FM-बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन ए आय या आर्या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केला आहे आपली रेडिओ मैत्रीण सेहल ठाकरेसोबत आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 10 श्रावण शके 1948 अर्थात 1 ऑगस्ट 2026. श्रोतेहो, सकाळचे 5:58 होत आहेत. आता आम्ही आकाशवाणी अमरावतीच्या स्थानिक प्रसारणाला सुरुवात करीत आहोत या मंगलध्वनीनं.

FM बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 6 वाजतायत. आता हिंदी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. श्रोत्यांनो, सकाळचे 6:05 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भक्ती.

श्रुती हो आत्ताच आपण रवींद्र साठे यांच्या सुरात हे भक्तिगीत ऐकलत. आता ऐकूया शंकर महादेवन यांच्या सुरात संत एकनाथ महाराजांची शब्दरचना. संगीत श्रीधर फडके यांचं.

श्रुती आत्ताचा पण संपदा गोस्वामी यांच्या सुरात रमाकांत देशपांडे यांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं शांती भूषण यांनी.

श्रोते हो, आताच आपण सुरेश वाडकर यांच्या सुरात हे भक्तिगीत आपण ऐकलत. आता ऐकूयात रवींद्र साठे, ऋषिकेश रानडे आणि साथीदारांच्या सुरात किरण कुमार पाटील यांची शब्दरचना आणि संगीत निर्देशनात हे गीत.

श्रोते हो, या भक्ती गीतासोबतच आजचा भक्ती संगीताचा प्रवास आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात नवीन कार्यक्रमात नवीन गीतांसह. तोवर नमस्कार.

एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआय या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे ठीक 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊया कार्यक्रमाची रूपरेषा. श्रोतेहो, सुरुवातीला जाणून घेऊया 1 ऑगस्ट 2026 रोजी प्रसारित होणारे आमचे ठळक कार्यक्रम. सकाळी 6:40 विचारपुष्प अंतर्गत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त चिंतन ऐकू शकाल. लेखन प्राध्यापक डॉक्टर संतोष खेडलेकर यांचं, तर वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जातील. सकाळी 6:55 दिनविशेष आणि सुविचार आपण ऐकू शकाल. सकाळी 7:25 तिरखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. तसेच सकाळी 7:40 मिश्र संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 8:40 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त समन्वित कार्यक्रम सहक्षेपित होईल. शीर्षक लोकमान्य

0: नैना उमगलेली गीता सादर करते प्रवीण चिपळूणकर आणि ही कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे. श्रोतेहो सकाळी ठीक 10 वाजता विविध अंतर्गत ज्ञानामृत या कार्यक्रमात प्रसारित होईल. या कार्यक्रमाचं संकलन आणि निर्मिती स्नेहल ठाकरे यांची, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. सकाळी ठीक 10:30 गीतगंगा हा मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांवर आधारित कार्यक्रम प्रसारित होईल. तर सकाळी ठीक 11 वाजता गीतगुंजनंतर्गत स्मृतिगंधमध्ये अभिनेता अभिनेत्री संगीतकार निर्माता दिग्दर्शक यांच्या माहितीवर आणि गीतांवर आधारित कार्यक्रम ऐकता येईल. सकाळी ठीक 11:40 अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त समन्वित रूपक आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विजय भुयार. ही जळगाव केंद्राची निर्मिती आहे. श्रोतेहो दुपारी ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. तर रात्री ठीक 7:30 प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी आपण ऐकू शकाल. रात्री ठीक 8:30 इस सप्ताह संसद में आपणास ऐकता येईल. तर दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजी समाचार आणि आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रादेशिक राष्ट्रीय आणि ठळक मराठी बातम्या नियोजित वेळेवर सहक्षेपित केल्या जातील. त्या व्यतिरिक्त विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तर श्रोतेहो हे होते 1 ऑगस्ट 2026 रोजी प्रसारित होणारे आमचे ठळक कार्यक्रम. श्रोतेहो आता जाणून घेऊया उद्या म्हणजे 2 ऑगस्ट 2026 रोजी प्रसारित होणारे आमचे ठळक कार्यक्रम. सकाळी ठीक 5:53 सांकेतिक धोरणे आकाशवाणी अमरावतीच्या स्थानिक प्रसारणाला सुरुवात होईल. 5:55 वंदे मातरम प्रारंभिक उद्घोषणा आणि मंगलध्वनी आपण ऐकू शकाल. 6:05 भक्ती संगीताचा आनंद आपणास घेता येईल. तर 6:35 कार्यक्रमाची रूपरेषा ऐकू शकाल. 6:40 विचारपुष्प अंतर्गत साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मदिनाच्या अनुषंगाने चिंतन ऐकता येईल. लेखन प्राध्यापक खासेराव शितोळे यांचं, तर वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा. सकाळी ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जातील. सकाळी ठीक 6:55 दिनविशेष आपण ऐकू शकाल. तर 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. सकाळी ठीक 7:40 सुगम संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. तर सकाळी ठीक 8:40 एक ही फिल्म से ऐकता येईल. श्रोतेहो सकाळी ठीक 10 वाजता लोकजागर या कार्यक्रमात जागतिक व्याघ्र दिनानिमित्त भारतातील वाघ संवर्धन आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल या विषयावर पर्यावरण तज्ञ जयंत वडतकर यांची नितीन भट यांनी घेतलेली मुलाखत ऐकू शकाल. सादर करते आशिष गावंडे. सकाळी ठीक 10:30 जितेंद्र घोडके सराफ पुणे प्रायोजित कार्यक्रम प्रसारित होईल. तर सकाळी ठीक 10:45 न्याय विभाग द्वारा प्रायोजित कार्यक्रमाचा भाग चौथा ऐकू शकाल. सकाळी ठीक 11:00 आपकी फरमाइश मध्ये श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित कार्यक्रम ऐकू शकाल. तर दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. सायंकाळी ठीक 7:30 राज्यस्तरीय कृषी प्रसारण समन्वित कार्यक्रम कीर्तन आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकता येईल. दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजी समाचार तसेच आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रादेशिक राष्ट्रीय आणि ठळक मराठी बातम्या नियोजित वेळेवर सहक्षेपित केल्या जातील. त्या व्यतिरिक्त विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. हे होते 2 ऑगस्ट 2026 रोजी प्रसारित होणारे आमचे ठळक कार्यक्रम. श्रोतेहो प्रसारित करीत आहोत विचारपुष्प.
1: ही तिथली संस्कृती, तिथली माणसं आणि त्या माणसांचं कर्तृत्व यावरून होत असते. आपल्या भारत देशाला तर अशा महान महापुरुषांची मोठी परंपरा आहे. या परंपरेतील एक ठळक नाव म्हणजे लोकमान्य टिळक. एकच व्यक्ती आपल्या एका आयुष्यात किती क्षेत्रात काम करू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे लोकमान्य टिळक. ब्रिटिश सिंहासन मुळापासून हादरवून सोडणारे स्वातंत्र्य सेनानी टिळक, केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांच्या माध्यमातून लोककल्याणाची पत्रकारिता काय असते याचा मापदंड निर्माण करणारे टिळक, ब्रिटिश सरकारचा मुलाहिजा न बाळगता सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा संतप्त सवाल करणारे टिळक, प्राच्यविद्यापंडित टिळक, विविध भाषांवर विलक्षण प्रभुत्व असणारे टिळक, राजकारणात नसतो तर गणिताचा

0: प्रोफेसर असतो असं म्हणणारे टिळक अशी टिळकांची विविध रूपं आपल्याला माहिती आहेत. पण टिळकांची आणखी एक ओळख सांगायची झाली तर ती म्हणजे कर्मयोगी टिळक. त्यांचं कर्मयोगीपण त्यांच्या आयुष्यात ठाई ठाई दिसून येतं. श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ असंख्य भारतीयांच्या जगण्याचा मार्गदर्शक ग्रंथ मानला जातो. गीता म्हणजे कर्मयोग. हा कर्मयोग वर्षानुवर्षे अनेकांनी आपापल्या परीनं उलगडून सांगण्याचा प्रयत्न केला. टिळकांनीही तो गीता रहस्याच्या माध्यमातून सांगितला आहे. टिळक म्हणतात, गीतार्थ समुद्रासारखा गहन आहे. अनेक ऋषीमुनी आचार्यांनी तो उलगडून सांगितला आहे, तरीही मी शास्त्रांना सन्मुख ठेवून तो पुन्हा सांगू पाहत आहे. कार्याकार्याची विचक्षणा असणाऱ्यांनी तो ऐकावा. टिळकांचा गीता रहस्य म्हणजे त्यांच्या अभ्यासपूर्ण साधनेचा उत्कर्ष बिंदू. कर्मयोगाचं महत्व सांगता सांगता टिळक कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ असा सिद्धांतही मांडतात. आपली कर्म करण्यासाठी बुद्धीचंही अधिष्ठान असावं लागतं. प्रपंच नेटका करण्यासाठी आपली विहित कर्म निष्काम बुद्धीनं करावी असंही ते म्हणतात. स्वानंद साम्राज्यात रममान होणं टिळकांना मान्य नव्हतं. समाज ऋण न फेडता मोक्षाचे अधिकारी होता येत नाही अशीच त्यांची धारणा होती. त्यामुळं टिळकांनी सांगितलेला कर्मयोग आणि मोक्षधर्म हा वेगळा ठरतो. टिळकांनी विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची ध्वजा फडकावली, त्यामुळंच त्यांच्या कालखंडाला टिळकयुग म्हटलं जातं. तमाम भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या टिळकांमुळंच राष्ट्रीय चळवळीला योग्य दिशा प्राप्त झाली. भारतीय असंतोषाचे जनक हे काहीसं उपहासात्मक वाक्य त्यांनी आयुष्यभर बिरुद म्हणून मिरवलं. कमालीचा साधेपणा, व्यासंग, अलौकिक बुद्धिमत्ता, तीव्र स्मरणशक्ती, ज्ञानावरची आढळ निष्ठा आणि ममत्व हे त्यांचे गुण कुणाही विचारी माणसाला आकृष्ट करणारे आहेत. निद्रिस्त समाजाला जाग करून त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्याचं काम टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून करून दिली. याबाबत त्यांची भूमिका अतिशय स्पष्ट होती. टिळक म्हणतात, आपल्या थोर पूर्वजांना विसरून जाऊन कोणतंही राष्ट्र उदयास आलेलं नाही आणि येणं शक्यही नाही. स्वभाषेची अभिवृत्ती, आपल्या राष्ट्राच्या इतिहासाचा स्वकीय दृष्टीनं अभ्यास, मनन आणि स्वधर्म श्रद्धा या गोष्टी राष्ट्राच्या उत्कर्षाला कारणीभूत होतात. म्हणूनच आजच्या काळात टिळक पुन्हा एकदा समजून घेतले पाहिजेत. व्यक्ती निघून जातील पण राष्ट्र चिरंतन राहील हे त्यांच्या जीवनाचं सूत्र समजून घेतलं तर टिळकांचं दृष्टेपण आपल्या लक्षात येईल. आज टिळकांना आपल्यातून जाऊन एक शतकाहून अधिक काळ लोटला आहे, पण तरीही ते आज आपल्यात त्यांच्या विचारांनी त्यांच्या कार्यानं जिवंत आहेत. जी व्यक्ती आपल्या कर्तृत्वानं मृत्यूनंतरही लोकांच्या आठवणीत राहते ती व्यक्ती अमर असते. या अर्थानं लोकमान्य टिळक अमर आहेत असंच म्हणावं लागेल.
1: श्रुती हत्याचं पण विचार पुष्प अंतर्गत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त चिंतन ऐकलं. लेखन होतं प्राध्यापक डॉक्टर संतोष खेडलेकर यांचा, तर वाचक स्वर होता बाबासाहेब कराड यांचा. FM 101.5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 6:45 झाली आहेत. आता आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. आता सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
1: श्रोते हो नमस्कार. आज आपण पावसाळ्यात मुलांमध्ये आढळणारे आजार आणि त्यापासून बचाव करण्यासाठी घ्यावयाची काळजी याविषयी माहिती

बघणार आहोत. पावसाळा हा आनंदाचा ऋतू असला तरी या काळात वातावरणात असलेली आर्द्रता, साचलेले पाणी, दूषित अन्न पाणी यामुळे बऱ्याच संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढते. हवामानातील बदलामुळे जीवाणू आणि विषाणू वेगाने वाढतात. त्यात विशेषतः लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती कमी असल्याने त्यांना आजार होण्याचा धोका अधिक असतो. पावसाळ्यात लहान मुलांमध्ये आढळून येणारे सर्वाधिक आजार म्हणजे सर्दी, खोकला, ताप, व्हायरल इन्फेक्शन, जुलाब, उलट्या, टायफॉइड, कावीळ, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया किंवा लेप्टोस्पायरोसिस देखील होऊ शकतो. या आजारांपासून बचाव करण्यासाठी काही सोपे पण महत्त्वाचे उपाय आहेत. ते म्हणजे मुलांना नेहमी उकळून थंड स्वच्छ पाणी पिण्यास द्यावे. मुलांना ताजे गरम स्वच्छ अन्न द्यावे. उघड्यावर मिळणारे किंवा शिळे अन्न देऊ नये. मुलांना जेवण्यापूर्वी आणि शौचालय वापरल्यावर साबणाने हात स्वच्छ धुण्याची सवय

0: पण महत्त्वाचे उपाय आहेत, ते म्हणजे मुलांना नेहमी उकळून थंड स्वच्छ पाणी पिण्यास द्यावे. मुलांना ताजे गरम स्वच्छ अन्न द्यावे. उघड्यावर मिळणारे किंवा शिळे अन्न देऊ नये. मुलांना जेवण्यापूर्वी आणि शौचालय वापरल्यावर साबणाने हात स्वच्छ धुण्याची सवय लावावी. पावसात भिजल्यास लवकरात लवकर कपडे बदलवावेत. हवामानात आर्द्रता जास्त असल्या कारणाने घरात देखील कपडे नीट वाळत नाहीत. अशा वेळेस मुलांना तसे कपडे न घालता स्वच्छ वाळलेले कपडे घालावेत. घराच्या आसपास स्वच्छता ठेवावी. पाणी साचू देऊ नये, कारण त्यामध्ये डासांची उत्पत्ती होते. मुलांना पूर्ण बाह्यांचे कपडे घालावेत किंवा आवश्यक असल्यास डास प्रतिबंधक क्रीम लावावी. मच्छरदाणीचा वापर करावा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलांचे लसीकरण वेळेवर पूर्ण करावे. मुलांना 3 दिवसापेक्षा जास्त ताप येत असल्यास किंवा वारंवार उलट्या होत असल्यास, जुलाब होत असेल, मूल दूध किंवा पाणी पीत नसेल, लघवी कमी करत असेल, खूप सुस्त असेल किंवा खूप किरकिर करत असेल, यापैकी कोणतीही लक्षणे दिसत असतील तर घरगुती उपचारांवर अवलंबून न राहता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे अथवा अँटीबायोटिक्स देऊ नयेत. अतिसार झाल्यास ORS आणि पुरेसे द्रव्य पदार्थ देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ORS नसल्यास उकळून थंड केलेल्या पाण्यात साखर व चिमूटभर मीठ घालून देऊ शकता. शेवटी प्रतिबंध हाच उपचारापेक्षा नेहमी श्रेष्ठ असतो. त्यामुळे आपण स्वच्छता, सकस आहार, उकळलेले पाणी, डासांपासून संरक्षण आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घेऊन आपल्या बाळांचे पावसाळ्यात बहुतांश आजारांपासून संरक्षण करू शकतो व आपल्या बालकांचे आरोग्य जपू शकतो. चला तर आपण सर्वजण मिळून या पावसाळ्यात आपल्या बालकांचे आरोग्य जपूया. श्रोते हो, तर उद्याच्या भागात आपण पावसाळ्यात होणाऱ्या लेप्टोस्पायरोसिस या आजाराबद्दल माहिती करून घेणार आहोत.
1: श्रोते हो, आताच आपण पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.
2: आज दुपारी 2:05 हा कार्यक्रम पुन्हा ऐकता येईल. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
3: परिसर.
4: श्रोते हो नमस्कार. सकाळच्या या निवांत वेळी मी तुम्हाला एका अशा जगात घेऊन जाणार आहे जिथे शब्द मौन होतात आणि निसर्ग बोलायला लागतो. आपण कधी शांत चित्ताने जंगलाचा श्वास ऐकलाय का? वाळलेल्या पानांवरून सरपटणाऱ्या सापाचा आवाज तुम्हाला कधी ऐकायला आलाय का? दूर कुठेतरी वानराने दिलेल्या वॉर्निंग सिग्नलची साद कधी तुम्ही ऐकली का? आणि या सगळ्यात जास्त श्रवणीय असणारं पावसाच्या थेंबांनी पानावर वाजवलेलं संगीत कधी तुम्ही ऐकलंय का? आज आपल्यासोबत एक असे पाहुणे आले आहेत जे केवळ डोळ्यांनी निसर्ग टिपत नाहीत तर कानांनी तो अनुभवतात सुद्धा. प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार हिरेन खत्री आज आपल्याला कॅमेराच्या लेन्स पलीकडच्या थरारक आणि नादमय निसर्गाविषयी सांगणार आहेत. चला तर मग सुरू करूया आपला आजचा विशेष संवाद. हिरेन, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
5: धन्यवाद, खूप खूप आभार.
4: आपण जंगलात जेव्हा जातो तेव्हा जंगलात हरिण, माकड, पक्षी हे एकमेकांना एका विशिष्ट पद्धतीने वॉर्निंग सिग्नल देत असतात. या विशिष्ट आवाजांची जी काही भाषा आहे ती आम्हाला थोडी समजून सांगा ना.
5: असं डायरेक्ट समजून सांगण्यापेक्षा मी तुम्हाला एक रिसेंट अनुभव सांगितला तर चालेल का?
4: नक्कीच.
5: आता परवाच्या दिवशीच बांधवगड नॅशनल पार्क म्हणून एक सेंट्रल इंडियामध्ये म्हणजे मध्य प्रदेशमध्ये एक टायगर रिझर्व आहे तिथे होतो. आणि तिथे काय झालं की जसं भारतीय वन जी आहेत ती घनदाट आहेत आणि इथे बऱ्याच वेळेस प्राणी बघायला मिळत नाहीत. स्पेशली जसे टायगर आहेत, लेपर्ड आहेत, अशा प्रकारचे प्राणी आपल्याला लवकर दिसत नाहीत. जसं आफ्रिकेमध्ये आपण जातो त्यावेळेस मोठी मोठी ग्रासलँड्स आहेत तिथे, तशी इथे नाही आहेत. तर तिथे लायन तुमच्या 1 किलोमीटर जरी दूर बसलेला असेल तरी तुम्हाला दिसेल, पण भारतीय जंगलांमध्ये 10 मीटरवर तुमच्या टायगर बसला असेल, लेपर्ड बसला असेल, शक्यता आहे की तुम्हाला तो दिसणार.

0: नाही। तर होतं काय की अशा वेळेस आपल्याला भारतीय जंगलांमध्ये आवाजावर लक्ष द्यावं लागतं, ऐकावं लागतं, जंगलांना ऐकावं लागतं। आणि हे ऐकतो कोणाला आपण? जसं तुम्ही अगदी योग्यपणे सांगितलं की वानरांना, हरणांना आपण ऐकत असतो। तर तिथे एक ट्रेल आहे जंगलात, आम्ही जसं सकाळच्या सफारीमध्ये, एकदम थंडी होती तिथे, आणि ज्यावेळेस आम्ही आत गेलो आधी जंगल अगदी शांत होतं, आणि थोड्या वेळात आम्ही एका ठिकाणी चौकात जाऊन उभे राहिलो आणि म्हटलं की जंगलाला ऐकूयात। आणि ऐकताना लक्षात आलं एका ठिकाणाहून वानराचा आवाज येतोय झाडावरून, आणि ज्या प्रकारचा तो आवाज होता ते हे दर्शवत होतं की तिथे नक्कीच कुठला ना कुठला प्रिडेटर असावा। प्रिडेटर काय असू शकतो? एक तर लेपर्ड असू शकतो किंवा टायगर असू शकतो, कारण की जंगली प्राणी तेव्हाच अशा प्रकारचा संवाद साधतात जेव्हा त्यांना त्या प्राण्यांपासून काही धोका आहे। तर आम्ही त्या डिरेक्शन मध्ये आमची गाडी नेली आणि हळूहळू त्याला ट्रँग्युलेट करत आम्ही एका ठिकाणी पोहोचलो जिथून त्या वानरांचा आवाज येत होता। आणि ज्या वानरांचा आवाज येत होता त्या इंटेन्सिटीने कळत होतं आम्हाला की इथे लेपर्ड असण्याची शक्यता जास्त आहे, कारण की टायगर युजुअली झाडावर असं सरळ चढत नाही शिकार करण्यासाठी स्पेशली, पण लेपर्ड म्हणजे बिबट्या याच्यात अगदी एक्सपर्ट असतो आणि वानरांना त्याच्यापासून धोका असतो। आणि त्यामुळे जी इंटेन्सिटी होती आवाजाची याच्यावरून मला कळलं होतं की इथे लेपर्ड आहे। आम्ही तिथे थांबलो, अर्धा तास झाला काहीच हालचाल नाही, फक्त तो आवाज येतोय पण लेपर्ड काही आम्हाला दिसेना। तो हार्डली आमच्यापासून एक 20-25 किंवा 30 मीटरवर असेल पण आम्हाला तो काय दिसेना। मग आम्ही तिथे थांबलेलो आहे, डोंगराच्या दुसऱ्या बाजूने अजून एक आवाज आला। यावेळेस आवाज होता हरणाचा, म्हणजे स्पॉटेड डिअरचा। स्पॉटेड डिअरचा आवाज आला, आम्ही पुन्हा ऐकलं, 5 मिनिट आम्ही पुन्हा थांबलो। तो कुठल्या डिरेक्शनला आवाज चाललाय, कारण की जशी जशी प्रेडेटरची मूवमेंट होते तसं तसं जे प्रेज असतात म्हणजे हरण असतील, माकडं असतील, वानर असतील, हे जसं त्यांना बघतात तसा तो आवाज पण मूव्ह होत जातो जंगलातून। आम्ही हे ऑब्झर्व केलं 5 मिनिट आणि त्याच्यानंतर आम्ही डिसाईड केलं इथे जो लेपर्ड असू शकतो त्याची दिसण्याची शक्यता कमी आता, पण जो दुसरा प्रेडेटर दुसरीकडे आहे त्याला बघूयात आपण। मग आम्ही त्या डिरेक्शन मध्ये आमची जीप नेली आणि एक 5 मिनिटात आमच्या समोर रस्त्यावर 100 मीटरवर एक वाघीण समोरून आली चालत, आमची एकटी गाडी, आणि ती अगदी समोरून आमच्या चालत येते, डोळ्यात डोळे टाकून बघते, आमच्या गाडीच्या जवळ आली। जशी गाडीच्या जवळ आली आम्ही गाडी मागे केली, तिने तिथे त्याची टेरिटरी मार्किंग केली आणि पुन्हा जंगलात निघून गेली। अशा पद्धतीने आपण जंगल ऐकतो आणि त्याच्यानंतर त्या प्राण्यांना बघतो।
1: श्रोते हो, प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत। आज आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या भागात। नमस्कार।
2: आज दुपारी 2 वाजून
3: श्रोतेहो, आताच आपण आरोग्यम धन संपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलेत। FM बँड 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र। श्रोतेहो, सकाळचे 6:55 झाली आहेत। आता ऐकूयात आजचे ठळक दिनविशेष। श्रोतेहो, आजच्याच दिवशी सन 1774 मध्ये जोसेफ प्रिस्टेले कार्लशील या शास्त्रज्ञांनी ऑक्सिजन हे मूलद्रव्य वेगळे केले होते। सन 1876 मध्ये कॉलोरॅडो अमेरिकेचे 38वे राज्य बनले। सन 1914 मध्ये जर्मनीने रशिया विरुद्ध पहिले महायुद्ध पुकारले होते। सन 1960 मध्ये इस्लामाबाद पाकिस्तानची आजच्याच दिवशी राजधानी झाली होती। सन 1981 मध्ये अमेरिकेत MTV चे प्रसारण आजच्याच दिवशी सुरू झाले होते। सन 1994 मध्ये भारतातील रेल्वे प्रवाशासाठी विमा योजना आजच्याच दिवशी लागू करण्यात आली होती। सन 1996 मध्ये कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेते निर्माते डॉक्टर राजकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार आजच्याच दिवशी जाहीर झाला। सन 2001 मध्ये सोलापूर विद्यापीठाची आजच्याच दिवशी स्थापना झाली। सन 2008 मध्ये 11 पर्वतारोहणाचा K2 या जगातील दुसऱ्या उंच शिखरावर आजच्याच दिवशी मृत्यू झाला। सन 1920 रोजी असहकार चळवळीस प्रारंभ झाला।

सन 2022 मध्ये मंकीपॉक्स रोगराई 2022 मध्ये भारताने केरळमध्ये मंकीपॉक्स रोगामुळे झालेल्या पहिल्या मृत्यूची अधिकृत नोंद आजच्याच दिवशी केली होती. सन 1835 मध्ये कवी व संस्कृतचे प्राध्यापक महादेव मोरेश्वर कुंटे यांचा जन्म झाला. सन 1882 मध्ये भारतरत्न राष्ट्रभाषा हिंदीचे समर्थक पुरुषोत्तम दास टंडन यांचा जन्म झाला. सन 1899 मध्ये जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी कमलाताई नेहरू यांचा जन्म झाला. सन 1913 मध्ये चित्रपट अभिनेते दिग्दर्शक भगवान आबाजी पालव उर्फ मास्टर भगवान यांचा जन्म झाला. सन 1915 मध्ये कथाकार कादंबरीकार श्री ज जोशी यांचा जन्म झाला. सन 1920 मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा वाटेगाव सांगली येथे आजच्याच दिवशी जन्म झाला. सन 1924 मध्ये वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू सर फ्रँक वोरेल यांचा जन्म झाला. सन 1932 मध्ये हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री मीना कुमारी यांचा जन्म झाला. सन 1952 मध्ये क्रिकेटपटू यजुर्वेद सिंग यांचा जन्म झाला. सन 1992 मध्ये भारतीय अभिनेत्री तापसी पन्नू यांचा जन्म झाला. सन 1920 मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा मुंबई येथे आजच्याच दिवशी निधन झाले. 1991 मध्ये बंगाली साहित्यिक निरादसी चौधरी यांचं निधन झालं. सन 2005 मध्ये सौदी अरेबियाचा राजा फहाद निधन यांचं निधन झालं. 2008 मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते हरकिशन सिंग सुरजीत यांचं निधन झालं. सन 2008 मध्ये क्रिकेटपटू अशोक मंकड यांचं निधन झालं. 2022 मध्ये भारतीय अभिनेत्री सारथी यांचं निधन झालं. सुविचार, स्वप्न ती नव्हे जी आपण झोपेत पाहतो, तर स्वप्न ती आहेत जी आपल्याला झोपू देत नाहीत. तर श्रोते हो, हे होते आजचे ठळक दिनविशेष. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 7 वाजले आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात.

0: जाण्याकरता ट्यून करा 101.5 मेगाहर्ट्स वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
4: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
3: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
4: आजच संपर्क करा.
5: झाडाविना ढग गेले, ढगाविना पाणी गेले, पाण्याविना शेती गेली, शेतीविना समृद्धी गेली, समृद्धीविना सारे हवालदिल झाले. इतके सारे अनर्थ वृक्षतोडीने केले. निसर्ग हा म्हणून कोपला त्याची जाणीव ठेवा. श्रोतेहो, त्यासाठीच संदेश हा, झाडे लावा झाडे जगवा.
6: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जास रे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली. झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत.

आणि आमच्या क्षणातील कहाणी, तुमच्या आमच्यातले हे क्षण, हेच तर आयुष्यातले सुखद साठवण।

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

तेच सांगण्याकरता आम्ही आपल्याकरता घेऊन आलो आहोत न्यूज ऑन AIR ऍप, खास आपल्याकरता. जगात कधीही कुठेही आणि कोणत्याही वेळेस आपण आपल्या आवडीचे कार्यक्रम नक्की ऐकू शकता. चला तर मग डाउनलोड करा न्यूज ऑन AIR हा ऍप.

0: पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहितार्थ.
1: हळूहळू गावाच्या गाव मोठमोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंड गारगार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया. आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.
2: निसर्ग मानवास देईल भरभरून, तरी मानवाची शमेना तहान. निसर्ग मानवाचा दोस्त खरा, त्याच्या संवर्धनाचा विचार करा. आकाशवाणी अमरावतीतर्फे.

0: कली कली।
1: चला श्रोते हो, अनेक गाण्यांसह आपलं मन खुलवूयात स्वर संवाद या कार्यक्रमात सहभागी होऊन 0721-299-1038 या भ्रमणध्वनीवर प्रत्येक मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या दरम्यान आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल येणाऱ्या शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान आपल्या आवडत्या गाण्यांसह संवाद साधायला आणि गुणगुणायला। FM 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र। श्रोते हो, सकाळचे 7:07 झाली आहेत।

श्रोतहू, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय?
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वा ग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
2: ऐकूया प्रादेशिक बातम्या।
3: आकाशवाणी पुणे राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, देशातील भरकटलेल्या तरुणाईला योग्य मार्गावर आणणं आपली जबाबदारी असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करणार। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्ष मुदतवाढ। भिवंडीमध्ये इमारत कोसळून 10 जणांचा मृत्यू आणि राज्यात सर्वदूर पाऊस, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत। आता सविस्तर बातम्या। अपशब्द आणि द्वेषातून कोणत्याही समस्या सुटू शकत नाहीत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। भरकटलेल्या तरुणांबद्दल सहानुभूती बाळगण्याचं आवाहन करत त्यांना शिक्षा करण्याऐवजी राष्ट्र निर्मिती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून योग्य मार्गावर आणलं पाहिजे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरून जारी केलेल्या ध्वनिचित्र संदेशात व्यक्त केलं। नुकत्याच झालेल्या आंदोलनातील तरुणांना न्यायालयीन प्रक्रियेत अडकवण्याऐवजी समाजानं त्यांना स्वीकारलं पाहिजे आणि योग्य मार्ग दाखवला पाहिजे असं आवाहन पंतप्रधानांनी केलं। केंद्रीय मंत्रिमंडळाने काल 5,070 कोटी रुपयांच्या ऊर्जा साठवणूक प्रणालीसह असलेल्या तरंगत्या सौर फोटोव्होल्टाईक प्रकल्प विस्तारासाठी प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजना मंजूर केली। या योजनेअंतर्गत 5,000 मेगावॅट क्षमतेचे तरंगते सौर प्रकल्प उभारले जाणार आहेत। समुद्र किनाऱ्यालगतच्या सागरी क्षेत्रातील शोध मोहीम समुद्र मंथन योजने

0: योजनेलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2030-31 पर्यंत पुढे सुरू ठेवण्याकरताही मंजुरी दिली असून विस्तारित खेलो इंडिया योजनेला आणि राष्ट्रीय क्रीडा महासंघांना दिल्या जाणाऱ्या वाढीव मदतीलाही मंजुरी दिली आहे. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेली कथित पोलीस कारवाई आणि इतर अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत. काल रात्री ते पुण्यात दाखल झाले. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार आज अमित शहा यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याआधी शहा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणार आहेत. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे. यानिमित्त आज राज्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य विचार आणि सामाजिक कार्य हे केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित नसून संपूर्ण जगाला प्रेरणा देणारं आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते काल घाटकोपर इथल्या चिराग नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या वतीनं उभारण्यात येणाऱ्या लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आणि स्मारकाच्या पहिल्या टप्प्याच्या भूमिपूजन समारंभात बोलत होते. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वंचित शोषित आणि कष्टकरी समाजाच्या न्याय स्वाभिमान आणि हक्कांसाठी समर्पित केलं असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. तर आरटी ही मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाची संस्था ठरेल असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण अभियान राज्यभर वेगानं सुरू असून 16,96,201 लाभार्थींपैकी जुलै महिना अखेर 8,33,223 शेतकऱ्यांचं म्हणजे जवळपास 50% आधार प्रमाणीकरण पूर्ण झालं आहे. योजनेचा लाभ वेळेत मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण तातडीनं पूर्ण करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन आणि सर्व समावेशक संस्कृती आहे. पाश्चात्य विचारसरणीपेक्षा भारतीय भाषांचं वेगळेपण जगासमोर ठळकपणे मांडण्याची आज गरज असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुंबईतील घाटकोपर इथल्या SPRG कन्याशाळेत आयोजित सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत बालिकांच्या आर्थिक सक्षमीकरण कार्यक्रमात बोलत होते. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. जलसंपदा विभागाच्या 31 जुलैच्या अहवालानुसार राज्यातील 3,029 धरणांमध्ये एकूण उपयुक्त पाणीसाठा 65.24% पोहोचला आहे. राज्यातील प्रमुख धरणांपैकी पुणे विभागातील खडकवासला धरण 100% भरलं असून भामा आसखेड उजनी वीर राधानगरी मोडकसागर आणि तानसा ही धरणंही जवळपास पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. कोयना धरणात सुमारे 81% तर पानशेतमध्ये 98%हून अधिक पाणी साठा आहे. नाशिक विभागातील भाम ओझरखेड वाघाड आणि तिसगाव ही धरणं 100% भरली आहेत. यंदा राज्यात अनेक ठिकाणी पावसानं थोडी उशिरा हजेरी लावली असली तरीही आता पुरेसा पाऊस झाल्यानं राज्यावरचं पाणी टंचाईचं संकट दूर झालं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पीक पाण्याच्या परिस्थितीविषयी जाणून घेऊया आमच्या संभाजीनगरच्या प्रतिनिधीकडून.
1: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाळ्याच्या जून आणि जुलै या पहिल्या 2 महिन्यात सरासरी 262 मिलीमीटर पाऊस होतो. यंदा जून महिन्यात सरासरीच्या 86% तर जुलै महिन्यात सरासरीच्या सुमारे 154% पाऊस झाला. पावसानं या 2 महिन्यात सरासरी पार केल्याचं दिसत असलं तरीही पावसाचे दिवस मात्र कमी झालेले आहेत. दरम्यान फक्त छत्रपती संभाजीनगर साठीच नव्हे तर मराठवाड्यात सिंचन आणि पेयजलासाठी महत्वाच्या असलेल्या पैठणच्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 75% वर पोहोचला आहे. जिल्ह्यात खरीपाचं पेरणी क्षेत्र सुमारे 6,81,904 हेक्टर असून यापैकी 88.87% म्हणजेच 6,06,021 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक 2,70,000 हेक्टरवर कपाशी, 2,00,000 हेक्टरवर मका, 43,000 हेक्टरवर सोयाबीन, 70,000 हेक्टर

0: कडधान्य तर प्रत्येकी सुमारे 8-8 हजार हेक्टर क्षेत्रावर तेलबिया आणि भरड धान्याची पेरणी झाली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी हर्षवर्धन दीक्षित, छत्रपती संभाजीनगर.
1: आकाशवाणीच्या पुणे केंद्रात तंत्रज्ञान विभागात कार्यरत असणारे विजय सोनवणे यांनी काल स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली. गेली 34 वर्ष त्यांनी आकाशवाणीच्या तंत्रज्ञान विभागात काम केलं. ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथे परवा रात्री कोहिनूर ही 4 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफ, भिवंडी अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनानं या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य राबवलं. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि प्रभावित नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत तातडीनं उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधानांनी मृतांच्या वारसांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर राज्य शासनानं मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनं 42 अति धोकादायक इमारतींमधील 852 रहिवाशांना घरं रिकामी करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. तसंच या इमारतींचा पाणी पुरवठा आणि वीज जोडणी तोडण्यासाठी पालिकेनं कार्यवाही सुरू केली आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी कालही शानदार कामगिरी केली. जुडोमध्ये अस्मिता डे आणि हर्ष सिंग यांनी सुवर्ण पदक पटकावलं. भालाफेक प्रकारात नीरज चोप्रानं रौप्य पदक जिंकलं. या स्पर्धेत 5 सुवर्ण, 12 रौप्य आणि 6 कांस्य पदक अशी एकंदर 23 पदकं सध्या भारताच्या खात्यात आहेत. राज्यात काल सर्वदूर पाऊस झाला. विदर्भ आणि मराठवाड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं. धुळे जिल्ह्यात संततधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला. नंदुरबार जिल्ह्यात काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सातपुड्यातील धडगाव तालुक्यातील चांदसैली घाटात मोठी दरड कोसळली. तर गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला. गेल्या 4-5 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं राज्यातल्या अनेक भागात नुकसान झालं असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी 6 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण बेपत्ता आहेत. दरम्यान आजही धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा घाट परिसराला अति मुसळधार पावसाचा तर ठाणे, पालघर, रायगड, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशातील भरकटलेल्या तरुणाईला योग्य मार्गावर आणणं आपली जबाबदारी असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करणार. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्ष मुदतवाढ. भिवंडीमध्ये इमारत कोसळून 10 जणांचा मृत्यू आणि राज्यात सर्वदूर पाऊस, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज
2: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी

राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं, अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला, त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया, चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया, हीच आपली भारतीय संस्कृती। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।

0: कली कली।
1: चला श्रोते हो, अनेक गाण्यांसह आपलं मन खुलूयात स्वर संवाद या कार्यक्रमात सहभागी होऊन 0721-299-1038 या भ्रमणध्वनीवर प्रत्येक मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या दरम्यान आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल येणाऱ्या शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान आपल्या आवडत्या गाण्यांसह संवाद साधायला आणि गुणगुणायला।
2: श्रोते हो, आठवड्यात सोमवार ते शनिवार सकाळी 7:25 ऐका माहितीपर प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास।
1: FM band 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र। श्रोते हो, पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात।

श्रोते हो, आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ऍप वरही. आता सकाळचे 7:25 होत आहेत. दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. तोवर प्रतीक्षा करावी.

श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मतदार यादीमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख, फोटो किंवा इतर माहितीमध्ये सुद्धा काही अडचण असेल, त्रुटी असेल, त्यावेळेस दुरुस्त करणं हे अत्यंत आवश्यक आहे. ही प्रक्रिया कशी करायची, त्यासाठी कोणती काळजी घ्यायची आणि कशा पद्धतीनं या संपूर्ण एसआयआर मोहिमेचा आपण नागरिक म्हणून लाभ घेतला पाहिजे, याच विषयी आज दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी पुन्हा एकदा

0: आपल्या सोबत आहे अपर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर सध्या आता SIR ही मोहीम सर्वत्र राबवली जातीये. यामध्ये मृत जे मतदार आहेत तर बऱ्याचदा आपण पाहतो की मृत व्यक्तींची सुद्धा नावं यादीमध्ये असतात, मग त्यामुळे सुद्धा गोंधळ खूप होतात. तर मग मृत मतदारांची नावं वगळण्यासाठी कशा पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जाते?
2: आयोगांचा मूळ उद्देश असतात चुकून सुद्धा कोणाचं नाव वगळू नये, म्हणून मृत्यूच्या ताकला मिळाल्याशिवाय आम्ही नाव वगळत नाही. साधारण कालामध्ये म्हणजे दरवर्षी आम्ही समर रिव्हिजन म्हणून करतो, साधारण रिव्हिजन करतो, त्यांच्यामध्ये आम्हाला पुरावा लागते. परंतु सखोल पुनरीक्षणामध्ये त्या व्यक्ती तिथे राहत आहेत का हे तपासतो. कुठले कारणामध्ये राहत नसेल तर म्हणजे स्थलांतर झाले, तिथे राहत नाही किंवा मृत्यू झाले किंवा दुबार आहे, कुठलेही कारण असेल तर आम्ही तिथे विचारून लिहू शकतो. उदाहरण म्हणून घेतलं सखोल पुनरीक्षणामध्ये मृत्यूच्या ताकला चालते किंवा कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीने सही केले यांच्या मृत्यू झाला एवढं पुरेसं आहे. समजा त्या सुद्धा मिळत नाही, आम्ही पंचनामा करून करू शकतो. सखोल पुनरीक्षणाच्या महत्वाचे आहेत की गणना पत्र सही करायला त्या व्यक्ती किंवा प्रौढ व्यक्ती सही करत नसेल आम्ही वगळू शकतो, फक्त आम्ही कारण लिहिणार आहेत. म्हणजे मृत्यूच्या सर्व नाव या मोहिमामध्ये वगळण्यात येतील जेणेकरून आपले यादी बिनचूक राहतील.
0: SIR मोहिमेमध्ये डिजिटल सुविधांचा सुद्धा वापर केला जातोय, मग यामध्ये वोटर हेल्पलाईन नंबर आहे किंवा मग तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे NVSP पोर्टल आहे, तर त्याचा वापर कसा केला जातोय?
2: आपल्याला पूर्ण बोलायचं असेल तर आमच्या हेल्पलाईन आहेत 1822 1950 1800-22-1950 या नंबरवर आपण संपर्क साधू शकतात. तिथे आमचे टीम आहेत, ते आपल्याला मार्गदर्शन करतील. या व्यतिरिक्त की ECI नेट अप्लिकेशन आपण डाउनलोड करू शकतात, तिथे आपल्याला काही अडीअडचण असेल तर ग्रीव्हन्स पोर्टल मध्ये आपण नोंद करू शकतात. आपल्याला डिजिटल माध्यमाबाबत फार ओळख नाहीये. प्रत्येक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय किंवा ग्रामीण भागामध्ये प्रांत कार्यालय आणि तहसील कार्यालयामध्ये आम्ही मदत केंद्र उघडलेलं आहे, तिथे जाऊन आपण विचार करू शकतात. आपल्या BLO कडे त्यांना सुद्धा आपण संपर्क साधू शकतात. डिजिटल आणि फिजिकल दोन्ही सुविधा आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
0: यामध्ये मतदार आपले जे फॉर्म आहेत ते ऑनलाईन पद्धतीने तपासू शकतात का?
2: गणना पत्र सुद्धा आपण ऑनलाईन भरू शकतात, परंतु तुमचं गणना पत्र दुसरा कोणी भरू नये म्हणून त्याला ई-साईनच्या सुविधा आहे. ई-साईन झाल्याशिवाय ते पत्र स्वीकारण्यात येत नाही. ई-साईन साठी काय लागते? आपले आधार नंबर लागते, परंतु आपले आधार कार्ड वर असलेले नाव आणि मतदार यादीमध्ये नावामध्ये फरक असेल तर आपण ई साईन करू शकत नाही. परंतु सारखे असेल आपण ऑनलाईन गणना पत्र भरावे आणि त्यांच्या मुले BLO ला सोपं होतील का? आपले पत्र भरले सही आहेत, फक्त आपण तिथे राहत आहे का एवढं तपासण्यासाठी येतील, ती सगळ्यांमध्ये काम होतील, आपण हे वापरावे. दुसरा विषय आहे फॉर्म नंबर 6 आपण भरलेला आहे, फॉर्म नंबर 8 भरलेले आहेत, त्यांची ऑनलाईन प्रक्रिया आपण आपल्या फॉर्म नंबर टाकला तर पाहू शकतात. BLO तपासणी केलेल्या आहेत, मतदार नोंदणी अधिकारी ते तपासलेले आहेत, अप्रूव्ह केलेले आहेत, नवीन कार्ड तुम्हाला मिळणार आहे, ते सर्व आपल्याला ऑनलाईन आहेत. फॉर्मच्या सर्व माहिती ट्रॅकिंग तुम्ही करू शकता. त्या व्यतिरिक्त आपल्याला मोबाईल नंबर दिला असेल म्हणजे तुमच्या यादीमध्ये नाव अप्रूव्ह केले, मतदान ओळखपत्र यायला थोडा वेळ लागते प्रिंट करणे डिस्पॅच करणे, परंतु आपला मोबाईल नंबर असेल त्या दिवशी मतदार नोंदणी अधिकारी तुमचं नाव मंजूर केले त्या दिवस इलेक्ट्रॉनिक एपिक कार्ड डाउनलोड करू शकतात, म्हणजे इलेक्ट्रॉनिक मतदान ओळखपत्र आपण डाउनलोड करू शकतो.
0: मस्त. मतदार यादीची जी अचूकता आहे ही सुनिश्चित करण्यासाठी सुद्धा उपाययोजना केल्या आहेत, कारण यामध्ये जर चुकीची माहिती किंवा बनावट माहिती भरली गेली तर सुद्धा कारवाई केली जाते.
2: आपल्या देशामध्ये कुठल्याही सार्वजनिक कार्यालयामध्ये किंवा शासकीय अधिकारीकडे चुकीचं स्टेटमेंट दिलं तर आमच्या RP Act प्रमाणे कारवाई होऊ शकतात. नागरिकांनी हे काळजी घेणे गरजेचे आहे की मतदार यादीमध्ये एक ठिकाणी फर्स्ट नेम लास्ट नेम ठेवतात, दुसऱ्या ठिकाणी मिडिल नेम ठेवतात, त्यांच्यामुळे त्यांना त्रास होतात. आपल्याला विनंती आहे शासनाच्या प्रत्येक डेटाबेस मध्ये तुम्ही काही माहिती देताना नाव सारखे ठेवावे जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही. चुकीच्या माहिती दिलं तर आपल्यावर कारवाई होणार आहे.
0: SIR मोहिमेमध्ये राजकीय पक्ष यांची सुद्धा किंवा स्थानिक लेवलचे प्रतिनिधी आहेत त्यांची सुद्धा महत्वाची भूमिका असते, नागरिकांची महत्वाची भूमिका.

0: आहे, तर त्याबद्दल काय सांगाल?
1: मतदार यादी किंवा निवडणूक या प्रक्रियामध्ये निवडणूक आयोगांच्या सोबत सर्व पक्ष, पॉलिटिकल पार्टी, मीडिया आणि आपले मतदार हे महत्वाचे घटक आहेत. आमच्या सोबत प्रत्येक बूथला काम करण्यासाठी पक्षांनी बूथ लेवल असिस्टंट नियमणे अपेक्षित आहे. मला सांगायला खूप आनंद होते की आपल्या राज्याच्या प्रत्येक पक्षांनी बहुतेक ठिकाणी बूथ निघाय BLA असिस्टंट नियमलेले आहेत. म्हणजे आमच्या 1,00,000 BLA सोबत काम करण्यासाठी 3,00,000 BLA नियमणूक झालेल्या आहेत. त्यांच्या मोठा भाग आहे. त्यांच्यामुळे दोन फायदा होतात. एक आहे की बहुतेक ठिकाणी BLO त्या ठिकाणी रविवासी नाहीये, म्हणून त्यांना प्रत्येकांना ओळखत नाही. परंतु BLA आहे, पक्षांनी नियमतात, ते ओळखीचे असतात, म्हणून BLO त्यांना विचारू शकतात, या 4 व्यक्ती मला सापडत नाहीये, कुठे राहत आहे सांगा, कुठे शिफ्ट झालंय का, स्थलांतर झालंय का सांगा, असं विचारू शकतात. म्हणजे त्यांना मदत होतात. या मोहिमामध्ये मी आपल्याला सांगितलं होते की ते प्रारूप यादीमध्ये आता 18 जूनच्या यादीमध्ये असलेले कुणाच्या कुणाच्या नाव कमी झालेले आहे ते 4 कारणामुळे कमी होऊ शकतात. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी राहत नाही, स्थलांतरण झालेलं आहे, मृत्यू झालेला आहे किंवा दुबार नाव आहे, या किंवा इतर कारणामुळे वगळलं असेल तर हे यादी BLA देण्यात येईल. ते चुकीचं असेल तर त्यांनी फॉर्म नंबर 6 करायला इतरांना सुचवू शकतात. नगरी भागामध्ये मेनली BC असू शकतात, परंतु BLO सुद्धा आपल्याला मदत करण्यासाठी आलेले आहेत. आपल्याला विनंती आहे पुनरीक्षणमध्ये BLO मदत करावे. आपण या देशाच्या नागरिक आहेत. कॉन्स्टिट्यूशन मध्ये मतदानांचा अधिकार कायद्याप्रमाणे दिलेला आहे, तो अधिकार आपण वापरण्यासाठी मतदार यादीमध्ये नाव असणे अपेक्षित आहे. आपले काही मतदारांना वाटते की माझ्याकडे मतदान ओळखपत्र आहे म्हणून मतदान करू शकतो, ते चुकीचे आहे. मतदान ओळखपत्र या पर्टिक्युलर पत्त्यामध्ये तुम्ही राहत होते त्या ठिकाणी मतदान करण्यासाठी दिले, परंतु तुम्ही स्थलांतर झालं असेल तर तिथून यादीमधून वगळले असू शकतात. तुम्ही नवीन ठिकाणी नोंद करणे, नवीन मतदान ओळखपत्र घेणे गरजेचे आहे, तेव्हाच आपल्याला मतदानाचे हक्क चालू राहील. कायद्याप्रमाणे मिळाले हे हक्क आपण वापरण्यासाठी पुनरीक्षण मध्ये भाग घ्यावे.
0: यामध्ये सर आपण म्हणूया ज्येष्ठ नागरिक असतील किंवा मग दिव्यांग बांधव असतील किंवा मग अतिदुर्गम भागात राहणारे सुद्धा लोक भरपूर आहे जिथे सहज पोहोचणं शक्य नाही, तर या सगळ्यांसाठी कशा पद्धतीनं SIR तर्फे काम केलं जातं?
1: आमच्या BLO प्रत्येक घराला गृहभेट देणार. ज्येष्ठ नागरिक दिव्यांग आहेत, त्यांच्या घरी इतरांसारखे आम्ही पोहोचणार आहे आणि घरी जाऊन सर्व माहिती भरायला, समजा त्यांना भरता येणार नाही, आम्ही आमच्या BLO आणि इतर लोक मदत करणारच आहेत. काही घटक आहे त्यांच्याकडे कागदपत्र व्यवस्थित उपस्थित नसणार आहेत. आधी दुर्गम भागामध्ये आदिवासी, थर्ड जेंडर आहे, CSW आहेत, अशा घटकामध्ये काही ठिकाणी त्यांच्याकडे कागदपत्र नसू शकतात. त्याबाबत मतदान नोंदणी अधिकारी त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांच्याकडे उपलब्ध कागदपत्रावर तपासून मतदार यादीमधून त्यांचे नाव वगळणार नाही एवढं काळजी घेणार आहेत. त्यांचे नाव राहतील त्यांच्याबाबत आम्ही विशेष काळजी घेणार आहोत.
0: यामध्ये मतदानाच्या वेळेस समजा परराज्यात किंवा दुसरीकडे कोणी शिक्षणासाठी गेला असेल किंवा नोकरी करत असेल तर त्यावेळेस त्यांची सुद्धा धावपळ होते किंवा मग कळत नाही काय करावं, कशा पद्धतीने मतदानाला पोहोचावं, तर यासाठी सुद्धा म्हणजे कशा पद्धतीने सुविधा दिली जाते?
1: शिक्षणासाठी आपण दुसऱ्या राज्यामध्ये राहत असेल, महाराष्ट्राच्या आत सुद्धा दुसऱ्या ठिकाणी राहत असेल, आपल्याला दोन ऑप्शन आहेत. तुमचं मूळ गाव कुठे आहे तिथे तुमचं नाव ठेवू शकतात, किंवा तुम्ही कुठे शिक्षण घेत आहात तिथे तुमचं नाव ठेवू शकतात. तुम्हीच ठरवायचे आहेत, कारण शिक्षणासाठी तुम्ही तात्पुरतं गेलेलं आहे म्हणून आपल्याला संधी आहेत. परंतु नोकरीसाठी तात्पुरतं गेलं असेल तर आता नाव आहे त्या ठिकाणी तुमचं नाव ठेवावे. परंतु नोकरीसाठी कायमस्वरूपी इतर राज्यामध्ये गेला असेल तर नवीन ठिकाणी तुमचं नाव नोंद करून घेणे अपेक्षित आहे.
0: यामध्ये नवीन मतदार जो आहे म्हणजे 18 वर्ष पूर्ण करतोय आणि मतदानाचा हक्क त्याला आता मिळतोय, त्या युवकांसाठी पूर्ण त्यांची सगळी जी माहिती वगैरे भरण्यासाठी त्यांनी काय करावं आणि त्यांच्यासाठी काय सुविधा आहे?
1: युवक आपल्या देशाचा मोठा महत्वाचा घटक आहेत. आपल्या मतदारांच्या संख्येमध्ये मोठा भाग आहे. प्रत्येक युवकांनी नोंदणी करून घेत नाही, त्यांच्यामुळे त्यांच्या संख्या कमी दिसतात. आकडेवारी काढलं तर 18 ते 21 मध्ये किती मतदार असणे अपेक्षित आहे त्यापेक्षा कमीच असतात नोंदणीमध्ये. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, तुमचं 18 झालं तर तात्काळ नोंदणी करावे. 24 नंतर आपण 18 झाला असेल तर आपल्याला संधी आता ऑगस्ट पासून उपलब्ध होणार आहे, आपण नोंद करून घ्यावे. आणखीन एक वर्ष

0: अठरामध्ये तुम्ही होत असेल त्याने सुद्धा अडवान्स अर्ज भरू शकतात, तेव्हा तेव्हा तुमच्या 18 होतील आम्ही नाव यादीमध्ये घेणार आहेत. आपण या देशाच्या महत्त्वाच्या घटक आहात, प्रत्येक मतदारांचे अधिकार आहेत. आपले शासन कोण चालवणार हे निवडण्याचा अधिकार तुम्ही मतदार यादीमध्ये असेल तरच आहेत. म्हणून आपले नाव घ्यावे आणि प्रत्येकाने निवडणुका वेळामध्ये मतदान करून आपल्याला काय योग्य वाटेल असा तुम्ही मतदान देऊ शकता. हे लक्षात ठेवून आपले नाव नोंद करून घ्यावे.
1: तर श्रोते हो, अशा पद्धतीनं योग्य माहिती आवश्यक कागदपत्र ही वेळेत सादर केल्यास मतदार यादी ही अधिक अचूक म्हणूया किंवा विश्वासार्ह बनते, तसंच अद्ययावत होण्यासाठी सुद्धा मदत होते. याविषयी आज आपण दिलखुलास कार्यक्रमामध्ये ही माहिती जाणून घेतली आणि ही माहिती आपल्याला देत होते अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सुद्धा सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो आताच आपण दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकलात. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो सकाळचे 7:40 होत आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात. श्रोते हो पक्षी गातात गाणी, मेघ बरसतात पाणी, मधुर असावी ही वाणी, ऐकत रहा अमरावती आकाशवाणी.
1: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मिश्र संगीत.

0: श्रोतेहो आताच आपण अपर्णा संत यांच्या सुरात संजय उपाध्याय यांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं अपर्णा संत यांनी.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: फसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोतेहो, आताच आपण मानस यांच्या सुरात आणि संगीत निर्देशनात डॉक्टर आशिष पानट यांची शब्दरचना ऐकली. या संगीतासोबतच मिश्र संगीताचा प्रवास आता आम्ही इथे समाप्त करीत आहोत. तोपर्यंत नमस्कार. FM बँड 101.5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, आता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून राष्ट्रीय मराठी बातम्या सहक्षेपित करीत आहोत. आता सुरुवातीला ठीक 8 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 राष्ट्रपतींची मंजुरी. देशातल्या भरकटलेल्या तरुणाईला राष्ट्रनिर्मिती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून योग्य मार्गावर आणलं पाहिजे, पंतप्रधानांचं प्रतिपादन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करणार. भारत आणि चीन मधला व्यापार आज सिक्कीम मधल्या नथुला खिंडीतून पुन्हा सुरू. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ज्युडोमध्ये भारतीय खेळाडूंची सुवर्ण पदकांची ऐतिहासिक कामगिरी. आणि देशाच्या विविध भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 मंजुरी दिली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात हे विधेयक मंजूर करण्यात आलं होतं. सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आणि जलदगती न्यायालयांची स्थापना करणं हा या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय की शिवीगाळ आणि द्वेषातून कोणत्याही समस्या सुटू शकत नाहीत. भरकटलेल्या तरुणांबद्दल सहानुभूती बाळगण्याचं आवाहन करत त्यांना शिक्षा करण्याऐवजी राष्ट्रनिर्मिती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून योग्य मार्गावर त्यांना आणलं पाहिजे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरून जारी केलेल्या ध्वनीचित्र संदेशात व्यक्त केला आहे. नवी दिल्लीत जंतर मंतर इथं अलीकडेच घडलेल्या घटनेचा उल्लेख करत त्यांच्याविरुद्ध आणि त्यांच्या दिवंगत मातेविरुद्ध अपमानास्पद भाषेचा वापर करण्यात आलेल्या वर्तनाबद्दल समाजात निर्माण झालेला राग आणि निराशा आपण समजू शकतो, मात्र या तरुणांना न्यायालयीन

प्रक्रियेत अडकवण्याऐवजी समाजानं त्यांना स्वीकारलं पाहिजे आणि योग्य मार्ग दाखवला पाहिजे असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे पंतप्रधान अँडी बर्नहॅम यांच्याशी संवाद साधून त्यांनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी दोन्ही नेत्यांनी तंत्रज्ञान, नवोपक्रम, संरक्षण, सुरक्षा, स्वच्छ ऊर्जा, शिक्षण आणि जनसंपर्क यासारख्या क्षेत्रांमध्ये एकत्रितपणे काम करण्यावर आणि धोरणात्मक भागीदारी वाढवण्याबाबत सहमती दर्शवली असं पंतप्रधान मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फेसबुक संदेश सेवा मर्यादित केल्याप्रकरणी केंद्र सरकारनं मेटा कंपनीला याबाबत विचारणा केली आहे. पुढील आठवड्यात मेटा कंपनीच्या सदस्यांची संसदीय समिती समोर चौकशी होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या एक दिवसीय दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात आंध्र प्रदेशमधल्या विजयनगरम जिल्ह्यातील भोगपुरम इथं 18,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. तसंच कर्नाटकातल्या म्हैसूर इथं स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र विवेक स्मारकाचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते होईल. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर येत आहेत. काल रात्री ते पुण्यात दाखल झाले. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार आज अमित शहा यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याआधी शहा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लष्कराला या आठवड्याच्या शेवटी इराणवर नव्यानं हल्ला करण्याची तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या प्रस्तावित कारवाईचा उद्देश इराणवर शरणागती पत्करण्यासाठी दबाव आणणं हा असून इराणच्या ऊर्जा सुविधा, वीज केंद्र आणि तेल शुद्धीकरण कारखान्यांवर हल्ले होण्याची शक्यता आहे. पाकव्याप्त जम्मू काश्मीर मधल्या तथाकथित निवडणुका म्हणजे पाकिस्तानी व्यवस्थेचा झालेला अपमानजनक अस्वीकार आहे असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी व्यक्त केलं. ते काल नवी दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलत होते. पाकिस्तानी यंत्रणा पाकव्याप्त काश्मीर मधल्या नागरिकांविरुद्ध निर्दयीपणानं बळाचा वापर करत असून यामध्ये 40 हून अधिक नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या हिंसक कारवाईची आंतरराष्ट्रीय समुदायानं चौकशी करण्याचं आवाहन भारतानं केलं आहे असंही जयस्वाल यांनी सांगितलं. भारत आणि चीन मधला सीमावर्ती व्यापार आज सिक्कीम मधल्या नथुला खिंडीतून पुन्हा सुरू होत आहे. यामुळे या दोन्ही शेजारी देशांमधील एका महत्वाच्या व्यापारी मार्गाचं पुनरुज्जीवन होणार आहे. या व्यापारामुळे कोविड-19 संकट काळात 2020 पासून लागू झालेली 6 वर्षांची स्थगिती संपुष्टात आली आहे. या व्यापारामुळे वाणिज्यिक व्यवहारांना चालना मिळणार असून व्यापारी, वाहतूकदार आणि संबंधित व्यवसायांना लाभ होणार आहे. 4 दशकांहून अधिक काळ बंद राहिल्यानंतर नथुला मार्गावरील व्यापार यापूर्वी 2006 पुन्हा सुरू करण्यात आला होता. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी काल इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अराक्ची यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. व्यावसायिक जहाजं आणि खलाशांवर कोणत्याही प्रकारचा हल्ला होऊ नये याविषयी भारताच्या ठाम भूमिकेवर त्यांनी भर दिला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य, विचार आणि सामाजिक कार्य हे केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित नसून संपूर्ण जगाला प्रेरणा देणार आहे असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते काल घाटकोपर इथल्या चिरागनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या वतीनं उभारण्यात येणाऱ्या लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आणि स्मारकाच्या पहिल्या टप्प्याच्या भूमिपूजन समारंभात बोलत होते. अण्णाभाऊ साठे यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाच्या न्याय, स्वाभिमान आणि हक्कांसाठी समर्पित केलं असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. तर आरटी ही मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाची संस्था ठरेल असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला. दिल्ली सरकारनं आपल्या बसेसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा मिळवण्यासाठी पिंक सहेली स्मार्ट कार्डचा वापर अनिवार्य करण्याच्या मुदतीत 16 ऑगस्ट पर्यंत वाढ केली आहे. सुधारित निर्णयानुसार वाहक 15 ऑगस्ट पर्यंत अशी गुलाबी तिकीटं देणं सुरू ठेवतील. स्मार्ट कार्ड आधारित प्रणालीकडे सुरळीतपणे संक्रमण करण्यासाठी आणि या बदलाच्या काळात कोणत्याही पात्र प्रवाशाची गैरसोय होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं दिल्लीचे परिवहन मंत्री डॉक्टर पंकज कुमार सिंग यांनी सांगितलं. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ज्युडोमध्ये प्रथमच भारतानं सुवर्ण

0: कामगिरी केली आहे. भारताच्या अस्मिता डे आणि हरसिंग यांनी सुवर्ण पदक पटकावली, तर यामिनी मौर्यानं रौप्य पदक पटकावलं. तसंच बालाफेक स्पर्धेत धीरज चोप्रानं रौप्य पदक आणि यशवीर सिंगनं कांस्य पदक पटकावलं. आतापर्यंत 5 सुवर्ण, 12 रौप्य आणि 6 कांस्य पदकांची कमाई करत भारत 23 पदकांसह पदक तालिकेत 10व्या स्थानावर आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत डेकॅथलॉन प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी खेळाडू तेजस्वी शंकर याचं अभिनंदन केलं आहे. त्याची कामगिरी म्हणजे भारतीय अथलेटिक्ससाठी एक ऐतिहासिक पहिली घटना आहे, असं राष्ट्रपतींनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. तो यशाची नवनवीन शिखर सर करत राहील आणि देशाला अधिक गौरव मिळवून देईल असा विश्वासही राष्ट्रपतींनी व्यक्त केला आहे. ओडिशामधली पूरस्थिती गंभीर असून राज्यातील अनेक नद्या दुथडी भरून वाहत असल्यामुळे शेकडो गावं अजूनही पाण्यानं वेढलेली आहेत. मुख्यमंत्री मोहनचरण माझी आज पूरग्रस्त जिल्ह्यांची हवाई पाहणी करणार असून वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बचाव, मदत आणि पूर्ववत करण्याच्या उपाययोजनांचा आढावा घेतील. हिराकूड जलाशयातील पाणी पातळी 625.47 फुटांपर्यंत पोहोचली असून पाण्याची आवक नियंत्रित करण्यासाठी धरणाचे 22 दरवाजे उघडण्यात आले आहेत. दरम्यान उद्या सकाळपर्यंत ओडिशातल्या 20 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज पूर्व राजस्थान, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक, किनारपट्टी, गोवा आणि केरळमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उत्तरेकडील काही राज्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान गेल्या 4-5 दिवसातून महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसानं अनेक भागात नुकसान झालं असून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात 6 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण बेपत्ता आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 ला राष्ट्रपतींची मंजुरी. देशातील भरकटलेल्या तरुणाईला राष्ट्रनिर्मिती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून योग्य मार्गावर आणलं पाहिजे, पंतप्रधानांचं प्रतिपादन. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करणार. भारत आणि चीन मधला व्यापार आज सिक्कीम मधल्या नथुला खिंडीतून पुन्हा सुरू. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ज्युडोमध्ये भारतीय खेळाडूंची सुवर्णपदकांची ऐतिहासिक कामगिरी आणि देशाच्या विविध भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 8:40 झाली आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
2: चटपटीत, चमचमीत, चवदार स्वाद, ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 8:40 झाली आहेत. आता लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथीनिमित्त समन्वित कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत. लोकमान्यांना उमगलेली गीता सादर करते प्रवीण चिपळूणकर आणि ही कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
4: यांनी केलेली आहे. लोकमान्यांच्या व्यक्तिमत्वाची सगळी वैशिष्ट्य या ग्रंथात दिसून येतात. गीतेसारख्या ग्रंथावर भाष्य करावं असं टिळकांना वाटलं. त्याचं कारण त्या ग्रंथात आपल्या देशासमोरील प्रश्नांची उत्तर मिळतील असं टिळकांना वाटलं असावं.
5: लोकमान्य टिळकांना स्वातंत्र्याचा सूर्य पाहता आला नाही, पण त्याचा सुगावा त्यांना अगोदरच लागला होता. गीता रहस्य या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण भारताला कर्मयोगाचं महत्व विशद करण्याचा प्रयत्न केला.
4: टिळक हे अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेले युगपुरुष होते. गणितज्ञ, ज्योतिषी, राजकारणी, अभ्यासू ग्रंथकार, विद्वान असे अनेक पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वात होते. भारतीय असंतोषाचे जनक, तिला तांबोळ्यांचे पुढारी, निर्भय राजकारणी, केसरी मराठा या वृत्तपत्रांचे संपादक, पंचांग करते अशी अनेक बिरुद त्यांना चिकटलेली होती.
5: गीता रहस्यकार टिळक म्हणून ते ओळखले जातात. मंडालेच्या तुरुंगात प्रतिकूल परिस्थितीत या महान ग्रंथाचा जन्म झाला. कर्मयोगाचं स्वरूप कसं असतं ते या ग्रंथाद्वारे त्यांनी जगाला दाखवून दिलं. कर्म करताना कष्ट होतात, निराशा येण्याचा संभव असतो, पण निष्काम कर्मयोग करून म्हणजेच फळाची अपेक्षा न करता कर्म

0: करण्याची प्रेरणा देण्याचं महान कार्य टिळकांनी या ग्रंथाद्वारे केलं आहे.
1: या ग्रंथात लोकमान्यांनी गीता उलगडून सांगताना कर्माला अधिक महत्व दिलेलं आहे असं दिसून येतं. मोक्ष अथवा संन्यास याही पेक्षा माणसानं सतत चांगलं कर्म करत राहावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे. चांगलं कर्म करीत राहिल्यानं मोक्षासाठी वेगळे प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही असंही प्रतिपादन या ग्रंथात त्यांनी केलेलं आहे. माणसानं आयुष्यभर निष्काम कर्म करीत राहावं. कर्म केल्यानं कोणतं अपेक्षित फळ मिळेल याची आकांक्षा न करता सत्कर्म करीत राहावं असा टिळकांचा दृष्टिकोन आहे.
0: या ग्रंथाला दिलेलं गीता रहस्य हे नाव सूचक आहे. गीतेत सांगितलेलं रहस्य किंवा गूढ विचार उलगडून सांगणं असा याचा अर्थ होतो. लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाचा खटला झाला, त्यात त्यांना मंडालेच्या कारागृहात काळ्या पाण्याची शिक्षा झाली. त्यात मंडालेचं हवामान अतिशय उष्ण, खराब आणि प्रतिकूल होतं. त्यात पुन्हा टिळकांना मधुमेहाचा त्रास होता. असं असतानाही त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिण्याचा संकल्प सोडला आणि तो पूर्णही केला. आजही या ग्रंथाची प्रत पुण्यामधल्या केसरीच्या कार्यालयात पाहायला मिळते.
1: मंडाले इथं संदर्भ ग्रंथ मिळणं अवघड होतं, पण टिळकांनी महत्प्रयासानं ते ग्रंथ भारतातून आणि परदेशातून मिळवले. 350 ते 400 संदर्भ ग्रंथ अभ्यासून त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ संपन्न केला आहे. भारतीय तत्वज्ञानाचे, तत्वज्ञान विचाराचे ग्रंथ तसंच विदेशातील कांट, हेगेल, मिल, स्पेन्सर या पाश्चात्य विचारवंतांच्या ग्रंथांचा त्यांनी संदर्भ घेतला आहे.
0: महाभारत, रामायण, वेद, उपनिषद, पुराण अशाही ग्रंथांचा संदर्भ म्हणून वापर केला आहे. आपलं तत्वज्ञान आणि पाश्चात्य तत्वज्ञान या दोन्हींचे विचार मांडून त्यांची तुलना केली आहे. तसंच महाराष्ट्रातील ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा, समर्थ रामदास यांचे ग्रंथ याचेही दाखले त्यांनी वेळोवेळी दिलेले आहेत.
1: श्रीमद भगवद्गीता हा महाभारताचाच एक भाग आहे. आपल्या मराठी सारस्वताचं भाग्य म्हणून ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेतली ही गीता मराठी भाषेत आणली. त्यांनी गीतेवर भाष्य करून एक अलौकिक ग्रंथ मराठी भाषेत आणून खूप महान कार्य केलेलं आहे. आणि म्हणूनच म्हटलं जातं, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. त्यानंतर 20व्या शतकात लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला आणि गीतेमध्ये जे अनेक विषय आलेले आहेत त्याची चर्चा घडवून आणली. ज्ञान, कर्म, भक्ती, अध्यात्म, सुखदुःख, व्यवहार, नीती, धर्म असे अनेक विषय त्यांनी आपल्या बुद्धिचातुर्यानं आपल्या समोर ठेवले.
0: गीता रहस्य लिहून पारतंत्र्यात खितपत पडलेल्या भारतीयांना कर्माचा उपदेश टिळकांनी केला आणि या ग्रंथाची निर्मिती केली. लोकमान्य टिळकांचं हे दृष्टेपण आपण लक्षात घेतलं पाहिजे. गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या कारागृहात लिहिला. 8 जून 1914 रोजी लोकमान्यांची मंडालेच्या तुरुंगातून सुटका झाली. ब्रिटिशांनी टिळकांनी लिहिलेल्या हस्तलिखिताच्या वह्या जप्त केलेल्या होत्या, परंतु त्या वह्या सरकारकडून परत मिळण्याचं चिन्ह काही दिसेना. वह्या परत करण्याचा सरकारचा इरादा नाही असं कुणीतरी म्हणलं. यावर टिळक म्हणाले,
2: सरकारनं वह्या जप्त केल्या आहेत, माझं डोकं नाही, भिण्याचं काही एक कारण नाही. वह्या सरकारच्या ताब्यात असल्या तरी ग्रंथ माझ्या डोक्यात आहे. फुरसतीच्या वेळी सिंहगडावर बसून ग्रंथ जसाच्या तसा मी लिहून काढीन.
0: पण सुदैवानं पुढे लवकरच सरकारकडून सर्व वह्या सुरक्षित मिळाल्या. या ग्रंथाची एकूण 15 प्रकरणं आहेत. त्यात विषय प्रवेश, कर्मजिज्ञासा, कर्मयोगशास्त्र, आधिभौतिक सुखवाद, सुखदुःख विवेक, अध्यात्म, संन्यास आणि कर्मयोग, भक्तिमार्ग आणि उपसंहार यांचा समावेश आहे.
1: या ग्रंथाला लोकमान्य टिळकांनी जी प्रस्तावना लिहिली आहे ती खूप सुंदर आहे. त्यात ते म्हणतात, मूळ गीता निवृत्तीपर नसून कर्मयोगपर आहे. किंबहुना गीतेत योग हा एकेरी शब्द

0: कर्मयोग या अर्थी योजिलेला आहे. प्रस्तावनेच्या सुरुवातीलाच संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील काही ओळी त्यांनी लिहिल्या आहेत. त्या अशा: संतांची उच्छिष्टे बोलतो उत्तरे, कायम्या पामरे जाणावे हे. टिळकांची विनम्र वृत्ती इथं दिसून येते.
1: तसंच या ग्रंथात काही दोष असल्यास वाचकांनी सांगावेत असं देखील ते म्हणतात. वाचकांनी जाग व्हावं, उत्तिष्ठत जाग्रत, प्राप्य वरांनी बोधत आणि गीता तत्व समजून घ्यावं असं ते सांगतात. टिळक म्हणतात, केल्या विण काही होत नाही हा सृष्टीचा नियम लक्षात घेऊन करते भा म्हणजे झालं. संसार सोडण्याची गरज नसून संसार मोक्षदृष्ट्या कसा केला पाहिजे हे सांगणारी ही गीता आहे. या प्रस्तावनेत टिळकांची कृतज्ञता बुद्धी विद्वत्ता यांचा परिचय होतो.
0: विषय प्रवेश या प्रकरणाच्या सुरुवातीलाच एक संवाद दिलेला आहे. अर्जुन श्रीकृष्णाला विनंती करतो.

0: उभरावेत असं देखील ते म्हणतात. वाचकांनी जाग व्हावं, उत्तिष्ठत जाग्रत, प्राप्य वरांनी बोधत आणि गीता तत्व समजून घ्यावं असं ते सांगतात. टिळक म्हणतात, केल्याविण काही होत नाही हा सृष्टीचा नियम लक्षात घेऊन करते भा म्हणजे झालं. संसार सोडण्याची गरज नसून संसार मोक्षदृष्ट्या कसा केला पाहिजे हे सांगणारी ही गीता आहे. या प्रस्तावनेत टिळकांची कृतज्ञता बुद्धी विद्वत्ता यांचा परिचय होतो.
1: विषय प्रवेश या प्रकरणाच्या सुरुवातीलाच एक संवाद दिलेला आहे. अर्जुन श्रीकृष्णाला विनंती करतो, युद्धारंभी तुम्ही केलेला उपदेश मी विसरलो, मला तो कृपा करून फिरून सांगा. तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, सदरुपदेश त्या प्रसंगी अत्यंत योगयुक्त चित्तानं केला असल्यामुळं तो पुन्हा तसाच सांगणं मलाही अशक्य आहे. यावर टिळक म्हणतात, वास्तविक पाहिलं तर भगवंताला अशक्य असं काहीच नाही, पण त्यांनी सुद्धा गीता पुन्हा सांगणं अशक्य म्हणावं. यावरून या गीतेची थोरवी केवढी आहे हे मात्र चांगलं व्यक्त होतं.
0: कर्मजिज्ञासा या प्रकरणात त्यांनी महाभारताचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. महाभारतात जे आहे ते इतर ठिकाणीही आहे आणि यात जे नाही ते इतर कुठंही नाही असा हा अनन्य साधारण ग्रंथ आहे.
1: कर्मयोगशास्त्र या प्रकरणात महाभारतातील एका प्रसंगाचा टिळकांनी उल्लेख केलेला आहे. कर्णाच्या रथाचं चाक पृथ्वीनं गिळलं तेव्हा अर्जुन कर्णाला मारण्यासाठी धनुष्यबाण सरसावतो. तेव्हा कर्ण म्हणतो, शत्रू निशस्त्र असता त्याला मारणं हा युद्धधर्म नव्हे. तेव्हा श्रीकृष्णानं द्रौपदीचं वस्त्रधरण किंवा सर्वांनी मिळून एकट्या अभिमन्यूचा केलेला वध या गोष्टींची आठवण करून दिली. तसंच मोरोपंतांच्या कवितेतील ओळी, तेव्हा गेला होता कुठे राधासुता तुझा धर्म, अशा ओळी टिळक लिहून जातात. अधर्म करणाऱ्यास जशास तस या न्यायाने शासन करणंच योग्य असं टिळक सांगतात.
0: आधिभौतिक सुखवाद या प्रकरणात टिळकांनी चार्वाक या लेखकाची चर्चा केली आहे. चार्वाक म्हणतात, ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. परंतु टिळकांना अशा प्रकारचा चंगळवाद मान्य नाही हेही त्यांनी इथं नमूद केलं आहे. याच प्रकरणात टिळकांनी तुकारामांच्या एका अभंगाचा उल्लेख केला आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती उपकारे. संत जगाच्या कल्याणासाठी कष्ट सहन करतात. गीतेत सुद्धा सर्व भूतहिते रताहा म्हणजेच सर्व प्राणीमात्रांचं कल्याण हाच विचार मांडला आहे.
1: याच संदर्भात ते म्हणतात, परोपकाराय पुण्याय पापाया परपीडनम. परोपकार करणं हे पुण्य आहे आणि दुसऱ्याला त्रास देणं हे पाप आहे. तसंच प्रेय म्हणजे इंद्रियाला प्रिय वाटणारं आणि श्रेय म्हणजे आत्म्याचं कल्याण या दोन्हीतून निवड करण्याची झाल्यास श्रेयाची निवड करावी असंही टिळक पुढे म्हणतात. सुखदुःख या प्रकरणात टिळक म्हणतात, आपलं खरं सुख कशात आहे हे मनुष्य मात्राला समजत नसल्यामुळं आज नाही तर उद्या सुख मिळेल या आशेवर मनुष्य आयुष्याचे दिवस कंठत असतो. सुखदुःखाचं स्वरूप सांगताना अनुकूल ते सुख आणि प्रतिकूल ते दुःख असं दिसून येतं. सुखदुःखाचे तीन प्रकार आहेत, अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक असे हे तीन प्रकार.
0: या जगात सुख आणि दुःख यांचं मिश्रण दिसून येतं. म्हणून समर्थ म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तुची शोधूनी पाहे. याचाच एक वेगळा अर्थ असा होतो, विचार करणाऱ्या माणसालाच सुखदुःखाचं नेमकं स्वरूप कळतं. टिळकांनी यावर चर्चा केलेली दिसून येते. तसंच सुखस्यानंतरम दुःखम दुःखस्यानंतरम सुखम म्हणजे सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख असंच जगातलं सुखदुःखाचं स्वरूप आहे. एकच अवस्था सतत नसते, कोणालाही नेहमीच सुख किंवा नेहमीच दुःख अशी स्थिती येत नसून सुखदुःखाची दशा चाकाच्या धावेप्रमाणे एकसारखी खालीवर होत असते.

0: आज एक इच्छा सफल झाली तर उद्या त्या जागी नवी इच्छा उत्पन्न होऊन ती इच्छा सफल करून घ्यावी असं वाटू लागतं। कितीही सुख मिळालं तरीही मनुष्य पुन्हा असंतुष्टच असतो। विषय वासना सतत वाढत जाते। दररोज नवीन सुख मिळाली तरी पूर्वीची सुख पुन्हा पुन्हा भोगावी असं वाटून मनाची हाव काही केल्या आवरत नाही। इथं टिळकांनी ययाती राजाचं उदाहरण दिलेलं आहे। ययाती वृद्ध झाल्यावर त्यांना शुक्राचार्याकडून वर मिळतो आणि ते तरुण होतात। ययातीचा मुलगा पुरू याचं तारुण्य घेऊन ते एक सारखे उपभोग घेतात तरीही त्यांची विषय वासना पूर्ण होत नाही।
1: न जातु कामहा कामानाम उपभोगे न शाम्यति हविषा कृष्ण वर्त्मेव भूय एवाभिवर्धते। सुखाचा उपभोग घेतल्यानं विषय वासनेची तृप्ती न होता हवन द्रव्यानं जसा अग्नी प्रज्वलित होतो तसं उपभोगानं विषय वासना अधिक अधिक वाढते। यासाठी लोकमान्य टिळकांनी जर्मन पंडित शोपेनहावर यांचा संदर्भ दिला आहे। त्यांच्या मते मनुष्य पूर्ण सुखी होण्याची आशा बाळगणं व्यर्थ आहे। माणसाच्या सर्व इच्छा आकांक्षांची पूर्तता होणं हे शक्य नाही, म्हणून आपल्याकडं थोडक्यात समाधानी राहावं असं सांगितलं आहे।
0: अध्यात्म या प्रकरणात मीपणाचा म्हणजे अहंकाराचा नाश झाला तर मनुष्य ब्रह्मपदाला पोहोचतो। त्याकरिता टिळकांनी संत तुकाराम यांच्या अभंगाचा एक दाखला दिलेला आहे, तो असा, आपुले मरण पाहिले म्या डोळा तो झाला सोहळा अनुपम। भक्त अशा स्थितीला येऊन पोहोचतो तेव्हा त्याला अहम ब्रह्मास्मी मीच ब्रह्म आहे अशी अनुभूती येते। मोक्ष या संकल्पनेबद्दल टिळक म्हणतात, मोक्ष म्हणजे अमुक एका ठिकाणी ठेवलेली वस्तू नसून आपल्यातील अज्ञानाचा नाश होणं किंवा आत्मज्ञान होणं ही अवस्था म्हणजे मोक्ष होय।
1: संन्यास आणि कर्मयोग या प्रकरणात टिळकांनी ईशावास्योपनिषदातील ईशावास्यमिदं सर्वम या सूत्राचा उल्लेख केला आहे। या जगातील सर्व गोष्टी या ईश्वर निर्मित अथवा ईश्वराच्याच आहेत। माणसानं कर्म करत 100 वर्ष जगण्याची इच्छा धरावी। ईश्वरार्पण बुद्धीनं कर्म केली तर त्याचा लेप अथवा बंधन लागत नाही, हाच जगण्याचा खरा मार्ग सांगितलेला आहे।
0: माणसानं ज्ञान कर्म अथवा भक्ती यापैकी कोणत्याही मार्गाने गेल्यास मोक्ष मिळतो असं गीता सांगते। श्रीकृष्ण सांगतात की त्यांना स्वतःला काहीही मिळवायचं नव्हतं। ज्ञान प्राप्तीनंतर काही एक कर्तव्य उरलं नसतानाही ते कर्तव्य करत राहिले। कोणतीही वस्तू मिळवायची नव्हती तरीही ते कर्म करत राहिले। आदर्श जीवन जगण्याची हीच रीत आहे। परमेश्वराचं ज्ञान प्राप्त झाल्यावर पुढे केवळ लोकसंग्रहार्थ निष्काम कर्म करीत राहणं हाच आदर्श जीवन जगण्याचा मार्ग आहे असा गीतेचा सिद्धांत आहे।
1: पुढे भक्ती मार्ग या प्रकरणामध्ये सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरण व्रज असं गीतेत म्हणलं आहे। याचा अर्थ इतर सर्व मार्ग सोडून तू मला शरण ये, मी तुला सर्व पापापासून मुक्त करेन असं परमेश्वर आपल्या भक्तांना सांगत आहेत। आपण जे कर्म करतो ते सर्व परमेश्वराला अर्पण केलं पाहिजे असं गीता सांगते। टिळकांनी संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगाचा इथं उल्लेख केलेला आहे। दया करणे जे पुत्रासी तेच दासा आणि दासी, म्हणजेच आपलं वर्तन हे आपल्या अपत्याप्रती आणि घरातील नोकर चाकर या सर्वांची एक सारखं समान असलं पाहिजे।
0: लोकमान्य टिळकांनी समर्थ रामदास यांच्या दासबोधाचा उल्लेख केलेला आहे। शहाणे करून सोडावे बहुत जन किंवा शहाणे करून सोडावे सकल जन, केल्याविण काही होत नाही असं सांगून समर्थ म्हणतात, सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे। आपल्या कामाला किंवा आपल्या कार्याला परमेश्वराचं सहाय्य असलं पाहिजे असा गीतेचा अभिप्राय आहे। संसार दुःखप्रधान असला तरीही शहाण्या पुरुषानं संसार न सोडता लोकांचं होईल तेवढं दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं गीता सांगते।
1: या ग्रंथात लोकमान्य टिळकांनी गीतेत मांडलेल्या सर्व संकल्पनांचा उहापोह

0: केलेला आहे. योग कर्मसु कौशलम असं गीता सांगते. कामातली कुशलता यालाच योग म्हणावं. ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग यापैकी कुठल्याही मार्गाने गेलं तरी जीवन सुंदर होईल यात शंकाच नाही. पण ज्याला या तिन्हींचा समन्वय साधून पुढे जाता येईल त्याचं जीवन सार्थक होईल हाच लोकमान्य टिळकांचा दृष्टिकोन या ग्रंथातून प्रतीत होतो.
1: लोकमान्य टिळकांनी गीतेचा कर्मयोग पर अर्थ लावून स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लोकांना प्रवृत्त तर केलंच, पण स्वतः सुद्धा तसं आचरण करून एक आदर्श वस्तुपाठ लोकांच्या समोर ठेवला. कर्म करताना अनासक्त होऊन ईश्वरार्पण बुद्धीनं कर्म करायला हवं. पाण्यात असलेल्या कमलपत्राप्रमाणे अलिप्त होऊन कर्म करावं. श्रीमद भगवद्गीता आणि लोकमान्य टिळक यांनी सांगितलेल्या निष्काम कर्मयोगाच्या मार्गानं जीवन जगणं हीच त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल.
2: कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्थ.
3: आताच आपण लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम ऐकलात. लोकमान्यांना उमगलेली गीता अर्थात गीता रहस्य. लेखन प्राध्यापक दीपक जोशी. निवेदन सहभाग आणि निर्मिती सहाय्य अमृता खानोलकर. निवेदन सहभाग आणि सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
4: श्रोतेहो, आताच आपण लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी निमित्त समन्वित कार्यक्रम ऐकलात. लोकमान्यांना उमगलेली गीता हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला होता. तो आम्ही आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर ट्यून केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 9 वाजले आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

0: बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र।
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी।
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।

एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्ज वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 10 वाजले आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.

0: काय शोधताय? फोन उचला. FM लावा आणि 101.5 MHz वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र ऐका.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणाज.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर. आता आम्ही प्रसारित करीत आहोत कार्यक्रम विविध अंतर्गत ज्ञानामृत. संकलन आणि निर्मिती स्नेहल ठाकरे यांची. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.
3: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
0: नमस्कार श्रोते हो, आजच्या ज्ञानामृत या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी मनापासून स्वागत करते. ज्ञानात भर टाकणाऱ्या या कार्यक्रमात विविध विषयांवर भर घालून मनसोक्त गाण्यांचा आनंद आपण नक्कीच घेत असतो. हो ना? चला तर मग आजच्या ज्ञानामृत या कार्यक्रमात कोणकोणते विषय सहभागी झाले आहेत याची उत्सुकताही आपल्याला लागली असेल. हो ना? क्षणाचाही विलंब न करता वळूयात आजच्या आपल्या या कार्यक्रमाकडे. श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महान राष्ट्रनेते, समाज जागृतीकार आणि पत्रकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृती दिवस त्यांना आजच्या दिवशी विनम्र अभिवादन करून पुढील माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करूयात. आपलं सारं आयुष्य देश कार्यासाठी वाहून घेणाऱ्या या लोकमान्य टिळकांचा जन्म हा 23 जुलै सन 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव या गावी झाला. त्यांचं पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक. त्यांच्या राष्ट्रीय आणि सामाजिक कार्यामुळे जनतेने त्यांना लोकमान्य ही पदवी दिली होती. आईचं नाव पार्वतीबाई होतं तर वडील गंगाधर पंत हे संस्कृत पंडित आणि गणित तज्ज्ञ होते. त्यामुळेच त्या टिळकांनीही संस्कृत आणि गणित विषयामध्ये प्रभुत्व मिळवलं होतं. टिळक पुण्याला कॉलेज शिक्षणासाठी होते तेव्हा त्यांच्या किरकोळ शरीर यष्टीकडे पाहून मित्र त्यांची नेहमी चेष्टा करत. मग मात्र सुदृढ प्रकृती होण्यासाठी टिळकांनी 1 वर्ष अभ्यास बाजूला ठेवून नुसता व्यायाम केला. या दणकट प्रकृतीमुळेच त्यांनी देशसेवा करताना शारीरिक कष्टांना हसत तोंड दिलं. आपला देश हा संपन्न आणि संस्कृती महान असून इंग्रजांचा गुलामगिरीत का, आपला समाज मागे का, असे अनेक प्रश्न टिळकांना पडून लोकजागृती करण्यासाठी आपले आयुष्य खर्च करण्याचा त्यांनी त्यावेळेस निश्चय केला. आगरकर चिपळूणकरांच्या मदतीने टिळकांनी पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल सुरू केलं आणि फर्ग्युसन कॉलेजही काढलं. टिळकांनी केसरी हा मराठी तर द मराठा ही इंग्रजी वृत्तपत्रे देखील सुरू केली.

या माध्यमातून त्यांनी ब्रिटिश सत्तेच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आणि स्वातंत्र्याची जाणीव जनतेमध्ये निर्माण केली. श्रोतेहो, समाजात एकोपा आणि राष्ट्रप्रेम वाढावं यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सव आणि शिवजयंती उत्सव लोकप्रिय केलेत. या उत्सवांमुळे लोकांमध्ये राष्ट्रीय भावना बळकट झाली. त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्वाची भूमिका बजावली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे त्यांचं घोषवाक्य आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देतात. टेकांनी गीता रहस्य हा प्रसिद्ध ग्रंथही लिहिला. कर्मयोग, कर्तव्य आणि राष्ट्रसेवा यांचा संदेश त्यांनी या ग्रंथातून दिला. 1 ऑगस्ट 1926 रोजी त्यांचे मुंबई येथे निधन झालं. त्यांच्या निधनानंतरही त्यांचे विचार आणि कार्य हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला कायम प्रेरणा देत राहिलेत. लोकमान्य टिळक हे केवळ एक नेते नव्हते, तर ते भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे जागृती दूत होते. त्यांचे कार्य आणि त्यांचे विचार आजही प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणादायी आहेत.

श्रोते हो, हिंदी चित्रपट सृष्टीतील एक अजरामर अभिनेत्री, संवेदनशील कवयित्री आणि आपल्या भावपूर्ण अभिनयाने लाखो रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या मीना कुमारी यांचा जीवन प्रवास आणि चित्रपट सृष्टीतील योगदान याविषयी थोडीफार माहिती जाणून घेऊयात. श्रोते हो, मीना कुमारी यांचं मूळ नाव हे महजबीन बाणू. त्यांचा जन्म हा 1 ऑगस्ट 1933 रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे वडील अली बक्षी हे रंगभूमीवरील कलाकार आणि संगीतकार होते, तर आई इकबाल बेगम या अभिनेत्री आणि नर्तिका होत्या. घरची आर्थिक परिस्थिती कठीण असल्यामुळे मीना कुमारी यांनी लहान वयातच चित्रपटांमध्ये बाल कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या नैसर्गिक अभिनयामुळे त्यांना लवकरच प्रमुख अभिनेत्री म्हणून संधीही मिळू लागली. सन 1952 मध्ये आलेला बैजू बावरा या चित्रपटामुळे त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली. त्यानंतर 1953 मध्ये आलेला परिणीता, 1955 मधला आझाद, 1957 मधला शारदा, 1960 मधील दिल अपना और प्रीत पराई, 1962 मधील आरती, साहिबा, बीबी और गुलाम, 1963 मध्ये आलेला दिल एक मंदिर, 1965 मध्ये आलेला काजल, 1966 मध्ये आलेला फूल और पत्थर आणि सन 1972 मध्ये आलेला पाकीजा या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष पद्धतीने गाजल्यात. श्रोते हो, मीना कुमारी यांना भावनिक आणि गंभीर भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारता येत असल्यामुळे त्यांना ट्रॅजेडी क्वीन म्हणूनही ओळखल्या जात होतं. त्यांच्या अभिनयात सहजता, भावनांची खोली आणि संवाद फेक यांचा सुंदर संगम दिसून येत असे. त्यांना त्यांच्या अभिनयासाठी अनेक फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारही मिळालेत. त्या काळातील सर्वाधिक मान

धन घेणाऱ्या आणि सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रीपैकी त्या एक होत्या. अभिनयासोबतच त्या एक उत्कृष्ट उर्दू कवयित्री देखील होत्या. त्यांनी नाज या टोपण नावाने कविता देखील लिहिल्या आहेत. त्यांच्या कवितांमध्ये प्रेम, एकाकीपणा, वेदना आणि आयुष्याचे विविध पैलू संवेदनशीलतेने व्यक्त झाले आहेत. त्यांच्या अखेरचा आणि सर्वाधिक गाजलेला चित्रपट पाकीजा प्रदर्शित झाल्यानंतर काही आठवड्यातच म्हणजेच 31 मार्च 1972 रोजी त्यांचं निधन झालं. आजही पाकीजा हा भारतीय चित्रपटांपैकी उत्कृष्ट चित्रपट मानला जातो. मीना कुमारी यांनी आपल्या अभिनयातून भारतीय चित्रपट सृष्टीला भावडांची नवी उंची दिली. त्यांच्या भूमिका, त्यांची शैली आणि त्यांचे योगदान आजही नवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायी आहेत. म्हणूनच भारतीय सिनेमाच्या इतिहासात त्यांचं नाव सदैव आदराने आणि अभिमानाने घेतलं जातं.

श्रोते हो, दरवर्षी 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या कालावधीत जगभरात जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. या सप्ताहाचा उद्देश स्तनपानाचे महत्व लोकांपर्यंत पोहोचवणे, माता आणि बालकांच्या आरोग्याबाबत जनजागृती करणे, तसेच स्तनपानाला प्रोत्साहन देणे आहे. जागतिक आरोग्य संघटना WHO आणि युनिसेफ यांच्या पुढाकाराने हा सप्ताह जगभर साजरा केला जातो. जन्मानंतरच्या पहिल्या 1 तासात बाळाला आईचे दूध पाजणे अत्यंत महत्वाचे मानले जाते. तसेच जन्मापासून पहिले 6 महिने केवळ आईचे दूध देण्याची शिफारसही करण्यात येते. त्यानंतर पूरक आहारासोबतच 2 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ स्तनपान सुरू ठेवण्याचा सल्लाही दिला जातो.

0: ताप, सर्दी, खोकला, उलटी, जुलाब किंवा इतर संसर्गजन्य आजारामध्ये सुद्धा आईने बाळाला स्तनपान सुरू ठेवावं. स्तनपान करणारं बाळ वारंवार आजारी पडत नाही. बाळाला 6 महिन्याचा होईपर्यंत निव्वळ स्तनपानच द्यावं. स्तनपान
1: अमृतासमान. श्रद्धेय, आईचं दूध हे बाळासाठी संपूर्ण आणि नैसर्गिक अन्न आहे. त्यामध्ये बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असलेले सर्व पोषक घटक, जीवनसत्वे आणि रोगप्रतिकारक घटक असतात. स्तनपानामुळे अतिसार, न्यूमोनिया आणि इतर संसर्गजन्य आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते. तसेच बाळाची शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक वाढही चांगली होते. श्रोतेहो, स्तनपानाचा लाभ केवळ बाळालाच नव्हे तर आईलाही होत असतो. स्तनपानामुळे प्रसूतीनंतर आईचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. काही प्रकारच्या कर्करोगांचा धोका कमी होऊ शकतो आणि आई बाळ यांच्यातील भावनिक नाते अधिक दृढ होते. जागतिक स्तनपान सप्ताहाच्या निमित्ताने रुग्णालये, आरोग्य केंद्र, अंगणवाडी, शाळा आणि विविध सामाजिक संस्थांमार्फत जनजागृती कार्यक्रम, व्याख्याने, समुपदेशन, रॅली आणि आरोग्य शिबिरे देखील आयोजित केली जातात. या सप्ताहाचा उद्देश स्पष्ट आहे की स्तनपान हा प्रत्येक बालकाचा हक्क आहे आणि प्रत्येक आईला स्तनपानासाठी कुटुंब आणि समाजाचा आधार मिळाला पाहिजे. चला तर मग आपण सर्वजण स्तनपानाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करूयात आणि निरोगी मातृत्व आणि बाल आरोग्यासाठी आपले योगदान देऊयात.

श्रोते हो, नात्यांमधील विश्वास, प्रेम, जिव्हाळा आणि सहकार्याचा उत्सव म्हणजे मैत्री दिन। दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी भारतासह अनेक देशांमध्ये मैत्री दिन हा साजरा केला जातो। या दिवसाचं महत्व म्हणजे आपल्या आयुष्यातील मित्र मैत्रिणींप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि मैत्रीचं नातं अधिक दृढ करणे। मैत्री हे असं नातं आहे जे रक्ताच्या नात्यापेक्षा वेगळं असलं तरी मनाने खूप जवळचं असतं। खरा मित्र आपल्या आनंदात आनंदी होतो तर दुःखात धीर देतो, योग्य सल्ला देतो आणि संकटाच्या वेळी मात्र खंबीरपणे सोबत उभा राहतो। म्हणूनच मैत्रीला जीवनातील सर्वात मौल्यवान नात्यांपैकी एक मानलं जातं। आजच्या धावपळीच्या आणि डिजिटल युगात आपण सोशल मीडियावर अनेक मित्रमैत्रिणी जोडतो, परंतु खरी मैत्री हे विश्वास, प्रामाणिकपणा, परस्पर आदर आणि समजूतदारपणावर टिकून राहतं। मित्रांची संख्या नव्हे तर त्यांच्या नात्यातील आपुलकी आणि विश्वास अधिक महत्त्वाचा असतो। मैत्री दिनानिमित्त अनेक जण आपल्या मित्रांना शुभेच्छा देतात, भेटवस्तू देतात, एकत्र वेळ घालवतात आणि जुन्या आठवणींना उजाळा देतात। मात्र मैत्रीचा खरा अर्थ केवळ एका दिवसापुरताच मर्यादित नसून आयुष्यभर एकमेकांच्या सुखदुःखात साथ देणे हा आहे। चला तर मग आजच्या या मैत्री दिनी आपण आपल्या मित्रांचे आभार मानूयात, जुन्या गैरसमजांना दूर करूयात। विश्वास, प्रेम आणि सहकार्यांच्या बळावर ही सुंदर मैत्री अधिक घट्ट करूयात। मैत्री ही अशी संपत्ती आहे जी वाटल्याने वाढते आणि जपल्याने आयुष्य समृद्ध करते। आपल्या सर्व श्रोता वर्गांना मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा।

श्रोते हो, आज आपण अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे भक्तिभावाने स्मरण केले जाणारे श्री रामजी बाबा महाराज यांच्या येणाऱ्या 4 ऑगस्ट रोजी पुण्यतिथी निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करूयात आणि त्यांच्याविषयी थोडीफार माहिती जाणून घेऊयात। श्रोते हो, श्री रामजी बाबा महाराज हे विदर्भातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान मानले जातात। त्यांनी आपल्या साध्या सात्विक आणि सेवाभावी जीवनातून समाजाला अध्यात्म, मानवता आणि सदाचाराचा संदेश दिला आहे। जात पात धर्म आणि पंथ या पलीकडे जाऊन त्यांनी भक्ती, परोपकार, सत्य आणि निस्वार्थ सेवा याचे महत्व अधोरेखित होते। त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक भाविकांना आध्यात्मिक प्रेरणा आणि जीवनात सकारात्मकता दिशा मिळाली आहे। मोर्शी येथे त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात। भजन, कीर्तन, प्रवचन, महाप्रसाद आणि दर्शनासाठी विदर्भासह इतर भागातूनही हजारो भाविक भक्त उपस्थित राहतात। हा सोहळा श्रद्धा, सेवा आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक मानले जाते। श्री रामजी बाबा महाराज यांनी दिलेलं प्रेम, सेवा आणि सदाचाराचे संस्कार आजही समाजाला प्रेरणा देत आहेत। त्यांच्या विचारांचे आचरण करूनच त्यांना खरी आदरांजली अर्पण

0: श्रोते हो, ज्ञानामृत या कार्यक्रमात विविध विषयांवरती आपण प्रकाश टाकण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न असतो। त्यात आपणही आपल्या भागातील माहिती आम्हाला पत्र पाठवून कार्यक्रमात सहभागी होऊ शकता। आमच्यापर्यंत पोहोचण्याकरता आमचा पत्ता आहे केंद्र निर्देशक संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाजवळ कॅम्प रोड आकाशवाणी अमरावती। आमचा पिनकोड नंबर आहे 444602। श्रोते हो, आपण आम्हाला पत्र लिहून जरूर कळवा आमचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला। काय मग, आता मात्र वेळ झाली आहे ती ज्ञानामृत या कार्यक्रमातून रजा घेण्याची। तुम्ही मात्र स्वस्थ रहा, मस्त रहा आणि हो, आकाशवाणीच्या कार्यक्रमांचा आनंद मात्र घेत रहा। आता मात्र आपली रेडिओ मैत्रीण स्नेहल ठाकरेला द्या रजा। नमस्कार।
1: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा।
0: श्रोते हो, आताच आपण विविधा अंतर्गत ज्ञानामृत हा कार्यक्रम ऐकलात। संकलन आणि निर्मिती होती स्नेहल ठाकरे यांची, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम। FM बँड 101.5 MHz वर आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र। पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच।
2: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल।
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज।
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर। आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीत गंगा।
1: गीत गंगा।
0: मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांवर आधारित गीत गंगा या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवते सैराट या चित्रपटातील गीत अजय कोकावळे आणि चिन्मय श्रीपदा यांच्या युगल सुरात। रचना आणि संगीत आहे अजय अतुल यांचं।

0: श्रोतेहो, आताच आपण बेला शेंडे आणि हर्षवर्धन वावरे यांच्या युगल सुरात गुरु ठाकूर यांची शब्दरचना ऐकली. क्लासमेट या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं अमित राज यांनी.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोते हो, आताच आपण मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातील गीत ऐकलेत अभिजित सावंत आणि बेला शेंडे यांच्या युगलसुरात. गुरु ठाकूर यांच्या शब्दरचनेला संगीत पथ केलं होतं निलेश मोहरीर.

श्रुती वार्ताचपन बेला शेंडे यांच्या सुरात रेखा गांधेवार यांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं अशोक पत्की यांनी. या गीतासोबतच मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांवर आधारित गीत गंगा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत.

0: गीत गंगा। FM बँड 101.5 मेगाहर्ट्झ वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र। पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच।
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी।
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
0: FM बँड 101.5 मेगाहर्ट्झ वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र। सकाळचे 11 वाजले आहेत। आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीत गुंजन।
3: गीत गुंजन जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा। गीत गुंजन गीत गुंजन।
0: अभिनेता अभिनेत्री संगीतकार निर्माता दिग्दर्शक यांच्या माहितीवर आणि गीतांवर आधारित स्मृतिगंध मध्ये आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं स्वागत करते। श्रोते हो, आज आपण भारतीय चित्रपट सृष्टीतील एक महान पार्श्वगायक मोहम्मद रफी यांनी गायलेल्या गीतांचा आनंद घेऊयात। मोहम्मद रफी यांचा जन्म हा 24 डिसेंबर 1924 रोजी पंजाबमध्ये झाला। त्यांनी वयाच्या 13व्या वर्षी लाहोर येथे पहिले सार्वजनिक गायन केलं होतं। तसं तर त्यांना बालपणापासूनच संगीताची आवड आणि फकीरांच्या गाण्यांची नक्कल करीत असत। त्यांनी हिंदीसह अनेक भारतीय भाषांमध्ये गाणी गायली आहेत। नौशाद, ओपी नय्यर आणि शंकर जयकिशन यासारख्या प्रसिद्ध संगीतकारांसोबत कामही केलं होतं। मोहम्मद रफी यांनी रोमांस, देशभक्तीपर गीते आणि भजनांसह अनेक भाषांमध्ये हजारो अजरामर गाणी गायली आहेत। त्यांना 6 फिल्मफेअर पुरस्कार आणि 1 राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे। त्यांचा 31 जुलै 1980 रोजी हृदयविकाराच्या झटक्यांमुळे निधन झालं। कालच त्यांची पुण्यतिथी झाली। त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात ऐकूयात त्यांनी गायलेली।

0: अरे
1: ना ना ना ना ना ना ना ना
2: श्रोतेहो, आताच आपण मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या सुरात आराधना या चित्रपटातील गीत ऐकलेत. आनंद बक्षी यांच्या रचनेला संगीत दिलं होतं एस टी परमन यांनी.

श्रोते हो, आताचा पण जीवनधारा या चित्रपटातील गीत ऐकलत मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या युगल सुरात. आनंद बक्षी यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आता ऐकूयात सावन या चित्रपटातील गीत शमशाद बेगम आणि मोहम्मद रफी यांच्या युगल सुरात. प्रेम धवन यांच्या रचनेला संगीतबद्ध केलं आहे हंसरा.

हंसे जरा पचोरी जरा हंस दे तू हंस दे तू हंस दे जरा गोरी जरा हंस दे तू हंस दे जरा।

श्रुती आत्ताच आपण मोहम्मद रफी यांच्या सुरात हसरत जयपुरी यांची शब्दरचना ऐकली. असली नकली या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं शंकर जयकिशन यांनी.

श्रुतिका आत्तासपन मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांचे युगल सुरत हसीना मान जाएगी या चित्रपटातील गीत ऐकलेत. शंकर जयकिशन यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं बप्पी लहरी यांनी.

श्रोतेहो, आताच आपण मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या उगत सुरात आनंद बक्षी यांची शब्दरचना ऐकली. हमजोली या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

सुश्रुत्या आताचा पण मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपुरी यांच्या युगलसुरात ब्रह्मचारी या चित्रपटातील गीत ऐकलेत. हसरत जयपुरी यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं शंकर जयकिशन यांनी.

0: श्रोते हो, आताच आपण मोहम्मद रफी यांच्या सुरात हम दोनों या चित्रपटातील गीत ऐकलेत. शाही लुधियानवी यांच्या रचनेला संगीतबद्ध केलं होतं जयदेव यांनी. श्रोते हो, आज आपण भारतीय पार्श्वगायक मोहम्मद रफी यांनी गायलेल्या गीतांचा आनंद आजच्या गीतगुंजनमधील स्मृतिगंध या कार्यक्रमात घेतलात. आता मात्र वेळ झाली आहे ती आपली रजा घेण्याची. आपण मात्र स्वस्त रहा, मस्त रहा आणि हो अशाच कार्यक्रमांचा आनंद मात्र कायम घेत रहा. नमस्कार.
1: गीत गुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन, गीत गुंजन.

एफएम बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 11:40 होत आहेत. आता थोड्याच वेळात अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त समन्वित रूपक आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत शब्दांचा शाहीर जनतेचा आवाज. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विजय भुयार. ही जळगाव केंद्राची निर्मिती आहे.

0: प्रसारित करीत आहोत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पोवाडा गायनावर आधारित कार्यक्रम शब्दांचा शाहीर जनतेचा आवाज. सहभाग शाहीर शिवाजीराव पाटील आणि सहकारी. निवेदन सुनीका मुजुमदार. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार. शब्दांचा शाहीर जनतेचा आवाज. निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्र.
1: प्रतिभेला रंग, रूप, वर्ण, वंश, जातपात व लिंगभेद याची कुंपण नसतात. ती स्फूर्ते कुणाही सहृदयाला, अनुभूतीपूर्व अस्वस्थ आत्म्याला. प्रतिभेचं आजच्या औपचारिक शिक्षण वाचून तरी कुठे अडतं? विश्वाच्या शाळेतील उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या व्यवहारातून शिकलेले पाठच तिला भावतात, पावतात. आजच्या कार्यक्रमात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या जीवन कार्याचा, साहित्य संपदेचा आणि सामाजिक योगदानाचा वेध त्यांचीच लेखन कला म्हणजेच पोवाडा गायन यातून घेणार आहोत. अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, ते लोकशाहीर, समाज जागृती करणारे क्रांतिकारक लेखक, कष्टकरी जनतेचा बुलंद आवाज आणि परिवर्तनाचे अग्रदूत होते. त्यांनी आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून समाजातील उपेक्षित, शोषित आणि वंचित घटकांना अभिव्यक्ती दिली. अण्णाभाऊ साठे यांचं पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव इथे झाला. अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना औपचारिक शिक्षण घेता आलं नाही. लहानपणीच त्यांचं कुटुंब मुंबईत स्थलांतरित झालं. गिरगावातील कामगार वस्त्या, झोपडीतील जीवन आणि श्रमिकांचे हाल त्यांनी अगदी जवळून अनुभवले. याच अनुभवांनी त्यांच्या साहित्याला वास्तववादी आणि जनतेच्या जीवनाशी जोडलेलं स्वरूप दिलं. श्रोते हो, आता ऐकूया लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्माविषयी पोवाडा. सादर करतायत शाहीर शिवाजीराव पाटील आणि सहकारी.

0: कामगार चळवळ, शेतकरी प्रश्न, सामाजिक न्याय आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ यामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या शाहिरीने आणि लोकनाट्यांनी जनतेत स्वाभिमान, संघटन आणि परिवर्तनाची प्रेरणा जागवली. जनतेच्या दुःखाला शब्द देणारे, श्रमिकांच्या संघर्षाला आवाज देणारे आणि सामाजिक समतेचा संदेश आपल्या साहित्य, शाहिरी आणि पोवाड्यातून जनमानसात पोहोचवणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन. अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा, विचारांचा आणि समाज प्रबोधनाच्या संदेशाचा प्रभावी आविष्कार या पोवाड्यातून अनुभवता येईल.
1: बहुगुण राशी रत्न प्रकाशी, बहुगुण राशी रत्न प्रकाशी, अन्न

अण्णाभाऊ साठे यांनी मराठी साहित्याला मोठी देणगी दिली. त्यांनी अनेक कादंबऱ्या, कथा संग्रह, पोवाडे, लावण्या, लोकनाट्य आणि प्रवास वर्णन लिहिली. त्यांच्या प्रमुख साहित्यामध्ये फकीरा, वैजयंता

माकडीचा माळ, चिखलातील कमळ, संघर्ष, आवडी यांचा समावेश होतो. त्यांच्या कथांमध्ये बर्बाद्या कंजारी, स्मशानातील सोनं आणि कृष्णाकाठच्या कथा विशेष उल्लेखनीय आहेत. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यामध्ये फकीरा या कादंबरीला विशेष स्थान आहे. अन्यायाविरुद्ध उभा ठाकलेला, स्वाभिमानासाठी झगडणारा आणि समाजातील दुर्बल घटकांचं प्रतिनिधित्व करणारा नायक फकीरा मराठी साहित्याचा अविस्मरणीय नायक ठरलाय. या कादंबरीस महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार प्राप्त झाला. आजही ही कादंबरी सामाजिक न्याय, समता आणि मानवी प्रतिष्ठेचा संदेश देत राहते. शाहीर शिवाजीराव पाटील आणि सहकारी सादर करत आहेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याविषयीचा हा पोवाडा.

0: अण्णाभाऊ साठे यांनी लोककलेचा प्रभावी वापर करून समाज जागृती केली. पोवाडे, लावण्या, शाहिरी आणि लोकनाट्यांच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला. त्यांच्या कार्यक्रमांना हजारो श्रोते उपस्थित राहत. त्यांच्या प्रभावी आवाजाने आणि ओजस्वी सादरीकरणाने अनेकांना सामाजिक परिवर्तनासाठी प्रेरित केलं. अण्णाभाऊ साठे यांचं एक प्रसिद्ध विधान आजही प्रत्येकाला प्रेरणा देतं. ते म्हणतात, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नाही तर कष्टकरी कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे. या एका वाक्यात त्यांनी श्रमिकांच्या कष्टाचं आणि मानवी श्रमाच्या मूल्याचं महत्व अधोरेखित केलं. आजच्या समाजात समानता, सामाजिक न्याय, संविधानिक मूल्य आणि मानवी प्रतिष्ठा यांचा विचार करताना अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य अधिकच महत्वाचं ठरतं. त्यांच्या लेखणीतून व्यक्त झालेली माणुसकी, समता, बंधुता आणि परिवर्तनाची प्रेरणा नव्या पिढीसाठीही तितकीच मार्गदर्शक आहे. अण्णाभाऊ साठे हे केवळ एका समाजाचे लेखक नव्हते, ते संपूर्ण मानवतेचे साहित्यिक होते. त्यांनी उपेक्षितांच्या वेदनांना शब्द दिले, कष्टकऱ्यांच्या जीवनाला प्रतिष्ठा दिली आणि साहित्याला सामाजिक परिवर्तनाचं प्रभावी साधन बनवलं. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करताना त्यांच्या विचारांचं स्मरण ठेवणं आणि सामाजिक समतेचा संदेश पुढे नेणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
1: अण्णा साहेबांचं

0: हो, आत्ताच आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पोवाडा गायनावर आधारित कार्यक्रम ऐकत होतात. शब्दांचा शाहीर, जनतेचा आवाज. सहभाग शाहीर शिवाजीराव पाटील आणि सहकाऱ्यांचा होता. निवेदन सुनिका मुजुमदार. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भोयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते, आताच आपण अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त समन्वित रूपक ऐकलं, तर शब्दांचा शाहीर, जनतेचा आवाज ही जळगाव केंद्राची निर्मिती होती. सादर करते होते विजय कुमार. हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला होता. FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, दुपारचे 12 वाजता आहेत. आता वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते.

मैत्रिणींनो, स्त्री शक्ती, कर्तृत्व, संस्कार, विचार आणि प्रेरणा यांचा सुंदर संगम घडवणारा हा कार्यक्रम प्रत्येक महिलेच्या मनाला नवी दिशा देणारा ठरतो. चला तर मग सखींनो, आजच्या या ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात करूया एका छानशा गीतानं.

0: सखींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आज आपण अनुभवणार आहोत ज्ञान, प्रेरणा आणि इतिहासाची उज्ज्वल परंपरा. आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आपल्या कर्तृत्वानं अनेकांना प्रेरणा देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर सई नेमाडे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. विषय थॅलेसेमिया आणि रक्तदान. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, समाजात काही व्यक्ती आपल्या व्यवसायाला केवळ उपजीविकेचे साधन न मानता त्याला समाजसेवेचे व्रत म्हणून कार्य करतात. अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाशी आज आपण संवाद साधणार आहोत. थॅलेसेमियाग्रस्त बालकांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणाऱ्या जनजागृती, तपासणी, रक्तदान, बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी मदत, तसंच कोसला फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या डॉक्टर सई नेमाडे यांनी हजारो कुटुंबांना नवीन आयुष्य दिलंय. त्यांच्या या सेवा कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली असून त्यांच्या कार्याचा गौरव राष्ट्रपतींच्या हस्ते सुद्धा करण्यात आलाय. आज त्यांच्या सेवा प्रवासाविषयी, थॅलेसेमियाबाबतची जनजागृती आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीची भूमिका याविषयी त्यांच्याशी मनमोकळा संवाद आज आपण साधणार आहोत. चला तर मग मैत्रिणींनो, स्वागत करूया डॉक्टर सई नेमाडे यांचं. मॅडम नमस्कार, आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार मॅडम.
0: ताई, सुरुवातीला आम्हाला सांगा, सुरुवातीपासून या प्रश्नाला आपण सुरुवात करूया की सर्वप्रथम आपल्या वैद्यकीय प्रवासाबद्दल आणि थॅलेसेमियाच्या क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली?
1: खरं तर मी व्यवसायाने एमडी पॅथॉलॉजिस्ट आहे आणि माझी स्वतःची पॅथॉलॉजी लॅब आहे. पण खरं तर शिक्षणाने मला एक निदान करण्याचं शिकवलं, रोगांचं निदान करण्याचं शिकवलं, पण थॅलेसेमियाग्रस्त मुलांनी मला खरं तर जीवन जगायला शिकवलं. आणि रक्तपेढीमध्ये काम करत असताना मी दर 15 ते 20 दिवसांनी ही येणारी बालकं ही अतिशय धैर्याने ब्लड ट्रान्समिशनसाठी येतात. परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात

0: व्यक्ती येत होती की आई वडील मात्र अतिशय हतबल, निराश, चिंताग्रस्त. आणि कुठेतरी मला असं वाटलं की ब्लड ट्रान्सफ्युजन, त्यांना लागणाऱ्या गोळ्या ह्याच्यामध्ये कुठेतरी यंत्रणा विस्कळीत आहे, आणि त्यामुळे त्यांना अतिशय म्हणजे हेलपाट्या मारणं म्हणा किंवा वारंवार फेऱ्या मारणं, ब्लड नाही म्हणून परत जात होती मुलं आणि वेळेवर न येणं, हे गोष्ट लक्षात आल्यानंतर मी ठरवलं की ह्या मुलांसाठी आता लढलं पाहिजे आणि ही जी यंत्रणा आहे ही कुठेतरी आपण व्यवस्थित केली पाहिजे. आणि त्यांच्याकडूनच खरं तर मला ही प्रेरणा मिळाली की यापुढे एकही मूल थॅलेसिमियाग्रस्त जन्माला येणार नाही या ध्येयाने मी काम करायला सुरुवात केली.
1: बरं ताई, आता थॅलेसिमिया म्हणजे नेमका कोणता आजार आणि त्याची लक्षणं काय, सामान्य श्रोत्यांना आपण सोप्या भाषेत सांगाल का?
0: थॅलेसिमिया हा रक्ताचा अनुवंशिक आजार आहे. जसं आई वडिलांकडून आपल्याला रंग, उंची, इतर गुणधर्म प्राप्त होतात, काही आजार आपल्याला आई वडिलांकडून येतात, जसं की बीपी आहे, शुगर आहे. आजकाल आपल्याला प्रत्येक घरामध्ये माहिती आहे की ब्लड प्रेशर काय आहे, शुगर काय, कॅन्सर काय. परंतु थॅलेसिमिया हा आजार फारसा लोकांना माहिती नाहीये आणि हा अनुवंशिक आजार आहे, आई वडिलांकडूनच आपल्यामध्ये येतो. तर याचे थोडक्यात सांगते तर दोन थॅलेसिमियाचे प्रकार आहेत, एक तर थॅलेसिमिया मायनर आणि थॅलेसिमिया मेजर. थॅलेसिमिया मायनर म्हणजे हिमोग्लोबिनचे जे दोन जीन्स असतात त्यापैकी एक जीन बाधित असतो त्या व्यक्तीला आपण थॅलेसिमिया मायनर म्हणतो. आणि दुसरा जो जीन आहे त्याच्या शरीरातला तो हिमोग्लोबिन बनवण्याकरता विसुरळीत काम करतो, त्याच्यामुळे त्या व्यक्तीला माहीत नाहीये की आपण थॅलेसिमिया मायनर आहोत. आणि अशा व्यक्तीचं जर लग्न थॅलेसिमिया मायनर बरोबरच जर झालं तर त्यांना होणारं जे बाळ आहे त्याच्या दोन्ही जीन्समध्ये हे बाधित जीन्स येणार आहेत आणि त्या बाळाला थॅलेसिमिया मेजर होणार आहे.
1: बरं,
0: थोडक्यात हा अज्ञानामुळे होणारा आजार ज्याच्यामध्ये व्यक्तीला थॅलेसिमिया मायनर आपण आहोत हे माहीत नाही आणि त्याचं लग्न थॅलेसिमिया मायनर व्यक्तीशी झालं तर त्या बाळाला होणारा आजार हा थॅलेसिमिया मेजर आहे. मग थॅलेसिमिया मेजर होणाऱ्या बाळामध्ये काय होतं तर हिमोग्लोबिन तयारच होत नाही कारण त्याचे दोन्ही जीन्स बाधित आहेत, त्याच्यामुळे त्याच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन तयारच होत नाही. जन्मतः साधारण 3 ते 4 महिन्याचे बाळ झाल्यानंतर त्याला हे रक्त चढवावं लागतं, दर 15 ते 20 दिवसांनी त्याला रक्त हे द्यावंच लागतं. म्हणजे प्रत्येक श्वासाबरोबर ते बाळ दुसऱ्याच्या रक्तावर अवलंबून आहे आणि हे पण त्याचा जीवन प्रवास जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत दर 15 दिवसांनी त्याला ते ब्लड घ्यायचं आहे.
1: बरं, मग मॅडम आता हे जन्मापासून निदान होतं का?
0: साधारण 3 ते 4 महिन्यापर्यंत हे समजत नाही कारण की तोपर्यंत आईचं रक्त त्या बाळाच्या शरीरात असतं, त्याच्यामुळे काही डायग्नोसिस होत नाही. पण 3 ते 4 महिन्याचे झाल्यानंतर साधारण बाळ पांढरट दिसतं कारण हिमोग्लोबिन नाही म्हणजे ते पांढरट दिसतं, त्याच्या हालचाली थोड्या कमी होतात, सतत वारंवार आजारी पडून हॉस्पिटलायझेशन व्हायला लागतं, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, त्याला डायरिया होणं, पोट फुगणं, त्यामुळे लक्षात येतं की सतत जर हॉस्पिटलायझेशन झालं, पांढरट बाळ आहे, तर हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिसची थॅलेसिमियाची तपासणी आहे ती केली जाते आणि लक्षात येतं की बाळाला थॅलेसिमिया मेजर आहे. आणि उलट तपासणी केल्यावर लक्षात येतं की आई वडील दोघेही थॅलेसिमिया मायनर आहेत म्हणून हे बाळाला झाले आहे.
1: मॅडम आता या आजाराबाबत, हा जो थॅलेसिमिया आजार आहे, समाजामध्ये अजूनही याबद्दल कोणते गैरसमज आहेत?
0: खरं तर थॅलेसिमिया मायनर हा आजार नाही. पहिल्यांदा जेव्हा आपण जनजागृती करतो आणि रक्त तपासणी करून देतो तेव्हा आपण त्यांना थॅलेसिमिया मायनर असं आपण त्यांना रिपोर्ट देतो. तर एक तर पहिली भीती वाटते की मला काहीतरी मोठा आजार आहे आणि माझं आता लग्न यापुढे होणार नाही, ही एक तर पहिली भीती आहे. आणि काहींना वाटतं की हा काही विशिष्ट कुटुंबांनाच होतो, बाबा माझ्या घरी तर काही झालं नाहीये, असं परंपरा काही माझ्याकडे नाही, बाजूच्या घरात काहीतरी आहे, बाळ सतत जात असतो हॉस्पिटलला, त्याच्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा थोडं निगेटिव्ह ह्याच्यातून बघतात की समजा संसर्गजन्य तर नाही ना, ही एक भीती असते. परंतु हा फक्त अनुवंशिक आजार आहे. थॅलेसिमिया मायनर हे फक्त एक वाहक स्थिती आहे. जर व्यक्ती थॅलेसिमिया मायनर असेल तर काळजी काय घ्यायची, तर त्यांनी थॅलेसिमिया मायनर व्यक्ती बरोबर लग्न टाळायचं आहे. आणि जर असं झालं की दोघेही थॅलेसिमिया मायनर आहेत, आता आमच्या कॅम्पिंगमध्ये असं लक्षात येतं की कधीही टेस्ट केली नाही आणि दोघेही थॅलेसिमिया मायनर निघाले, तर आपण त्याच्यापुढे गर्भजल तपासणीचं त्यांना आपण समुपदेशन करत असतो.
1: बर, आणि आता तुम्ही सांगितलं जसं की जन्मापासून बाळ आजारी असतं सतत, त्यावरनं त्याची ती हिमोग्लोबिन टेस्ट केली जाते आणि मग हा जो थॅलेसिमिया आजार आहे हा फक्त वंश परंपरागत असतो किंवा नंतर मोठं झाल्यावरही होतो, याबाबत काय सांगाल?
0: नाही, हा वंश परंपरागतच आहे आणि हा जनरली जन्मतःच होतो. अगदी फार इंटरमिडिया ज्या केसेस असतात म्हणजे मेजर, मायनर आणि एक मधली स्थिती म्हणजे इंटरमिडिया, ही फार क्वचित अशी होते की बाळ 13-14 वर्षाचं झाल्यानंतर ते लक्षात येतं. पण मेजॉरिटी थॅलेसिमिया मेजर ही बाळ जन्मतःच 3 ते 4 महिन्यातच

0: बाधित झालेले असतात.
1: मॅडम, आता कोसला फाउंडेशनची स्थापना तुम्ही केली आहे, मग याची स्थापना करण्यामागची नेमकी भूमिका काय होती तुमची?
0: खरं तर जळगाव जिल्ह्यामध्ये जेव्हा मी रक्तपेढीत काम करत होते तर असं लक्षात आलं की जळगाव जिल्ह्यामध्ये थॅलेसिमियाची रजिस्ट्री नाही आहे, रजिस्ट्री नव्हती आणि लक्षात येत नव्हतं की नक्की मुलं किती आहेत, बाधित मुलं किती आहेत, त्यांचे ब्लड ग्रुप काय आहेत, ब्लड अवेलेबल आहे की नाही ब्लड बँकमध्ये, किंवा त्यांना लागणारे जे आयन चिलेशन्स म्हणतो की वारंवार रक्त दिल्यामुळे शरीरामध्ये आयन वाढतं आणि ते काढण्याकरता काही गोळ्या द्याव्या लागतात, तर ते मुलं प्रॉपर घेत आहेत की नाही, त्यांचं हिमोग्लोबिन किती, वेगवेगळ्या तपासण्या करतात की नाही, किंवा शासनाचे त्यांना काही सवलती मिळतात त्या मिळतात की नाही, हे कुठेही अवेलेबल नव्हती रजिस्ट्री. आणि त्याकरता पहिले रजिस्ट्री मी तयार केली की पूर्ण जिल्ह्यामध्ये एकूण मुलं किती आहेत, त्याच्यात 120 मुलं आपल्याकडे रजिस्टर झाली आणि त्यांच्याकरता आपण एक डे केअर सेंटर सुरू केलं ज्याच्यामध्ये मुलांना मोफत ब्लड ट्रान्सफ्युजन, त्याच्याबरोबरच्या चिलेशनच्या गोळ्या आणि काही इन्व्हेस्टिगेशन्स हे या डे केअर सेंटरमध्ये करून दिले जातात. त्याचा फायदा असा झाला की मुलांचं जे हिमोग्लोबिन खूप कमी होतं, जे अगदी 2 आणि 3 ग्रॅम होतं, त्यांना सुपर ट्रान्सफ्युजन्स म्हणजे डबल बॅग्स देऊन त्यांचं हिमोग्लोबिन आपण वाढवलं. काही मुलांचं प्लीहा खूप वाढली म्हणजे स्प्लिन त्यांच्यामध्ये खूप वाढलेली होती आणि त्याच्यामुळे हिमोग्लोबिन कमी होत होतं, तर आपण त्याच्या सर्जरीज करून घेतल्या. ह्या सगळ्या आपल्या अंतर्गत ज्योतिबा फुले, महात्मा ज्योतिबा फुले स्कीम मध्ये केल्या. काही मुलांना प्रवासाच्या अडचणी होत्या की अगदी 100 किलोमीटर वरून ते जळगावमध्ये येत होते कारण पेरिफेरीला ब्लड ट्रान्सफ्युजन अवेलेबल नाही, मग त्यांच्याकरता डोर टू डोर गाडी करणं, त्यांना तिथून अगदी आनंदाने मुलं यायला लागली. त्याचा फायदा झाला की आई वडिलांपैकी एकच व्यक्ती यायची, त्यांचा तो खाडा वाचायचा नोकरीवरचा, आणि मुलं अगदी आनंदाने यायची परत घरी सोडायचे, कारण की हा प्रवास अतिशय संघर्ष आहे. म्हणजे दर 15 दिवसांनी जर तुम्ही म्हटलात की मुलांना खेचून आणणं, ती सुई वेदना, त्याच्यात ते गाडीने येण्याचा प्रवास तरी त्यांचा सुखकर झाला. सगळ्या मुलांना टेम्पररी UDID जे आपण कार्ड्स म्हणतो, दिव्यांगाचे कार्ड, हे टेम्पररी होते, हे आपण त्यांच्याशी मीटिंग घेऊन ते सगळे सरेंडर करून घेतले आणि परमनंट कार्ड त्यांना मिळालेत आता. आणि विविध त्या शासनाच्या त्यांना आता सवलती मिळायला लागल्या, पेन्शन मिळायला लागली. बोन मॅरो ट्रान्सप्लांटला जी मुलं जाणार होती त्यांचं प्री ट्रान्सप्लांट आपल्याला काही नियोजन करावं लागतं, काही इन्व्हेस्टिगेशन्स करावे लागतात, तर आपण या फाउंडेशनच्या मार्फत त्या मुलांचे MRI, 2D एको, डिक्झा स्कॅन, फेरिटिन लेवल मॉनिटर करून साधारण 8 ते 10 मुलं आपली ट्रान्सप्लांटसाठी आतापर्यंत गेली आहेत. 8 मुलं ट्रान्सप्लांट होऊन आता 2 वर्ष झाली आहेत. तर फाउंडेशनचा उद्देश आहे की आपल्याला एक मॉनिटरिंग साठी आर्थिक सुद्धा आपल्याला हातभार लागतो कोणाचा तरी, कारण की नुसतं आपण काम करून होणार नाहीये, त्यांना आपल्याला सतत आर्थिक मदत करावी लागणार आहे. आणि एक ध्येय आहे की आपला समाज थॅलेसेमिया मुक्त होत झालाच पाहिजे.
1: आता जसं तुम्ही सांगितलं की हा थॅलेसेमिया जो आजार आहे लहानपणापासूनच असतो, वंश परंपरा त्याची असते, मग गरोदर आई राहिल्यापासून मग तेव्हा याचं निदान होतं का मॅडम?
0: शक्यतो विवाहपूर्व तपासणी केलेली कधीही बरी, पण समजा विवाहपूर्व नसेल केली तर गर्भधारणेपूर्वी केलेली जास्त योग्य. गर्भधारणा झाल्यानंतर बरेच वेळा असं होतं की गर्भधारणा झाल्यानंतर काही टेस्ट केल्या जसं की HIV ब्लड ग्रुप केले जातात. थॅलेसिमिया टेस्ट अजूनही अनिवार्य नाहीये, तोपर्यंत करणार नाही कोणी, पण ती गर्भधारणेत जर केली आणि ती जर गर्भधारणाच्या 3 महिन्यापर्यंत जर आपण ही टेस्ट केली तर आपण ती जर व्यक्ती पॉझिटिव्ह आली थॅलेसिमिया मायनर तर लगेचच त्याच्या हजबंडचं ती टेस्ट करून घेणं आवश्यक आहे. आणि जर हजबंड निगेटिव्ह आहे तर नक्कीच बाळ तर सेफ राहणार आहे आतमध्ये, पण जर असं लक्षात आलं की ती पॉझिटिव्ह आलेली आहे व्यक्ती गर्भधारणा झाल्यानंतर आणि हजबंड सुद्धा पॉझिटिव्ह आहे तर गर्भजल तपासणी करणं आवश्यक असतं, जिथे गर्भाचं आपल्याला कळू शकतं की गर्भ अफेक्टेड आहे की नाही. आणि जर गर्भ थॅलेसिमिया मेजर असेल तर आपण त्यांना समुपदेशन गर्भपात करण्यासाठी करतो, कारण की पुढचा हा संघर्ष सगळ्यांना माहितीच आहे.
1: बरोबर. आणि ताई, आता थॅलेसेमियाग्रस्त मुलांसाठी ही जी आपली कोसला फाउंडेशन आहे त्याच्याकडून कोणते कोणते उपक्रम राबवले जातात?
0: आपण जसं डे केअर सेंटर म्हटलं तर त्याच्यामध्ये आपण ज्या विविध तपासण्या केल्या जातात, MRI, 2D एको, डिक्झा स्कॅन वगैरे, त्या आपण एक ग्रुप करतो मुलांचा, जी मुलं 10 वर्षाच्या पुढे आहेत ह्या ग्रुपमध्ये आपण त्यांना तो टेस्टिंगसाठी पाठवलं जातं. त्याच्यानंतर समाजामध्ये विविध ठिकाणी जनजागृती करणं, शाळा कॉलेजेस म्हणा, इंटिरियर्सला, ग्रामीण भागामध्ये, इंडस्ट्री लेवलला, जिथे मॅरेजेबल ग्रुप आहे किंवा ज्या भागामध्ये थॅलेसिमिया मेजरची मुलं जास्त आहेत त्या भागामध्ये आपण जास्त करून फोकस्ड जनजागृती करतो. त्याच्यानंतर त्यांना थॅलेसिमियाची टेस्ट करून देणं, माझ्या स्लॅब मधून आपण करून देणं, आणि जर थॅलेसिमिया मायनर व्यक्ती असेल तर त्यांचं काउन्सिलिंग करणं की बाबा त्यांनी लग्नामध्ये काय काळजी घ्यायची, लग्न करत असाल तर काय काळजी घ्यायची, लग्न झालं असेल तर त्याच्या पार्टनरची टेस्ट करून देतो, आणि दोघं मायनर असतील तर परत ते गर्भ

0: सुधारणा झाल्यानंतर गर्भजळाची तपासणी करण्याचं, काउन्सिलिंग करणं, अशा पद्धतीने आतापर्यंत आपण जनजागृती साधारण 10,000 व्यक्तींपर्यंत पोहोचलोय. मायनर जे कपल्स होते, दोघेही मायनर असतानाचे जे कपल्स आहेत, असे साधारण 70 कपल्सला आपण KEM हॉस्पिटलला पाठवले आणि त्याच्यामध्ये 9 जन्म आपण रोखले. 9 जन्म हे थॅलेसिमिया मेजरचे आत गर्भ होते ते आपण रोखले. त्याच्यानंतर आता आपण एक नवीन इन्फ्युजन पंप लायब्ररी सुरू केलेली. हे अतिशय नवीन पद्धतीने आपण हे पहिल्यांदाच जळगावमध्ये केलं की ह्या मुलांना सतत ब्लड दिल्यामुळे आयन शरीरामध्ये खूप वाढतं आणि ते ठिकठिकाणी अवयवांमध्ये जाऊन ते साचतं. मग त्याच्यामध्ये ब्रेन म्हणा किंवा लिव्हर, पॅनक्रियास अशा अवयवांमध्ये ते गेल्यामुळे त्यांना ते काढायला एक पंप लागतो आणि तो पंप रात्रभर लावून ठेवावा लागतो त्यांच्या स्किनवरती. मग आता हॉस्पिटलमध्ये जर अशी मुलं राहिली तर त्यांचं महिन्यातले 15 दिवस हॉस्पिटलमध्ये जातील. त्याकरता तो पंप आपण विकत घेतलेला आहे आणि तो पंप आपण त्यांना देतो, त्याच्याबरोबर त्याची औषधं आपण त्यांना देतो फाउंडेशन मार्फत. ती मुलं ती घरी लावतात पंप आणि त्यांचं झालं की आपण तो पंप दुसऱ्या पेशंटला देतो. अशा पद्धतीने ही लायब्ररी सुरू केली आहे. त्याच्यानंतर बोन मॅरो ट्रान्सप्लांटला आर्थिक मदत करणं, फॉलोअप घेणं, ज्या मुलांचे बोन मॅरो ट्रान्सप्लांट होऊ शकत नाही, काही मुलांचे फेरिटिन खूप जास्त वाढलेले आहेत, त्यांचा फॉलोअप करून देणं. नुकतंच आपल्याला एक अँब्युलन्स डोनेशनमध्ये मिळाली आहे. ही अँब्युलन्स डेडिकेटेडली थॅलेसिमियाग्रस्त रुग्णांसाठी आहे, जी हॉस्पिटलमध्ये सकाळी जाऊन थांबते. त्यांना विविध ब्लड बँकमध्ये ब्लड घ्यावं जावं लागतं, तर ती ब्लड बँक टू हॉस्पिटल फेऱ्या मारते. इमर्जन्सी ही फक्त त्यांच्यासाठीच आहे, थॅलेसिमियाग्रस्त रुग्णांसाठी.
1: बरं मॅडम, आता आपण असं ऐकलेलं आहे आणि ती गोष्ट खरी पण आहे की थॅलेसिमियाचे जे पेशंट असतात त्यांना नियमित रक्त लागतं, आणि मग नियमित रक्तदान या मुलांसाठी किती महत्वाचं आहे आणि त्यांच्यासाठी उपयुक्त कसं आहे हे
0: एक लक्षात आलं असेल की रक्ताचाच आजार आहे म्हटल्यानंतर.
1: आणि कोणत्याही ब्लड ग्रुपचं त्यांना रक्त चालतं का?
0: एक लक्षात आलं असेल तुमच्या या आपल्या चर्चेमध्ये की हा रक्ताचा आजार आहे आणि दर 15 ते 20 दिवसांनी रक्त लागतं. आता जळगाव जिल्ह्यामध्ये साधारण 350 मुलं ही बाधित आहेत, तर 350 मुलं ब्लड बँकमध्ये दर 15 ते 20 दिवसांनी येतात आणि त्यांना हे मोफत ब्लड दिलं जातं. तर एक अंदाज तुम्हाला येईल की प्रचंड भार हा ब्लड बँकवरती असतो आणि जर त्याला पर्याय नाही, रक्ताला पर्याय नाहीये, त्याच्यामुळे जर रक्तदान केलं नाही तर ह्यांचं जीवन खरंच खूपच संघर्षमय होणार आहे. तर सगळ्यांना खरं तर आव्हान आहे की जी व्यक्ती सुदृढ आहे, जी 3 महिन्यांनी, दर 3 ते 4 महिन्यांनी जी रक्त देऊ शकते. काही समाजामध्ये गैरसमज पण आहे, रक्त दिल्यावर अशक्तपणा येतो, कोणाला काही चक्कर येते, कोणाला काही वाटतं, पण खरं तर रक्तदानामुळे त्यांच्या शरीरावरच खरं तर फायदे खूप होतात. ते तर वेगळी चर्चा होण्यासारखा विषय आहे, पण सगळ्यांना आव्हान करेल की बरेच वेळा समाज माध्यमांमध्ये रील्स केले जातात फक्त, पण खरंच कृती जर केली तर अमूलाग्र बदल घडणार आहे. मुलांचं हे जे संघर्ष आहे, खरं तर आई वडिलांचा संघर्ष कमी होणार आहे, कारण दर 15 ते 20 दिवसांनी अक्षरशः त्यांना प्रत्येक डोनरला फोन करून बोलवावं लागतं आणि बरेचदा ते तोंडावर नाहीच म्हणतात आणि अशा पद्धतीने ते खचून जातात. तर त्यांना जर तुम्हाला उभारी द्यायची असेल तर प्रत्येकाने रक्तदान केलं पाहिजे.
1: आणि मग कुठल्याही याचं त्यांना
0: नाही, त्यांच्याच ग्रुपचा आपण देतो त्यांना, त्यांच्याच. कारण काय होतं की सतत रक्तदान, त्यांना सतत रक्त घ्यावं लागतं, दर 15 ते 20 दिवसांनी त्यांना रक्त घ्यावं लागतं आणि जर विविध असे जर ब्लड ग्रुपचे दिले तर त्यांना तर रिएक्शनच येणार आहे, ते आपण टाळतो.
1: बोन मॅरो ट्रान्सप्लांट बाबत लोकांमध्ये भीती असते, मग त्याबद्दल आपण काय सांगाल?
0: बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही एक उपचार पद्धती आहे. जसं 15 ते 20 दिवसांनी ब्लड घेतात मुलं आणि त्याचीच एक उपचार पद्धती ज्याच्यामध्ये हे थॅलेसिमिया फ्री होऊ शकतात, ही एक उपचार पद्धती कायमस्वरूपी आहे. आता याच्यामध्ये लेकरू गमावण्याची खरं तर भीती आहे. पहिली भीती ही लेकरू गमावण्याची, दुसरी की सक्सेस होईल की नाही. आता खरं तर तंत्रज्ञानामुळे असं झालं आहे की जे आधी 45 ते 50% यश मिळत होतं ते आता साधारण 65 ते 70% मिळायला लागलंय. आर्थिक भार प्रचंड आहे ह्याच्यामध्ये, ही एक भीती आहे की जरी शासनाकडून आपल्याला ट्रान्सप्लांटसाठी आर्थिक मदत मिळाली तरी ही फक्त ट्रान्सप्लांटसाठी असते. त्याकरता राहण्यासाठी जो खर्च लागतो, कारण की ह्या ट्रान्सप्लांट झाल्यानंतर साधारण 3 ते 4 महिने हॉस्पिटलच्या प्रिमायसेस मध्ये राहावं लागतं, मग तो खर्च असतो आणि कॉम्प्लिकेशन्स होत राहतात, पुनर्जन्म होतो बाळाचा. ह्या सगळ्या संघर्षातून आधी तर हे मुलं पुढेच जात नाहीत, ट्रान्सप्लांट पर्यंत आई वडील तयार.
1: एक भीती असते मनामध्ये,
0: एक भीती आहे. आणि खरं तर आता समाजाच्या दायित्वामुळे खूप कुटुंबांना आधार मिळतो आहे, परंतु लेकरू गमावण्याची भीती तर प्रत्येकाला आहे, त्याच्यामुळे हे बरेच पालक तयार होत नाहीत लवकर
1: आणि ती एक प्रकारची रिस्क घ्यायला लवकर कोणी तयार पण नाही,
0: तयार होत नाही. परंतु माझं स्पष्ट असं मत आहे की जरी रिस्क आता घेतली नाही तरी

0: फक्त ब्लड ट्रान्सफ्युजन सुद्धा रिस्क आहे. ब्लड ट्रान्सफ्युजन मुळे त्यांना काही व्हायरसेस होऊ शकतात, जसं की हिपॅटायटिस सी आहे, हिपॅटायटिस बी, HIV सारखं संक्रमण होऊ शकतं. ब्लड ट्रान्सफ्युजन मुळे आयन डिपॉझिट्स होतात विविध अवयवांमध्ये, त्याच्यामुळे जर ट्रान्सप्लांट जर त्यांचं मॅच झालं त्यांच्या बहीण भाऊ किंवा आई वडिलांशी, तर मला वाटतं करायला सध्या काही हरकत नाही.
1: मॅडम, आता विवाहापूर्व थॅलेसेमिया स्क्रीनिंग आवश्यक आहे का, आणि ती का आवश्यक आहे, त्याचा भविष्यातील पिढीवर काय परिणाम होईल?
0: जसं आता तुम्हाला सांगितलं की मानसिक, शारीरिक, आर्थिक संपूर्णपणे होरपळून काढणारा आजार आहे, आणि जर हे संघर्ष जर टाळायचा असेल तर मला वाटतं एकच प्रतिबंध हाच एक उपाय आहे, आणि तो खात्रीचा आहे. आणि प्रत्येक प्रयोगशाळेमध्ये, लॅबोरेटरीजमध्ये, प्रायव्हेट लॅबोरेटरीजमध्ये रक्ताची थॅलेसिमिया स्क्रीनिंग तपासणी ही केली जाते अगदी सहजरित्या. साधारण 1000 रुपये ते 1200 रुपये लागतात. हा संपूर्ण संघर्ष म्हणजे एक कुटुंब जर तुम्ही म्हटलं की जो ब्लड ट्रान्सफ्युजन घेतोय त्याचा महिन्याचा खर्च साधारण 13 ते 14 हजार आहे. मानसिक प्रचंड ताण असतो. हा संघर्ष जर टाळायचा असेल तर विवाहपूर्व अगदी साधी थॅलेसिमिया स्क्रीनिंग तपासणी करणं कधीही चांगलं.
1: बरोबर, म्हणजे ती काळजी जर आपण घेतली तर मग संघर्ष करण्याची वेळ येणारच नाही
0: आणि भावी पिढी थॅलेसेमिया
1: मुक्त होईल,
0: तो होणारच आहे.
1: मॅडम, आता आपण ही जी जनजागृती करतात, तर ग्रामीण भागात तुम्ही जनजागृती करताना तुम्हाला कोणती आव्हानं आलीत, सामोरं जावं लागलं तुम्हाला त्या आव्हानांना?
0: बऱ्याच वेळा असं होतं की ग्रामीण भागामध्ये रिपोर्ट बघितला थॅलेसिमिया मायनर्स आहे की घाबरतात लोक, रिपोर्ट लपवले जातात. बऱ्याच वेळा जी ज्येष्ठ मंडळी असतात जी कुंडली बघतात आणि रिपोर्ट बाजूला ठेवतात. तर माझ्याकडे असे काही कपल्स आहेत की दोघांकडेही थॅलेसिमिया मायनरचे रिपोर्ट्स होते, ते मायनरचे रिपोर्ट त्यांनी लपवले आणि त्यांचं बाळ थॅलेसिमिया मेजर झालं. तर एक भीती आहे की लग्न होणार नाही, आपण थॅलेसिमिया मायनर आहोत म्हणजे काहीतरी गंभीर आजार आहे या व्यक्तीला आणि ह्याच्याशी लग्न न केलेलं बरं, म्हणून एक कुटुंबाचा दबाव असतो, ज्येष्ठ मंडळींचा दबाव असतो की नाही हे रिपोर्ट बाजूला ठेवून द्या, आपण कुंडली बघू, जुळते आहे करून टाका लग्न. ह्या पद्धतीने आम्हाला हे मोठं चॅलेंज आहे. जेव्हा आम्ही मोठ्या प्रमाणावर कॅम्पिंग करतो, 1000-2000 टेस्टिंग केल्यानंतर आपल्याकडे साधारण 500-600 जण काउन्सिलिंगला येतात, भीतीपोटी येतच नाहीत बरेच जण की नको हे आजार काहीतरी वेगळंच आहे.
1: मॅडम, आता आपण जे कार्य करता आहात, तुमचं जे कोसला फाउंडेशन आहे त्यामार्फत सुद्धा आपण जनजागृती करण्याचं काम करतात, आर्थिक मदत करण्याचं काम करतात, विविध उपक्रम आपण त्यामार्फत राबवतात, आणि मग थॅलेसेमिया मुक्त भारत आपल्याला करायचा आहे. आपल्या कार्यामुळे अनेक कुटुंबांना नवीन आयुष्य सुद्धा मिळालंय, तर मग एखादा असा हृदयस्पर्शी अनुभव आपण आमच्यासोबत शेअर कराल?
0: हो नक्कीच मॅडम. ऍक्च्युली आता माझं असं झालं आहे की आमचा जो थॅलेसिमियाचा ग्रुप आहे त्याचं नावच थॅलेसिमिया परिवार आहे, आणि त्याच्यामध्ये मला सगळेजण ताई म्हणतात, मला सगळेजण म्हणजे सगळ्या प्रकारचं प्रेम मिळतं. तर आणि भरपूर विश्वास आहे माझ्यावरती लोकांचा. आता तर एक नुकतंच असं घडलं की मला एक कॉल आला अननोन नंबरवरून की डॉक्टर ताई बोलताय का? म्हटलं बोलतीये. म्हणे तुम्ही मला आता इथेच पाहिजे, आता लगेच या. म्हटलं कोण बोलते? तुम्ही मला इथे पाहिजे. तर मी त्यांना म्हणलं कुठे पाहिजे? तर म्हणे तुम्ही मला इथे पाहिजे, लगेच या, माझ्या बाळाला घ्या आणि औरंगाबादला जा आणि ट्रीटमेंट द्या जी काही आहे ती. मग नंतर मी सगळी चौकशी केली, तिला फोन केला परत की कुठे आहे ते सांग, मी येते. मग डॉक्टर गौरव महाजन सरांकडे ती व्यक्ती होती, तिच्या बाळाला पांढरी कावीळ, ब्लड मुळे होणारी हिपॅटायटिस सी, तर ह्याच्या आधी सुद्धा 12-13 मुलांना झाली होती आणि आम्ही गाडी करून तिथे गेलो होतो आणि ती कावीळीपासून आता मुक्त झाली. हे त्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी इतका माझ्यावरती विश्वास ठेवला की माझ्या लेकराला घ्या आणि तुम्ही घेऊन जा. म्हणजे मला इतकं छान वाटतं आता की मला रात्री 2-3 वाजता कॉल येतात, काहीही जरी झालं तरी ते मला आधी सांगतात, घरामधल्या अडचणी सांगतात, मुलं त्यांच्या अडचणी सांगतात. हे खरं तर माझ्या संपूर्ण या प्रोजेक्टचं यश आहे. बाकी पुरस्कार तर मिळतात पण मला सगळ्यात जास्त पुरस्कार हे लेकरच देतात.
1: खरे, आता आपण या आजाराबाबत ज्या वेळेस बघतो मॅडम, आणि त्यांच्या ज्या पेशंट आहेत त्यांना आपण संघर्ष करताना सुद्धा बघतो, तर महिलांची या लढ्यातील भूमिका आपल्याला काय जाणीव देऊन जाते, किंवा आपल्याला काय वाटतं महिलांच्या वेळेस या आजाराबाबत संघर्ष करताना आपल्याला दिसतात?
0: भरपूर शिकायला मिळते. खर तर मी त्यांच्यामुळेच खर तर सक्षम झाले. माझी सुद्धा असं मला वाटतं की इतकी कपॅसिटी सामाजिक कार्य करण्याची कधीच नव्हती. यांचा संघर्ष बघितला की दर 15 दिवसांनी एखाद्या ग्रामीण भागातून त्या लेकराला घेऊन यायचं, प्रवास करून हॉस्पिटलला येणं, सुई लावणं, त्या वेदना, बाळ रडत असतं, सतत फेऱ्या, ब्लड बँकला, ब्लड बँकला आल्यावर कळतं की ब्लड नाहीये, परत दुसऱ्या ब्लड बँकला जाणं, अशा फेऱ्या,

0: आर्थिक गणित सांभाळलं, मानसिक ताण प्रचंड असतो
1: हो
0: आणि त्याच्यात सुद्धा ते हसत खेळत तुम्हाला त्याची उत्तरं देतात. हे या सगळ्या महिलांना, आमच्या ग्रुपमधल्या सगळ्या आमच्या या ताईंना सलाम आहे खरं तर, की इतका संघर्ष खरोखरच करणं त्यांनाच जमतंय. खरंच करणं खूप कठीण आहे आजकालच्या काळामध्ये.
1: खरंच मॅडम, आता तरुणांनी रक्तदान आणि समाज सेवेत सहभागी होण्यासाठी आपण त्यांना काय संदेश द्याल?
0: रक्तदान खरं तर ह्या लेकरांसाठी जीवनदान आहे. जसं मी म्हटलं की या श्वासाबरोबर त्यांना रक्ताची खूप गरज आहे. आणि नुसतं म्हणून चालणार नाही की रक्तदान करा किंवा बॅनर लावून चालणार नाही. आम्ही ठिकठिकाणी हे रक्तदान शिबिरं घेतो आणि खूप चांगला प्रतिसाद सध्या आपल्याला मिळतोय. अवेअरनेस खूप चांगला झालाय. तरी मी सगळ्यांना विनंती करेल की प्रत्येक सक्षम तरुणांनी रक्तदान एकदा तरी केलं पाहिजे आणि ब्लड बँक मध्ये येऊन त्यांनी विजिट केली पाहिजे की एका तुमच्या रक्तदानामुळे, एका बॉटलमुळे किती जीवन, किती लोकांना जीवन मिळतं हे जर कळलं तर नक्कीच अजूनही तरुण मुलं प्रोत्साहित होतील.
1: खरंच आहे. आणि ही समाजसेवा आपण करता आहात ताई, आणि याची दखल राष्ट्रीय पातळीवर सुद्धा घेण्यात आलेली आहे. राष्ट्रपतींकडून सन्मान मिळाला तुम्हाला, त्यावेळेचा क्षण कसा होता तुमच्यासाठी?
0: खरं तर खूप म्हणजे आश्चर्य वाटलं मला की या कामासाठी माझी दखल घेतली गेली. पण म्हणतात ना की मनापासून केलेली ही सगळी धडपड आणि हे मी फक्त प्रतिनिधित्व केलं ह्या पूर्ण जो पुरस्कार मला मिळाला त्याचा, पण खरे जे हक्कदार आहेत ही माझी सगळी लेकरं आहेत, थॅलिसिमियाची त्यांचे आई वडील आहेत, माझ्या फाउंडेशन मधले सगळे माझे सदस्य सहकारी डॉक्टर्स आहेत ज्यांनी विश्वास ठेवला. आणि हे काम माझ्यापेक्षा जास्त तर म्हणजे सगळे हे पॅरेंट्सच करतात. म्हणजे काउन्सिलिंग करणं किंवा जनजागृती करणं ते माझ्या सोबत असतात, किंवा आपण एखादा उपक्रम घेतला तर आता आम्ही रिसेंटली आमचा ॲम्ब्युलन्सचा लोकार्पण सोहळा केला होता तर त्याच्यात मुलांनी सहभाग घेतला होता, ज्याच्यामध्ये त्यांनी आज शिवाजी असता तर हे नाट्य सुद्धा सादर केलं. तर प्रत्येक व्यक्ती हा अगदी फाउंडेशन मध्ये मनापासून काम करतोय. त्याच्यामुळे मला वाटतं की हा पुरस्कार मी त्यांनाच देईन. मी फक्त प्रतिनिधी म्हणून तिथे गेले होते आणि एक मोठी जबाबदारी आता असं वाटतं की एक मला मिळाली, एक प्रेरणा मिळाली की अजून सुद्धा काम अजून असंच लढलं पाहिजे या मुलांसाठी.
1: वा खरंच खूप छान. आता मॅडम, पुढील काळामध्ये कोसला फाउंडेशनच्या माध्यमातून कोणते नवीन उपक्रम राबवण्याचा तुमचा मानस आहे?
0: माझं तर एक स्वप्न आहे की डे केअर सेंटर एक चांगलं सुरू करावं. डे केअर सेंटर आहेच खरं, आता सुद्धा आपलं एक थॅलेसिमिया डे केअर सेंटर आहे. परंतु ह्या मुलांनी फक्त जगण्यापेक्षा आत्मविश्वास आणि उंच भरारी घेतली पाहिजे. मग त्याकरता डे केअर सेंटर सोबतच त्यांना काही स्किल्स शिकवणं, मग त्याच्यामध्ये तुमचे कम्प्युटर्स म्हणा, पेंटिंग्स म्हणा, नृत्य म्हणा, त्याच्यामध्ये त्यांना कुठेतरी घडवायचंय. मला डे केअर सेंटर मध्ये त्यांची काळजी तर घेतली जाईल, विविध डॉक्टर्स येतील, तपासण्या करतील, परंतु हे जे मानसिक खच्चीकरण होत असतं ह्या मुलांचं सतत, जे हॉस्पिटलायझेशन होणार आहे ह्या विचारांनी, ते कमी करण्याकरता कुठेतरी मला हे असं एक गुरुकुल सेंटर त्यांच्याकरता नक्की सुरू करायचंय भविष्यामध्ये.
1: वा, आणि त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ताई. आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न की आपल्या श्रोत्यांसाठी आणि आपल्या कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व भगिनींसाठी थॅलेसिमिया मुक्त भारताचा संदेश तुम्ही काय द्याल?
0: थॅलेसिमिया मुक्त खरोखरच आपल्याला समाजामध्ये करायचं असेल तर सजग होण्याची गरज आहे. प्रत्येकाने विवाहपूर्ण तपासणी करणं गरजेचं आहे. रक्तदान करणं तेवढंच गरजेचं आहे, कारण की जी मुलं आहेत आता थॅलेसिमियाग्रस्त त्यांना जीवनदान द्यायचं असेल तर रक्तदान करण्याची गरज आहे. जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत त्यांनी नक्कीच कुटुंबाला आधार दिला पाहिजे. कवी दत्ता हलसगीकर सरांची कविता नेहमीच आवडते. ज्यांची बाग फुलली त्यांनी दोन फुले द्यावीत, आभाळा एवढी उंची त्यांनी थोडे खाली यावे, प्राक्तनाचा अंधार तिथे प्रकाशाचा गाव न्यावा, ज्यांचे जन्म मातीत मिळले त्यांना उचलून वर घ्यावे. तर मला एकच सांगावं असं वाटतं की जर प्रत्येकाने जर असा विचार केला तर नक्कीच या कुटुंबाला आधार मिळणार आहे.
1: वा, खूपच छान संदेश ताई तुम्ही दिलेला आहे की नक्कीच आपल्याकडे जर बाग फुललेली असेल तर आपण त्यातली दोन फुलं गरजूंना नक्कीच द्यावी, खारीचा वाटा तरी आपण या समाज कार्यात उचलावा. डॉक्टर सई नेमाडे मॅडम, आपण आज थॅलेसिमिया सारख्या गंभीर आजाराविषयी अतिशय मोलाची माहिती आपल्या श्रोत्यांना आणि आपल्या भगिनींना दिली. समाजाप्रती असलेली आपली संवेदनशीलता, सेवाभाव आणि हजारो कुटुंबाच्या आयुष्यात आशेचा दीप प्रज्वलित करणारं कार्य निश्चितच हे आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. आपण दिलेला संदेश प्रत्येक श्रोत्यांपर्यंत आणि प्रत्येक महिलापर्यंत पोहोचेल आणि अधिकाधिक लोक

0: थॅलेसेमिया तपासणी, रक्तदान आणि जनजागृतीसाठी पुढे येतील अशी आम्ही सर्वजण आशा व्यक्त करतो. आणि ताई, आज आपण आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमासाठी वेळ दिला आणि त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आणि आपल्या पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा आकाशवाणी परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा.
1: खूप खूप धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद. थांबूयात. नमस्कार.
1: नमस्कार.
0: मैत्रिणींनो, आताच आपण आपल्या कर्तृत्वानं अनेकांना प्रेरणा देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर सई नेमाडे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. विषय होता थॅलेसेमिया आणि रक्तदान. मैत्रिणींनो, डॉक्टर सई नेमाडे यांच्या कार्यप्रवासातील अनुभव, संघर्ष आणि यशाची कहाणी आपल्या सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

मैत्रिणींनो, आज 1 ऑगस्ट महान राष्ट्रपुरुष लोकमान्य टिळक यांचा आज स्मृती दिन. त्यानिमित्त आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया लोकमान्य टिळक यांचे स्त्रियांविषयी कार्य, धोरण आणि भूमिका. लेखन संगीता नेवे यांचं, वाचक स्वर सारिका दांडगे यांचा. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, लोकमान्य टिळकांचे स्त्रियांविषयी कार्य, धोरण आणि भूमिका आता आपण जाणून घेणार आहोत. मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी ही टरफले उचलणार नाही, असं शाळेतल्या शिक्षकांना ठामपणे सांगणारे लहानपणीचे ते बाळ गंगाधर टिळक. सखींनो, आपण सर्वांनाच ठाऊक आहेत, हो ना? भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महान नेते, समाज जागृती करणारे विचारवंत, पत्रकार आणि राष्ट्रवादी नेते म्हणून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं स्थान भारतीय इतिहासात अत्यंत महत्वाचं आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हे वाक्य आजही ऐकताच सखींनो आपल्या मनात स्वातंत्र्याची जाज्वल्य भावना निर्माण झाल्याखेरीज राहत नाही. त्या काळात अर्थात स्वातंत्र्यपूर्वी त्यांचा हा संदेश संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरला. टिळकांचं कार्य मुख्यतः राजकीय क्षेत्राशी संबंधित मानलं जातं, परंतु सामाजिक प्रश्नांबाबतही त्यांचे विचार आणि भूमिका महत्वपूर्ण होती. मात्र त्यांच्या काळात भारतीय समाजात स्त्रियांची परिस्थिती ही अत्यंत कठीण होती. स्त्री शिक्षणाचा अभाव, बालविवाह, विधवांचे हाल, स्त्रियांवरील सामाजिक बंधनं आणि पुरुष प्रधान व्यवस्था यामुळं स्त्रियांच्या प्रगतीला अनेक अडथळे होते. या पार्श्वभूमीवर टिळकांनी स्त्रियांच्या स्थानाबाबत मांडलेले विचार आणि त्यांनी घेतलेल्या भूमिका समजावून घेणं आपणा समस्त स्त्री वर्गासाठी अत्यंत आवश्यक आहे. हीच आजच्या दिने टिळकांना खरी मानवंदना ठरेल. लोकमान्य टिळकांचा काळ आणि स्त्रियांची सामाजिक स्थिती. लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी इथं झाला. त्यांच्या या काळात एकीकडं ब्रिटिश राजवट तर दुसरीकडं भारतीय समाजात अनेक सामाजिक समस्या होत्या. त्या काळात बहुतांश स्त्रियांना शिक्षणापासून दूर ठेवलं जात असे. बालविवाहाची प्रथा मोठ्या प्रमाणात प्रचलित होती. लहान वयात विवाह झाल्यामुळं अनेक मुलींना शिक्षण घेता येत नव्हतं. विधवा स्त्रियांचं जीवन तर अत्यंत कठीण होतं. त्यांच्यावर अनेक सामाजिक बंधनं लादली जात होती आणि असह्य अन्याय

त्यांना सहन करावा लागत होता। लोकमान्य टिळक हे राष्ट्रवादी विचारांचे नेते होते। त्यांचा मुख्य भर भारतीय समाजात राष्ट्रीय भावना निर्माण करणं आणि स्वराज्य मिळवणं यावर होता। तसंच अनेक समाज सुधारकांसोबत टिळकांनीही स्त्रियांच्या उद्धारासाठी अथक प्रयत्न सुरू केले। चला तर मग मैत्रिणींनो, सर्वप्रथम जाणून घेऊया स्त्री शिक्षणाबाबत लोकमान्य टिळकांची भूमिका। सखींनो, लोकमान्य टिळक स्त्री शिक्षणाच्या विरोधात अजिबात नव्हते। स्त्रियांना शिक्षण मिळणं आवश्यक आहे आणि ते मिळालंच पाहिजे असं त्यांचं ठाम मत होतं। एक शिक्षित स्त्री आपल्या संसाराची, आपल्या कुटुंबाची योग्य प्रकारे जबाबदारी सांभाळू शकते आणि आपल्या मुलांवरही ती चांगले संस्कार करू शकते। टिळकांच्या मते स्त्री शिक्षण हे भारतीय संस्कृती आणि सामाजिक मूल्यांशी जोडलेलं असावं। त्यांनी स्त्रियांना ज्ञान, संस्कार आणि नैतिक शिक्षण मिळावं यावर भर दिला। मात्र त्यांची स्त्री शिक्षणाची कल्पना त्या काळातील आधुनिक सुधारकांपेक्षा वेगळी होती। महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि इतर समाज सुधारकांनी स्त्रियांसाठी स्वतंत्र शिक्षण व्यवस्था निर्माण करण्यासाठी मोठे प्रयत्न केले। लोकमान्य टिळकांनी त्या प्रकारे थेट शैक्षणिक चळवळ उभी केली नाही, पण त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणाचं महत्व मान्य केलं। शेवटी काय तर स्त्री शिक्षण ही काळाची गरज। शिक्षित स्त्री शान समाजाची, सन्मान देशाची। स्त्रियांच्या सन्मानाबाबत लोकमान्य टिळकांचे विचार। मैत्रिणींनो, लोकमान्य टिळक स्त्रियांना समाजातील महत्वाचा घटक मानत होते। कुटुंब आणि समाजाच्या निर्मितीमध्ये स्त्रियांची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे असं त्यांचं मत होतं। स्त्री ही केवळ घराची जबाबदारी सांभाळणारी व्यक्ती नसून ती संस्कारांची, समाजाची आणि देशाची निर्माती आहे असा त्यांचा दृष्टिकोन होता। त्यांनी आपल्या लेखनातून आणि भाषणातून स्त्रियांचा आदर करण्याचा संदेश दिला। भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना उच्च स्थान असल्याचं ते मानत होते। त्यांच्या मते समाजाची प्रगती ही स्त्रियांच्या प्रगतीशिवाय शक्यच नाही। आणि सखींनो, हे तर आपण सर्वांनाही मान्य आहे, हो ना? तेव्हाच तर आपण म्हणतो, मुलगी शिकली प्रगती झाली। आता मैत्रिणींनो, संमती वयाचा कायदा आणि टिळकांची भूमिका। लोकमान्य टिळकांच्या स्त्री विषयक विचारांमधील सर्वात महत्वाचा आणि वादग्रस्त मुद्दा म्हणजे संमती वयाचा कायदा। मैत्रिणींनो, 1891 मध्ये ब्रिटिश सरकारनं संमती वयाचा कायदा केला। या कायद्यानुसार मुलींच्या विवाहानंतर त्यांना संसार करण्यासाठी किमान वय वाढवण्यात आलं। अनेक समाज सुधारकांनी या कायद्याचं समर्थन केलं, कारण त्यामाग बालविवाहामुळे होणाऱ्या अन्यायापासून मुलींचं संरक्षण करण्याचा उद्देश होता। मात्र टिळकांनी या कायद्याला विरोध केला। त्यांचा विरोध स्त्रियांच्या संरक्षणाच्या कल्पनेला नव्हता, तर ब्रिटिश सरकारनं भारतीय सामाजिक जीवनात हस्तक्षेप करण्याला होता। त्यांचं मत होतं की समाजातील सुधारणा या परकीय सरकारच्या कायद्यांद्वारे नव्हे तर समाजाच्या अंतर्गत परिवर्तनातून व्हायला हव्यात। टिळकांच्या या भूमिकेवर अनेक सुधारकांनी टीका केली। अर्थात टिळक हे स्त्रियांच्या हितासाठी आवश्यक असलेल्या सुधारणांच्या विरोधात नव्हतेच मुळी, परंतु टिळकांच्या मते भारतीय समाजाला स्वतःच्या परंपरा आणि समस्यांवर स्वतः उपाय शोधण्याचा अधिकार असला पाहिजे। आणि टिळकांचा हा विचार आपल्यालाही पटण्यासारखा आहे, बर का सखींनो? कारण आपल्या घरी आलेल्या पाहुण्यानं आपल्या संसारात केलेली लुडबुड आपण खपवून घेत नाही, हो ना? मग आपल्या देशाच्या कारभारात परकीयांनी केलेली लुडबुड कोण खपवून घेणार बरं? लोकमान्य टिळकांसारखा स्वाभिमानी आणि कणखर व्यक्ती तर मुळीच हे खपवून घेणार नव्हता। आता मैत्रिणींनो, विधवा विवाहाबाबत टिळकांची भूमिका काय होती ते जाणून घेऊया। त्या काळात विधवा स्त्रियांची परिस्थिती अत्यंत दयनीय होती। समाजातील अनेक अनिष्ट रूढींमुळे विधवांना अपमानास्पद जीवन जगावं लागत होतं। लोकमान्य टिळक विधवांच्या दुःखाबद्दल अतिशय संवेदनशील होते। त्यांनी विधवांबद्दल सहानुभूती व्यक्त केली आणि त्यांच्या स्थितीमध्ये सुधारणा होणं आवश्यक असल्याचं देखील मान्य केलं। मात्र विधवा विवाहाच्या प्रश्नावर

त्यांची भूमिका काही समाजसुधारकांइतकी आक्रमक नव्हती. त्यांचा विश्वास होता की समाजातील बदल हे हळूहळू आणि लोकांच्या मानसिकतेत परिवर्तन घडवून आणून केले पाहिजे. त्यामुळं त्यांनी सामाजिक सुधारणांसाठी सावध

सार्वजनिक जीवनात स्त्रियांचा सहभाग। मैत्रिणींनो, लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू करून समाजातील सर्व लोकांना एकत्र आणले। या माध्यमातून त्यांनी मनामनात राष्ट्रीय भावना जागृत केली। या सार्वजनिक उत्सवांमुळे महिलांनाही सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळत गेली। स्त्रियांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण होण्यास या चळवळींचा उपयोग झाला। पुढील काळामध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महिलांचा वाढता सहभाग दिसून आला। त्यासाठी निर्माण झालेल्या सामाजिक वातावरणात टिळकांच्या जनजागृतीच्या कार्याचाही मोठा वाटा होता। हे विसरून चालणार नाही बर का मैत्रिणींनो। पत्रकारितेच्या माध्यमातून स्त्री विषयक कार्य। लोकमान्य टिळकांनी केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांवर भाष्य केलं। त्यांनी आपल्या लेखांद्वारे लोकांमध्ये सामाजिक आणि राष्ट्रीय जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला। स्त्रियांच्या समस्या, समाजातील रूढी आणि शिक्षण यासारख्या विषयांवर त्यांनी विचार मांडले। त्यांची पत्रकारिता ही केवळ राजकीय नव्हती, तर समाजाला योग्य दिशा देणारी होती। समाजात जागृती निर्माण करणं आणि राष्ट्रीय भावना मजबूत करणं हे त्यांच्या पत्रकारितेचं मुख्य उद्दिष्ट होतं। लोकमान्य टिळकांच्या स्त्रीविषयक धोरणाचं मूल्यमापन। मैत्रिणींनो, लोकमान्य टिळकांची स्त्रियांविषयी भूमिका ही त्यांच्या काळाच्या सामाजिक परिस्थितीशी जोडलेली होती। त्यांनी स्त्रियांचा आदर, शिक्षण आणि सामाजिक महत्व मान्य केलं होतं। त्यांनी स्त्रियांना राष्ट्र निर्मितीतील महत्वाचा घटक मानलं होतं। परंतु सामाजिक सुधारणा करण्याच्या पद्धतीबाबत त्यांचा दृष्टिकोन अतिशय सावध होता। ते परंपरा आणि समाजाची मानसिकता लक्षात घेऊन बदल करण्याच्या बाजूने होते। त्यांच्या विचारांमध्ये काही मर्यादा होत्या, परंतु त्याचवेळी त्यांनी भारतीय समाजात राष्ट्रीय जागृती निर्माण करून स्त्रियांच्या सहभागासाठी पोषक वातावरण तयार केलं। त्या काळातील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती लक्षात घेतल्यास त्यांची भूमिका समजून घेणं आवश्यक आहे। ते मूलतः राष्ट्रवादी नेते होते आणि त्यांना वाटत होतं की प्रथम राजकीय स्वातंत्र्य मिळवणं महत्वाचं आहे, त्यानंतर सामाजिक सुधारणा अधिक प्रभावीपणे करता येईल, हा त्यांचा ठाम विश्वास होता। चला तर मग सखींनो, शेवटी आपण वळूया आता निष्कर्षाकडे। सखींनो, लोकमान्य टिळकांचे स्त्रियांविषयी कार्य, धोरण आणि भूमिका या भारतीय समाजाच्या परिवर्तनाच्या इतिहासातील महत्वाचा भाग आहे। त्यांनी स्त्रियांच्या सन्मानाला महत्व दिलं, स्त्री शिक्षणाची आवश्यकता मान्य केली आणि समाजातील स्त्रियांच्या भूमिकेचं महत्व स्पष्ट केलं। तसंच राष्ट्र निर्मितीत स्त्रियांच्या भूमिकेला स्थान दिलं। जरी त्यांच्या काही सामाजिक भूमिकांवर टीका झाली असली, तरी त्यांच्या विचारांचा अभ्यास करताना त्यांच्या काळातील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेणं आवश्यक ठरतं। जसं आपणास ठाऊक आहेच की लोकमान्य टिळक हे मूलतः राष्ट्रवादी नेते होते आणि त्यांचे मुख्य ध्येय हे भारतीय स्वराज्य होते। त्यांच्या कार्यामुळे भारतीय समाजामध्ये जागृती निर्माण झाली आणि पुढील सामाजिक परिवर्तनासाठी एक मजबूत असा पाया तयार झाला। म्हणूनच मैत्रिणींनो, लोकमान्य टिळकांचे स्त्रीविषयक विचार हे भारतीय इतिहासातील महत्वपूर्ण आणि अभ्यासपूर्ण विषय मानले जातात। तेव्हा मैत्रिणींनो, अशा या महान समाज सुधारकास त्रिवार अभिवादन करून मी आता आपली अनुमती घेतेय। नमस्कार।

लोकमान्य टिळक यांचे स्त्रियांविषयी कार्य, धोरण आणि भूमिका आत्ताच आपण ऐकल्यात. लेखन संगीता नेवे यांचं होतं, वाचक स्वर होता सारिका दांडगे यांचा. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ इथेच संपत आली आहे. तेव्हा कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी सारिका दांडगे आता आपली अनुमती घेतीये. पुन्हा भेटूच नवनवीन विषयांसह, तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो, आत्ताच आपण वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकलात. FM बँड 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, दुपारचे 1 वाजता आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार, मी शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी। प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आंध्र प्रदेशात भोगमपुरम विमानतळाचं उद्घाटन। व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात। लोकमान्य टिळक स्मृती पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना प्रदान। आणि तैपेई बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा अंतिम फेरीत दाखल। आणि आता बातम्या विस्तृतपणे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर स्वाक्षरी केली आहे। स्पर्धात्मक परीक्षांमध्ये गैरप्रकार रोखून परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणं हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे। या नवीन कायद्यात दोषींना 10 वर्षांपर्यंतची कैद, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि मालमत्ता जप्ती यासारख्या कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे। या प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात विशेष जलदगती न्यायालय स्थापन केली जातील। पोलिसांना FIR नोंदवल्यापासून 2 महिन्यात तपास पूर्ण करावा लागेल, तर आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यात खटल्याचा निकाल देणं बंधनकारक असेल। आंध्र प्रदेशात भोगापुरम इथं अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं। नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजारीपू राममोहन नायडू, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते। 5000 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या विमानतळावरून येत्या 17 ऑगस्ट पासून विमान वाहतूक सुरू होईल। प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 18000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी या कार्यक्रमात झाली। कार्यक्रमापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भव्य स्वागत करण्यात आलं। आंध्र प्रदेशातल्या आदिवासी महिलांचं पारंपरिक धेमसा नृत्य यावेळी सादर करण्यात आलं। विक्रमी संख्येने त्यात महिला सहभागी झाल्या होत्या। आंध्र प्रदेशचा दौरा आटपून प्रधानमंत्री कर्नाटकात जाणार आहेत। तेल विक्री कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात केली असून नवे दर आजपासून लागू होणार आहेत। यानुसार दिल्लीत 19 किलो वजनाच्या व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 2738 रुपये, कोलकातामध्ये 2872 रुपये, मुंबईत 2690 रुपये तर चेन्नईत 2906 रुपये इतकी झाली आहे। त्यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे आणि खाद्यपदार्थांशी संबंधित व्यवसायांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे। 5 किलो वजनाच्या छोटू सिलेंडरचे दरही 808 रुपये 50 वरून कमी करून प्रति सिलेंडर 762 रुपये केले आहेत। विमानासाठीच्या इंधनाचे दर वाढवून प्रति लिटर 115 रुपये केले आहेत। वस्तू आणि सेवा कर संकलनात जुलै महिन्यात 15.4% भर पडली असून ते 2,11,000 कोटी रुपयांच्या वर पोहोचले आहेत। गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये एकूण जीएसटी संकलन 1,83,000 कोटी रुपये झालं होतं। यंदाच्या संकलनात या महिन्यात केंद्रीय वस्तू आणि सेवाकर महसूल 39,835 कोटी रुपये होता, तर राज्य वस्तू आणि सेवा करापोटी 47,881 रुपये जमा झाले आहेत। एकात्मिक जीएसटी संकलन 1,23,000 कोटी रुपयांहून अधिक झालं। जुलै महिन्यात एकूण परताव्याची रक्कम 13.1% वाढली आणि 29,968 कोटी रुपये झाली। परताव्याची रक्कम वजा केल्यानंतर निव्वळ जीएसटी महसूल 1,81,000 कोटी रुपयांच्या वर गेला आहे। 2026-2027 या आर्थिक वर्षासाठी जुलै अखेरपर्यंत जवळपास 6 लाख प्राप्तिकर परतावे भरल्याची माहिती प्राप्तिकर विभागाने दिली आहे। दंड आणि व्याज लागू न होता परतावे भरायची 31 जुलै ही शेवटची तारीख होती। गेल्या वर्षी ही मुदत 16 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली होती।

आणि 7 कोटी 30 लाखांपेक्षा जास्त परतावे भरण्यात आले होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिदिनी दरवर्षी दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार यंदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना आज प्रदान करण्यात आला. गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज पुण्यात हा पुरस्कार देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला उपस्थित होते. लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे. त्यांच्याविषयीही त्यांनी गौरवोद्गार काढले. ते म्हणाले की मागासवर्गीय समाजात जन्म घेऊनही त्यांनी मराठी साहित्य जगाला जगात आपला ठसा उमटवला. व्हाईस ऍडमिरल ए एन प्रमोद यांनी आज नौदल उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. 1 जुलै 1990 पासून भारतीय नौदलाच्या सेवेत असलेले ए एन प्रमोद यांना 36 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. भारतीय नौदलात त्यांनी अनेक महत्वपूर्ण आणि धोरणात्मक नेतृत्व भूमिका सांभाळल्या असून ऑपरेशन सिंदूर मोहिमेचं नियोजन, सज्जता आणि इतर आघाड्यांवर त्यांचा महत्वपूर्ण सहभाग होता. रशियाने युक्रेनवर काल मध्यरात्री केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 12 जण मारले गेले. या हल्ल्यामुळे काही इमारती कोसळल्यानं त्यांच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रशियानं 2 दिवसांपूर्वीच युक्रेनवर क्षेपणास्त्र आणि ड्रोननं केलेल्या हल्ल्यातही 10 नागरिकांचा मृत्यू झाला होता तर 50 जण जखमी झाले. रशियाच्या वाढत्या क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी अमेरिका आणि युक्रेनच्या मित्र राष्ट्रांना अतिरिक्त हवाई संरक्षण कुमक पाठवण्याचं आवाहन केलं आहे. आर्थिक संबंध विभागाचे सचिव सुधाकर दलेला यांनी बेनिन प्रजासत्ताकाच्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून सहभाग घेतला. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज समाज माध्यमांवर ही माहिती दिली. जयस्वाल म्हणाले की दलेला यांनी भारत आणि बेनिन यांच्यातले संबंध दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा महिला एकेरीच्या अंतिम फेरीत दाखल झाली आहे. उपांत्य सामन्यात तिने चिनी तैपेईच्या हुवांग यू सूनचा 21-12, 21-11 असा पराभव केला. अंतिम सामन्यात तिची गाठ व्हिएतनामची थुई लिन एंग्युएन हिच्याशी पडेल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत जुडोमध्ये प्रथमच भारतानं सुवर्ण कामगिरी केली आहे. भारताच्या अस्मिता डे आणि हर्ष सिंग यांनी सुवर्ण पदकं पटकावली तर यामिनी मौर्यानं रौप्य पदक पटकावलं. तसंच भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रानं रौप्य पदक आणि यशवीर सिंगनं कांस्य पदक पटकावलं. आतापर्यंत 5 सुवर्ण 12 रौप्य आणि 6 कांस्य पदकांची कमाई करून भारत 23 पदकांसह पदतालिकेत 10व्या स्थानावर आहे. राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये यश मिळवणाऱ्या खेळाडूंचं राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री तसंच इतर मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे. केरळमध्ये पावसाची संततधार सुरू असून हवामान विभागानं राज्यातल्या 14 जिल्ह्यांना आज अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. राज्यात ठिकठिकाणी पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं असून शैक्षणिक संस्थांना आज सुट्टी देण्यात आली आहे. हवामान विभागानं आज गुजरात, केरळ आणि माहे इथं मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, कोकण, गोवा आणि ईशान्य भारताच्या काही भागांमध्ये उद्या जोरदार पावसाचा अंदाज आहे. पुढचे 2 दिवस जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश, कर्नाटक, झारखंड, मध्य प्रदेश, ओदिशा, तेलंगणा, विदर्भ आणि अंदमान निकोबार बेटांवर वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आंध्र प्रदेशात भोगपुरम विमानतळाचं उद्घाटन. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात. लोकमान्य टिळक स्मृती पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

अजित डोभाल यांना प्रदान. आणि तैपेई बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. ठीक 3 वाजता आहेत. प्रादेशिक मराठी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आता आम्ही काही क्षणातच सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी। लोकमान्य टिळक स्मृती पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल यांना प्रदान। व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान नवीन एक्सप्रेस गाडी सुरू करायला रेल्वे मंत्रालयाची परवानगी। आणि तैपेई बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा अंतिम फेरीत दाखल। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर स्वाक्षरी केली आहे। स्पर्धात्मक परीक्षांमध्ये गैरप्रकार रोखून परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणं हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे। या नवीन कायद्यात दोषींना 10 वर्षांपर्यंतची कैद

10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि मालमत्ता जप्ती यांसारख्या कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात विशेष जलदगती न्यायालय स्थापन केली जातील. पोलिसांना FIR नोंदवल्यापासून 2 महिन्यात तपास पूर्ण करावा लागेल तर आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यात खटल्याचा निकाल देणं बंधनकारक असेल. आंध्र प्रदेशात भोगापुरम इथं अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झालं. नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजारीपू राममोहन नायडू, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. 5000 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या विमानतळावरून येत्या 17 ऑगस्ट पासून विमान वाहतूक सुरू होईल. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 18000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी या कार्यक्रमात झाली. कार्यक्रमापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. आंध्र प्रदेशातल्या आदिवासी महिलांचं पारंपरिक धिमसा नृत्य यावेळी सादर करण्यात आलं. विक्रमी संख्येनं त्यात महिला सहभागी झाल्या होत्या. आंध्र प्रदेशचा दौरा आटोपून प्रधानमंत्री कर्नाटकात जाणार आहेत. व्हाईस ऍडमिरल AN प्रमोद यांनी आज नौदल उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. 1 जुलै 1990 पासून भारतीय नौदलाच्या सेवेत असलेले AN प्रमोद यांना 36 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा अनुभव आहे. भारतीय नौदलात त्यांनी अनेक महत्वपूर्ण आणि धोरणात्मक नेतृत्व भूमिका सांभाळल्या असून ऑपरेशन सिंदूर मोहिमेचं नियोजन, सज्जता आणि इतर सर्व आघाड्यांवर त्यांचा महत्वपूर्ण सहभाग होता. तर रिअर ऍडमिरल विद्याधर हरके यांनी काल पश्चिम नौदलाच्या महाराष्ट्र क्षेत्राची सूत्र स्वीकारली. केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षात देशाच्या संरक्षण आणि आक्रमणाच्या क्षमतेमध्ये आमूलाग्र बदल केला असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. पुण्यात आयोजित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते आज बोलत होते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांना आज शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 1 लाख रुपये मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. देशाच्या परराष्ट्र धोरणात दोवाल यांच्या योगदानाचा गृहमंत्र्यांनी गौरव केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसंच पुण्याच्या पालकमंत्री माधुरी मिसाळ इत्यादी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी आज लोकमान्य टिळक यांच्या जन्मस्थळी चिखली इथं त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी लोकमान्यांच्या जीवनचरित्रावर आधारित छायाचित्र प्रदर्शन आणि वस्तूंची पाहणीही जिल्हाधिकाऱ्यांनी केली. राज्यात इतरत्र विविध संस्था संघटनांतर्फे टिळक पुण्यतिथीनिमित्त आदरांजलीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना राज्यभर आदरांजली वाहण्यात येत आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी लोकभवन इथल्या अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. मुख्यमंत्री आणि इतर मंत्रिमंडळ सदस्यांनी समाज माध्यमावर साठे यांना आदरांजली वाहिली आहे. नाशिक इथल्या आरोग्य विद्यापीठात तसंच नांदेडमध्ये आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. राज्यातल्या इतर अनेक शाळा, महाविद्यालय तसंच संस्थांमध्ये लोकशाहीरांना अभिवादन करण्यात आलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत जाहीर झालेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे निम्म्याच लाभार्थ्यांनी आतापर्यंत आधार प्रमाणीकरण पूर्ण केलं आहे. या योजनेत आतापर्यंत 16,96,000 अधिक लाभार्थ्यांची यादी जाहीर झाली आहे. त्यातल्या 8,33,223 शेतकऱ्यांनी कालपर्यंत आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली होती असं राज्य सरकारनं कळवलं आहे. लातूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागात आधार प्रमाणीकरणाचं प्रमाण 40% कमी आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तेल विक्री कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या LPG सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात केली असून नवे दर आजपासून लागू होणार आहेत. यानुसार 19 किलो वजनाच्या व्यावसायिक वापरासाठीच्या LPG सिलेंडरची

किंमत मुंबईत 2690 रुपये इतकी झाली आहे. यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे आणि खाद्यपदार्थांशी संबंधित व्यवसायांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. 5 किलो वजनाच्या छोटू सिलेंडरचे दरही 808.50 रुपये वरून कमी करून प्रति सिलेंडर 762 रुपये केले आहेत. विमानासाठीच्या इंधनाचे दर वाढवून प्रति लिटर 115 रुपये केले आहेत. वस्तू आणि सेवा कर संकलनात जुलै महिन्यात 15.4% भर पडली असून ते 2,11,000 कोटी रुपयांच्या वर पोहोचलं आहे. गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये एकूण GST संकलन 1,83,000 कोटी रुपये झालं होतं. यंदाच्या संकलनात केंद्रीय वस्तू आणि सेवा कर महसूल 39,835 कोटी रुपये होता, तर राज्य वस्तू आणि सेवा करापोटी 47,881 कोटी रुपये जमा झाले. एकात्मिक GST संकलन 1,23,000 कोटी रुपयांहून अधिक झालं. जुलै महिन्यात एकूण परताव्याची रक्कम 13.1% वाढली आणि 29,968 कोटी रुपये झाली. परताव्याची रक्कम वजा केल्यानंतर निव्वळ GST महसूल 1,81,000 कोटी रुपयांच्या वर गेला. वर्ष 2026-27 या आर्थिक वर्षासाठी जुलै अखेरपर्यंत जवळपास 6 लाख प्राप्तिकर परतावे भरल्याची माहिती प्राप्तिकर विभागाने दिली आहे. दंड आणि व्याज लागू न होता परतावे भरायची 31 जुलै ही शेवटची तारीख होती. गेल्या वर्षी ही मुदत 16 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली होती आणि 7,30,00,000 जास्त परतावे भरण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान नवीन एक्सप्रेस सुरू करायला रेल्वे मंत्रालयानं परवानगी दिली आहे. दररोज धावणारी ही गाडी लवकरच सुरू होणार असून तिचं वेळापत्रकही लवकरच जाहीर केलं जाईल. दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, वळीवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर ही गाडी थांबणार आहे. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा महिला एकेरीच्या अंतिम फेरीत दाखल झाली आहे. उपांत्य सामन्यात तिने चिनी तैपेईच्या हुआंग यू सुनचा 21-12, 21-11 असा पराभव केला. अंतिम सामन्यात तिची गाठ व्हिएतनामच्या थुई लिन इंग्युएन हिच्याशी पडेल. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं आज उघडीप दिली आहे. राजधानी मुंबईत वातावरण ढगाळ असून अधूनमधून हलक्या सरी कोसळत आहेत. नाशिक शहर परिसरातही आज सकाळपासून पावसानं विश्रांती घेतली आहे. मात्र हवामान विभागानं नाशिक जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी केला असून काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचीही शक्यता आहे. प्रशासन सज्ज आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या नांदुरा तालुक्यातलं रोटीगाव सध्या पुराच्या पाण्यानं चारही बाजूंनी वेढलं असून गावाचा तालुक्याशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवायचे प्रयत्न सुरू आहेत. जळगाव जिल्ह्याला गेले 2 दिवस पावसानं झोडपून काढलं. तापी नदीला पूर आल्यानं हतनूर धरणाचे सर्व 41 दरवाजे पूर्ण क्षमतेनं उघडण्यात आले आहेत. नांदेड शहराची तहान भागवणारा विष्णुपुरी प्रकल्प 92% भरल्यानं नांदेडकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. अकोला जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यानं शेतकरी सुखावला आहे. गेल्या 2 आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात आंबा घाटात रस्त्याला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे या घाटात अवजड वाहनांना पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. हवामान विभागानं आज मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी. लोकमान्य टिळक स्मृती पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना प्रदान. व्यावसायिक वापरासाठीच्या LPG सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान नवीन एक्सप्रेस गाडी सुरू करायला रेल्वे मंत्रालयाची परवानगी आणि तैपेई बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो, आताच आपण प्रादेशिक मराठी बातमीपत्र ऐकलं. हे बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून FM बँड 101.5 MHz.

0: आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर।
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर. ठीक 3:13 झालेले आहेत. पुढील विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

तारों की धुन हमको तो है।

एफएम 1.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. ठीक 5 वाजता आहेत. ठळक मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही काही क्षणातच सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार, मी भक्ती सोनटक्के। ऐकूयात काही ठळक घडामोडी। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर स्वाक्षरी केली आहे। या नवीन कायद्यात दोषींना 10 वर्षांपर्यंतची कैद, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि मालमत्ता जप्ती यांसारख्या कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे। केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षात देशाच्या संरक्षण आणि आक्रमणाच्या क्षमतेमध्ये आमूलाग्र बदल केला असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे। पुण्यात आयोजित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळ्यात आज ते बोलत होते। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांना आज शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। तेल विक्री कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात केली असून नवे दर आजपासून लागू होणार आहेत। यानुसार 19 किलो वजनाच्या व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरची किंमत मुंबईत 2690 रुपये इतकी झाली आहे। गडचिरोली जिल्ह्यातल्या सती नदीत 3 लहान मुलांचा बुडून मृत्यू झाला। खेडेगाव इथली 4 मुलं आंघोळीसाठी नदीवर गेली होती, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं यापैकी 3 मुलं बुडाली, त्यांचे मृतदेह सापडले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान नवीन एक्सप्रेस सुरू करायला रेल्वे मंत्रालयानं परवानगी दिली आहे। दररोज धावणारी ही गाडी लवकरच सुरू होणार असून तिचं वेळापत्रकही लवकरच जाहीर केलं जाईल। ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या बॉक्सर प्रीती पवार, जैस्मिन लंबोरिया यांनी आपापल्या गटांमध्ये सुवर्ण पदकाला गवसणी घातली। पुरुषांच्या तिहेरी उडी स्पर्धेत भारताचा प्रवीण चित्रवेल यानं रौप्य तर सेल्व प्रभू यानं कांस्य पदक पटकावलं। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
1: श्रोते हो, आता आपण ठळक मराठी बातम्या ऐकल्या। या बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आल्या।

0: आकाशवाणी चाहे अमरावती केंद्र आहे।
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
0: FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र। दुपारचे ठीक 5:03 आणि 40 सेकंद झालेले आहेत। पुढील विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या मुष्टियोद्धा प्रीती पवार आणि जैस्मिन लंबोरिया यांची सुवर्ण कामगिरी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता दृकश्राव्य माध्यमातून विकसित भारतासाठी नशामुक्त युवा संकल्प अभियान सुरू करणार आहे. देशाला व्यसनमुक्तीकडे नेण्यासाठी 100 आठवड्यांचं जनभागीदारी अभियान या अंतर्गत राबवण्यात येणार असून प्रत्येक रविवारी विविध जनजागृती उपक्रम आयोजित केले जाणार आहे. देशभरातील 10,000 हून अधिक ठिकाणावरील युवक, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संघटना, युवक मंडळं आणि आध्यात्मिक संस्थांचा या अभियानात सहभाग असणार आहे. या अभियानाअंतर्गत उद्या सकाळी ब्रिजलाल आणि विज्ञान महाविद्यालय अमरावती इथे एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. स्पर्धात्मक परीक्षांमधले गैरप्रकार रोखून परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणं हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. या नवीन कायद्यात दोषींना 10 वर्षांपर्यंतची कैद, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि मालमत्ता जप्ती यासारख्या कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात विशेष जलदगती न्यायालय स्थापन केली जातील. पोलिसांना FIR नोंदवल्यापासून 2 महिन्यात तपास पूर्ण करावा लागेल तर आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यात खटल्याचा निकाल देणं बंधनकारक आहे. लोकमान्य टिळक यांच्या 106व्या पुण्यतिथीनिमित्त लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना आज पुण्यात प्रदान करण्यात आला. गुळटेकडी इथल्या महाराष्ट्र मंडळात झालेल्या समारंभात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. यावेळी शहा यांनी भारताची राष्ट्रीय सुरक्षा अधिक सक्षम आणि अभेद्य करण्यासाठी अजित डोभाल यांनी बजावलेल्या भूमिकेचं कौतुक केलं. पुरस्कार स्वीकारताना डोभाल यांनी लोकमान्य टिळकांच्या नावानं सन्मानित होणं हा आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असल्याचं सांगितलं. लोकमान्य टिळक यांची राष्ट्रभक्ती, त्याग आणि कर्तव्यनिष्ठा हा आजच्या तरुणांसाठी आदर्श असल्याचं ते म्हणाले. स्वातंत्र्य म्हणजे केवळ अधिकार नव्हे तर

0: हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची जबाबदारीही असल्याचं त्यांनी नमूद केलं. या समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, डॉक्टर रोहित टिळक यांच्यासह विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते. पर्यावरण संवर्धनाचा ठोस संदेश देत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठानं हरित नागपूरच्या उभारणीसाठी 1,000 वृक्ष लागवडीच्या मोहिमेला आज प्रारंभ केला. राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण करून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकानं पुढाकार घेण्याचं आवाहन केलं. या मोहिमेअंतर्गत विद्यापीठ परिसरात विविध देशी प्रजातींच्या 1,000 वृक्षांच्या लागवड करण्यात येणार असून भविष्यात हा परिसर जैवविविधतेने समृद्ध हरित पट्टा म्हणून विकसित करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना राज्यभर आदरांजली वाहण्यात येत आहे. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी लोकभवन इथल्या अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. मुख्यमंत्री आणि इतर मंत्रिमंडळ सदस्यांनी समाज माध्यमावर साठे यांना आदरांजली वाहिली आहे. नागपुरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्या संयुक्त विद्यमानं अभिवादन रॅलीचं आयोजन करण्यात आलं. कॉटन मार्केट इथल्या सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून रॅलीला प्रारंभ झाला. सीतावर्डी मार्केट मार्गे व्हरायटी चौकापर्यंत काढण्यात आलेल्या रॅलीत दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले. दीक्षाभूमी चौकातील अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धाकृती पुतळ्याला उपमहापौर लीला हाथीबेड यांनी माल्यार्पण करून आदरांजली वाहिली. तसंच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी तलाव इथल्या लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला देखील आदरांजली वाहण्यात आली. वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था वनआरटी आणि अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात देखील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आलं. खरीप हंगामासाठी पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार पीक कर्जाचा पुरवठा तातडीनं करावा असे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांनी दिले. नागपूर विभागाला खरीप पीक कर्जासाठी 6,075,47,00,000 रुपयांचं उद्दिष्ट देण्यात आलं असून आतापर्यंत 3,07,895 शेतकऱ्यांना 3,143,15,00,000 रुपये म्हणजेच 62.92% कर्ज वाटप पूर्ण झालं आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील मोतीबिंदू मुक्त विदर्भ याच्या अंमलबजावणीसाठी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय IGGMC नागपूर तसंच वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड यांच्या 5 कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आलाय. या निधीच्या माध्यमातून नमो नेत्र संजीवनी कार्यक्रमाची विदर्भात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असून March 2027 पर्यंत विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये 25,000 मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचं उद्दिष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली IGGMC नागपूरला या प्रकल्पासाठी 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झालाय. या उपक्रमाअंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक सुविधांच्या माध्यमातून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्र उपचार उपलब्ध होतील. रस्ते अपघातांची संख्या आणि मृत्यू कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं कठोर उपाययोजना सुरू केल्या असून त्यासाठी नागरिकांचं सहकार्य देखील तितकंच महत्वाचं असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय. नागपुरात आयोजित 0 अपघात माझी जबाबदारी राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते. अपघातातील जखमीला रुग्णालयात पोहोचवणाऱ्या राहगिराला 25,000 रुपयांचं बक्षीस आणि जखमींसाठी 1,50,000 रुपयांपर्यंतची आर्थिक मदतीची तरतूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी आणि जनजागृतीमुळे अपघातातील मृत्यू मोठ्या प्रमाणात कमी करता येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यातील रुग्णवाहिका सेवा अधिक सक्षम, पारदर्शक, सुरक्षित आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणण्यासाठी मोटार वाहन विभागातर्फे लवकरच महाराष्ट्र राज्य रुग्णवाहिका धोरण आखण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यातील रुग्णवाहिकांच्या नोंदणीपासून ते प्रत्यक्ष सेवा, प्रतिसाद वेळ, दर निश्चिती आणि रुग्णालयात पोहोचण्यापर्यंतची व्यवस्था अधिक शिस्तबद्ध करण्याचा या धोरणाचा उद्देश असेल असं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यात नव्या MEMS 108 भागीदारी प्रकल्पाअंतर्गत सुमारे 1076 रुग्णवाहिका कार्यरत असून खासगी रुग्णालय, धर्मदायी संस्था आणि स्वयंसेवी संस्थांना मिळून अंदाजे 4,500 ते 5,000 रुग्णवाहिका सेवा देत आहे. त्या सर्वांची एकसंध आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध होण्यासाठी हे धोरण महत्वाचं ठरेल असं ते म्हणाले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला मुष्टीयोद्धा प्रीती पवार आणि जैस्मिन लंबोरिया यांनी

सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. प्रीतीनं महिलांच्या 54 किलो गटात अंतिम फेरीत कॅनडाच्या स्कारलेट डेल गोडाचा 5-0 असा पराभव केला, तर विद्यमान विश्वविजेती जैस्मिननं 57 किलो गटात उत्तर आयर्लंडच्या गतविजेत्या मायकेला वॉल्शवर हिच्यावर 5-0 अशी मात केली. दरम्यान तिहेरी उडीत प्रवीण चित्रावेलनं रौप्य तर सेल्वा प्रभूनं कांस्य पदक जिंकलंय. या कामगिरीमुळे भारताच्या खात्यात 27 पदकं जमा झाली असून त्यात 7 सुवर्ण, 13 रौप्य आणि 7 कांस्य पदकांचा समावेश आहे. पदक तालिकेत भारत सध्या 6व्या स्थानावर आहे. विदर्भात झालेल्या संततधार पावसामुळे वर्धा आणि वैनगंगा नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्यानं चंद्रपूर शहरात पूरस्थिती निर्माण झाली असून रहमतनगर, नगीना बाग, सिस्टर कॉलनीसह सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरलंय. प्रशासनानं महापालिका, महसूल, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीनं नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर सुरू केलं असून काही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील खेडेगाव इथं सती नदीत आंघोळीसाठी गेलेल्या 5, 6 आणि 11 वर्षीय 3 मुलांचा बुडून मृत्यू झाला. चौथ्या मुलानं माहिती दिल्यानंतर प्रशासनानं घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढले. दरम्यान मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांमध्ये जाणं टाळावं असं आवाहन जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी केलंय. बुलडाणा जिल्ह्यातल्या नांदुरा तालुक्यातलं रोटी गाव सध्या पुराच्या पाण्यानं चारही बाजूंनी वेढलं असून गावाचा तालुक्यांशी संपर्क पूर्णपणे तुटलाय. ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवायचे प्रयत्न सुरू आहे. दरम्यान विदर्भातील नागपूरसह सर्व जिल्ह्यांमध्ये आज वादळी पर्जन्यमानाचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवला असून येत्या काही तासांमध्ये नागपूर, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते अत्यंत हलक्या स्वरूपाच्या पर्जन्यवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या विकसित भारतासाठी नशामुक्त युवा संकल्प अभियान सुरू करणार. सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी. लोकमान्य टिळक स्मृती पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना प्रदान. मोतीबिंदू मुक्त विदर्भ उपक्रमासाठी 5 कोटी रुपयांचा सामंजस्य करार. मार्च 2027 पर्यंत 25,000 शस्त्रक्रियांचं उद्दिष्ट आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या मुष्टीयोद्धा प्रीती पवार आणि जैस्मिन लंबोरिया यांची सुवर्ण कामगिरी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई अंकित आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेला कायदा देशभरात लागू. कॉक्रोच जनता पार्टीसह इतर संघटनांना मिळत असलेल्या परदेशी निधीच्या उपयोगाची ईडी आणि राज्य सरकारकडून चौकशी. लोकमान्य टिळक पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना प्रदान. पीक विमा योजनेसाठी 10 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ. कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांपैकी केवळ निम्म्या शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण. आणि जॅस्मिन लंबोरिया, प्रीती पवार आणि सोमन राणा यांना आज राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये गैरप्रकार रोखून परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणं हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. या नवीन कायद्यात दोषींना 10 वर्षांपर्यंतची कैद, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि मालमत्ता जप्ती यासारख्या कठोर शिक्षांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात विशेष जलद गतीने न्यायालय स्थापन केली जातील. पोलिसांना FIR नोंदवल्यापासून 2 महिन्यात तपास पूर्ण करावा लागेल तर आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यात खटल्याचा निकाल देणं बंधनकारक असेल. कॉक्रोच जनता पार्टीसह इतर संघटनांना परदेशातून मिळत असलेल्या निधीची चौकशी राज्य सरकारनं सुरू केली आहे. या निधीचा वापर कशासाठी होतो हे तपासलं जात असल्याचं गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. केंद्र सरकारकडून ईडी याची चौकशी करत आहे. चुकीच्या गोष्टींसाठी या निधीचा वापर होत असेल तर कारवाई केली जाईल असंही भोयर म्हणाले.
1: जेपी असो किंवा इतर कार्यरत असलेल्या संस्था संघटना ज्यांना फॉरेन फंडिंग त्या ठिकाणी मिळते, ह्या प्राप्त झालेल्या फॉरेन फंडिंगचा वापर ह्या संघटना संस्था कुठल्या कामाकरिता वापरतात, निश्चितच त्या जर का सकारात्मक कामाकरिता वापरत असतील तर ही बाब स्वागतार्ह आहे. परंतु देश किंवा राज्य समाज अस्थिर करण्याकरिता काही संघटना संस्था जर का याचा वापर करत असतील तर निश्चितपणे याची चौकशी करण्यात येईल.
0: मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिराच्या व्यवहारात अपहार झाल्याचा दावा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे. दानपेटीतून 18 कोटी रुपये लुटले गेले असून या प्रकरणी मंदिराच्या विश्वस्तांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून कळवलं असल्याचा दावाही त्यांनी केला. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या 20व्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते आज मुंबईत बोलत होते. शहरासोबतच ग्रामीण भागातल्या युवकांचे प्रश्न समजून घेण्याचं आवाहन त्यांनी उपस्थित युवकांना केलं. समाज माध्यमांद्वारे इतरांची निंदा नालस्ती करणाऱ्यांवरही त्यांनी टीका केली. देशासमोर आजही अंतर्गत आणि बाह्य स्वरूपाची अनेक आव्हानं आहेत, त्यामुळे सर्वांनी एकजुटीने राष्ट्रसेवेसाठी योगदान द्यावं असं आवाहन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी आज पुण्यात केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. 1 लाख रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. स्वातंत्र्य म्हणजे केवळ मनाप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य.

0: स्वातंत्र्य नसून राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची जबाबदारी असल्याचं ते यावेळी म्हणाले.
1: भारत का विकास से सभी लोग बहुत आनंदित हो ऐसा नहीं. भारत का विकास कई लोगों के लिए, कई देशों के लिए, कई इंटरेस्ट के लिए, उनके लिए ये घातक है और हमें उसका मुकाबला करना. उसके लिए हमारे को एक दृढ़ता के साथ संशय को हटाकर, वो संशयात्मा विनाशाय, संशय में मत पड़िए. एक बार एक ही चीज को सोचिए, देश के इंटरेस्ट को सोचिए, देश के इंटरेस्ट में काम करिए.
0: भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला अधिक सक्षम आणि अभेद्य बनवण्यात अजित डोभाल यांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे. अनेक महत्वपूर्ण निर्णयांच्या अंमलबजावणीत डोभाल यांनी प्रभावी भूमिका बजावली आहे आणि भारताची सुरक्षा व्यवस्था बळकट केली आहे, असे गौरवोद्गार अमित शहा यांनी यावेळी काढले.
2: हमारी सेना की सुरक्षा क्षमता और आक्रमक क्षमता को आमूलचूर परिवर्तित करने का काम ये 12 साल में नरेंद्र मोदी जी ने किया है और इसमें डोभाल साहब का बहुत बड़ा योगदान है.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोभाल यांच्या सुरक्षा विषयक धोरणातल्या योगदानाचा गौरव केला.
3: भारत हा मार खाणारा देश राहिला नाही तर मोदीजींच्या नेतृत्वात घुसून मारणारा देश झालेला आहे. हा महत्वपूर्ण फरक भारताच्या संपूर्ण सामरिक शक्तीमध्ये आणि भारताच्या सामरिक नीतीमध्ये आणण्यामध्ये एक अत्यंत महत्वाचा रोल, एक महत्वाची भूमिका ही या ठिकाणी अजित डोवालजींनी त्या ठिकाणी केली आहे.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य सरकारकडून पीक विमा योजनेचे अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना 10 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 31 जुलै अखेर राज्यभरातून 53,74,039 पीक विमा अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी 50,26,685 अर्ज बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे तर 3,47,354 अर्ज कर्जदार शेतकऱ्यांचे आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत जाहीर झालेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे निम्म्याच लाभार्थ्यांनी आतापर्यंत आधार प्रमाणीकरण पूर्ण केलं आहे. या योजनेत आतापर्यंत 16,96,000 अधिक लाभार्थ्यांची यादी जाहीर झाली आहे. त्यातल्या 8,33,223 शेतकऱ्यांनी कालपर्यंत आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली होती, असं राज्य सरकारनं कळवलं आहे. लातूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागात आधार प्रमाणीकरणाचं प्रमाण 40% कमी आहे. 2021 मधलं अँटिलिया बॉम्ब प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेच्या विशेष न्यायालयानं माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे, प्रदीप शर्मा आणि इतर 8 आरोपींविरुद्ध आज आरोप निश्चित केले. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार हत्येचा आणि UAPA अर्थात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायद्याअंतर्गत खटला चालवला जाईल. तेल विक्री कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या LPG सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात केली असून नवे दर आजपासून लागू होणार आहेत. यानुसार 19 किलो वजनाच्या व्यावसायिक वापरासाठीच्या LPG सिलेंडर्सची किंमत मुंबईत 2,690 रुपये इतकी झाली आहे. 5 किलो वजनाच्या छोटू सिलेंडरचे दरही 808.50 रुपयावरून कमी करून प्रति सिलेंडर 762 रुपये केले आहेत. ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंनी 3 सुवर्णपदकं पटकावली. प्रीती पवार हिनं बॉक्सिंगमध्ये महिलांच्या 54 किलो वजनी गटात तर विद्यमान विश्वविजेती बॉक्सर जॅस्मिन लंबोरिया हिनं 57 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. गोळाफेकीत दिव्यांग खेळाडू सोमन राणा यानं सुवर्ण आणि शुभम जुयाल यानं रौप्य पदक पटकावलं. पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात बॉक्सर जदुमनी सिंग यानं रौप्य पदकावर नाव कोरलं. तिहेरी उडी स्पर्धेत प्रवीण चित्रवेल नरौप्य तर सेल्व प्रभू यानं कांस्य पदक जिंकलं. स्पर्धेच्या पदक तालिकेत भारत सध्या 8 सुवर्ण, 15 रौप्य आणि 7 कांस्य पदकांसह एकंदर 30 पदकं मिळवून 8व्या स्थानी आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्यासह इतरांनी पदक विजेत्यांचं अभिनंदन केलं आहे. आंघोळीसाठी म्हणून सती नदीत उतरलेल्या 3 मुलांचा गडचिरोली जिल्ह्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी 12:30 च्या सुमाराला कुरखेडा तालुक्यातल्या खेडेगाव इथं घडली. राज्यात अनेक ठिकाणी पडत असलेल्या संततधार पावसामुळे नदी नाले आणि तलावातल्या जलसाठ्यांमध्ये

पाड झाली आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साठल्यानं घरांमध्ये पाणी शिरलं आहे. जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. अतिवृष्टीमुळे 4000 कोंबड्या 50 जनावरांचं नुकसान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिली. अमळनेर चाळीसगाव पारोळा इथं अतिवृष्टीमुळे झालेल्या घर शेती आणि पशुधनाच्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं सुरू केले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातही पावसामुळे वर्धा आणि वैनगंगा नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून चंद्रपूर शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. आज सकाळी शहरातल्या सखल भागातल्या घरात पाणी शिरण्यास सुरुवात झाल्यानं प्रशासनानं अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातल्या लाटीपाडा, मालनगाव, काबऱ्या खडक, अक्कल ही सर्व प्रमुख धरणं 100% भरली आहेत. काही धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेला कायदा देशभरात लागू. काँग्रेस जनता पार्टीसह इतर संघटनांना मिळत असलेल्या परदेशी निधीच्या उपयोगाची ईडी आणि राज्य सरकारकडून चौकशी. लोकमान्य टिळक पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना प्रदान. पीक विमा योजनेसाठी 10 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ. कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांपैकी केवळ निम्म्या शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण. आणि जॅस्मिन लंबोरिया, प्रीती पवार आणि सोमन राणा यांना आज राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: शनिवार भारतीय सौर दिनांक 10 श्रावण शके 1948 अर्थात 1 ऑगस्ट 2026। श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी।
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या किसान वाणी या कार्यक्रमात मी सुवर्णा कुलकर्णी
2: आणि मी रोशन जाधव
1: आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहोत। किसान वाणी कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय, भारत सरकार।

0: शेतकरी बांधवांनो, आजच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण रानभाज्यांचं व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा जिल्हा रायगड येथील विषय तज्ज्ञ डॉक्टर राजेश मांजरेकर यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकणार आहोत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, पावसाळा आला की निसर्ग हिरवागार होतो आणि त्याचबरोबर शेताच्या बांधावर ओढ्याच्या काठावर वेगवेगळ्या भाज्या उगवायला लागतात, त्यांनाच आपण रानभाज्या असं म्हणतो. या भाज्या चवीला वेगळ्या असतात, आरोग्यासाठीही उपयुक्त असतात, पण त्यांचं व्यवस्थापन, ओळख, संकलन, स्वच्छता, साठवण आणि आहारातील वापर याकडे लक्ष दिलं नाही तर फायदा होण्याऐवजी तोटा होऊ शकतो. तर या रानभाज्या म्हणजे काय आणि पावसाळ्यात याचं संकलन कसं करावं या संदर्भात आपल्याला आज अधिक माहिती करून देणार आहेत रायगड जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र येथील विषय विशेषज्ञ डॉक्टर राजेश मांजरेकर सर. सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार.
1: सर, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की रानभाज्या म्हणजे नेमकं काय आहे.
2: रानभाज्या म्हणजे नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या, कमी देखभालीत येणाऱ्या आणि स्थानिक वातावरणात सहज सापडणाऱ्या भाज्या. ह्यामध्ये टाका, घोळ, शेवाळ, कोरडू, करटोली, अळू, तेरी ह्या अशा ज्या भाज्या आपण पावसाळ्यामध्ये

0: बघतो ह्या सर्व भाज्यांना आपण रानभाज्या असं संबोधतो, कारण की हे निसर्गता ते खताशिवाय किंवा कुठल्याही औषधाशिवाय आपल्याला आढळतात आणि त्याचं सेवन हे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर केलं जातं.
1: बरं, रानभाज्यांचं महत्व काय आहे आणि शहरी भागांमध्ये आहारात या भाज्यांचा समावेश केला जातो का?
0: या भाज्यांचं विशेष महत्व म्हणजे ते नैसर्गिक, ताज्या आणि खनिज जीवनसत्वांनी समृद्ध असतात, त्याचबरोबर त्यांच्यामध्ये तंतुमय पदार्थ सुद्धा असतात. पावसाळ्यात होतं काय की शरीर थोडं दुर्बल झालेलं असतं आणि पचनशक्ती माणसांची कमी झालेली असते, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती पावसाळ्यामध्ये घटते. अशा वेळेला या रानभाज्या ज्या आहेत ह्या शरीराला आवश्यक ऊर्जा देण्याचं काम करतात, पचन सुधारायला मदत करतात आणि शरीराला आवश्यक पोषण सुद्धा ते पुरवतात. पूर्वीच्या काळी रानभाज्या हे केवळ अन्न नव्हतं तर ते एक जीवनशैलीचाच एक भाग होतं. शेतात काम करणाऱ्या कुटुंबापासून ते साध्या घरापर्यंत या भाज्या ज्या होत्या त्यांनी अनेकांना पोषण दिलेलं आहे आणि आज आधुनिक काळात सुद्धा त्यांच्या आरोग्यदायी मूल्यामुळे त्यांचं महत्व जे आहे हे अबाधित आहे.
1: रानभाज्या ओळखायच्या कशा?
0: तर रानभाज्या ज्या आहेत ह्या वापरात किंवा उपयोगात आणण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांची ओळख करणं, कारण पावसाळ्यात अनेक झाडं पाने वेली यांच्यामध्ये आपल्याला साम्य आढळतं. मग काही भाज्या ज्या असतात ह्या खाण्यालायक असतात तर काही ह्या विषारी असू शकतात, त्यामुळे कोणती रानभाजी स्वतःहून तोडून खाण्यापूर्वी तिची अचूक ओळख असणं हे गरजेचं आहे. यासाठी स्थानिक जाणकार, शेतकरी, वयोवृद्ध माणसं किंवा महिला किंवा मग अनुभव संपन्न व्यक्ती यांच्याकडूनच रानभाजी ओळखून घेणं गरजेचं आहे. आता बाजारात सुद्धा आपण विक्रीसाठी आलेल्या भाज्या सुद्धा आपण पाहतो, मात्र ते विश्वासार्ह ठिकाणाहूनच घेणं हे गरजेचं आहे. विशेषतः पावसाळ्यामध्ये रानभाज्यांच्या जवळ चिखल, जनावरांचा वावर, घाण किंवा पाणी साचलेलं असण्याची शक्यता असते आणि ह्या रानभाज्या ह्या नाशिवंत सुद्धा असतात. त्यामुळे भाज्यांच्या उपलब्धतेचा कालावधी, त्यांची स्थिती म्हणजे कोवळ्या आहेत किंवा जून आहेत आणि स्वच्छता, सुरक्षितता ही खूप महत्वाची गोष्ट आहे.
1: बरं, रानभाज्यांची निवड करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत?
0: रानभाज्यांची निवड करताना आपल्याला काही गोष्टी ज्या असतात ह्या मुख्य लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते म्हणजे आपले जी काही भाजी आपण निवडणार आहोत तर त्याची पानं ही कोवळी आणि ताजी असली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे पानांवरती कूज, बुरशी किंवा कीटकांचा प्रादुर्भाव नसला पाहिजे. त्याचबरोबर तीव्र दर्पयुक्त किंवा वासयुक्त आणि त्या कुचक्या नसल्या पाहिजेत. फुललेली, सडलेली किंवा मऊ पडलेली पानं जी आहेत ही आपल्याला टाळणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रत्येक भाजीचा हंगाम म्हणजेच मिळण्याचा कालावधी, काढणीची योग्य स्थिती ही सुद्धा माहिती असणं हे गरजेचं आहे.
1: रानभाज्या रानातून गोळा करताना काय काळजी घेतली पाहिजे?
0: रानभाज्या गोळा करताना आपल्याला पर्यावरणपूरक आणि सुरक्षित पद्धत वापरणं हे गरजेचं आहे. त्यामुळेच रानभाज्या काढताना म्हणजेच आपल्याला समजा झाडाची पानं हवी असतील, फुलं हवी असतील किंवा आपल्याला ते वनस्पती किंवा पूर्ण झाडच काढायचं असेल तर ते उपटून टाकण्याऐवजी फक्त आवश्यक तेवढं भाग काढणं गरजेचं आहे. यामुळे काय होईल की आपण जे काही रानातून जे काही वनस्पती गोळा करतोय ती नामशेष न होता त्यांची पुनरुत्पत्ती होईल आणि पुढच्या काळात सुद्धा त्या भाज्या उपलब्ध असू शकतील. त्याचबरोबर संकलन करताना किंवा त्या गोळा करताना सकाळची वेळ ही योग्य मानली जाते, कारण त्यावेळी पानं जी असतात ही ताजी असतात आणि उष्णतेमुळे त्यांची गुणवत्ता सुद्धा कमी झालेली नसते. मात्र अति पाऊस असेल किंवा साचलेलं पाणी जर असेल तर अशा वेळेला भाज्या तोडू नयेत, कारण की त्यामुळे जंतू संसर्गाचा धोका त्या ठिकाणी वाढतो. त्याचबरोबर शक्यतो स्वच्छ जमिनीवर आणि प्रदूषण मुक्त ठिकाणच्या भाज्या ह्या घेणं हे गरजेचं आहे. शक्यतो शेताच्या बांधावर किंवा रस्त्याच्या बाजूनी औद्योगिक परिसराच्या जवळून भाज्या घेणं हे टाळणं गरजेचं आहे, कारण की त्या ठिकाणी धूळ, प्रदूषण, रसायन किंवा सांडपाण्याचा धोका असू शकतो.
1: रानभाज्या या फक्त पालेभाजी स्वरूपात उपलब्ध असतात की वनस्पतीचे इतर भाग यांचा सुद्धा रानभाज्या म्हणून उपयोग केला जातो?
0: आता रानभाज्या म्हटल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला बघतो की आपण जसं पावसाळ्याला सुरुवात होते त्यावेळेला आपल्याला शेवळं बघायला भेटतात बाजारामध्ये, आपल्याला एखाद्या शेंड जे असतात ते भाजीचे शेंडे दिसतात, वालाचं बिर्ड दिसतं आपल्याला, मोड आलेले असतात ते. त्याचबरोबर मग आपल्याला कुरडूच आपल्याला भाजी रानामध्ये दिसायला लागते. त्याचबरोबर तेरीची पानं विकायला आलेले दिसतात. याच्यामध्ये भरपूर वैविध्य आहे. आघाड्याचा पाला सुद्धा वापरला जातो, काठेमाठ वापरला जातो. त्याचबरोबर आपण बघितलं तर भोकराची फळं जी आहेत ही सुद्धा रानभाज्यांमध्ये समाविष्ट होतात, त्याचं लोणचं बनवलं जातं.
1: म्हणजे पालेभाज्यांव्यतिरिक्त फळभाज्या किंवा कंद असेही रानभाज्यांमध्ये त्यांचा समावेश
0: निश्चितच, कारण की कसं असतं की काही भाज्या ज्या असतात ह्याची आपण पानं खातो, उदाहरणार्थ भारंगीची पानं आपण रानभाजी म्हणून आपण हमखास खातो किंवा टाकळ्याची कोवळी पानं खातो. त्याचबरोबर काही जे असतात ह्या कंद स्वरूपात

0: असतात. उदाहरणार्थ कोनफळ असेल, सुरणाचा कंद असेल, तर हे काय काय ठिकाणी कधी कधी रानात सुद्धा ते आढळतं. मग त्यावेळेला ते आपल्याला योग्य खाण्यालायक आहे की नाही हे आपल्याला पाहून आपल्याला त्या ठिकाणी ते वापर करणं हे गरजेचं आहे.
1: बरं, आता या रानभाज्या तुम्ही सांगितलात तर त्या स्वच्छ करण्याच्या काही पद्धती आहेत का?
0: रानभाज्या आपण गोळा केल्यानंतर त्यांची स्वच्छता हा सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे. कारण की अनेकदा या भाज्यांमध्ये माती, लहान कीटक, अळ्या, वाळू किंवा इतर कचरा हा अडकलेला असतो. मग स्वच्छता कशी करावी? तर सर्वप्रथम आपल्याला पानं असतील किंवा कोवळे भाग जे असतील हे वेगळं करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर काड्या, खराब भाग, सडलेली पानं हे काढून टाकणं गरजेचं आहे. यानंतर त्या भाज्या ज्या आहेत ह्या 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुणं गरजेचं आहे. शक्य असल्यास भाजी ही थोडा वेळ मिठाच्या पाण्यात ठेवायची आहे, त्याच्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि वापरण्यापूर्वी पाण्यातून ते निथळून घेणं हे गरजेचं आहे.
1: बरं,
0: त्याचबरोबर कधी कधी आपण बघतो की भाज्यांचा वापर करताना काही भाज्या ज्या असतात त्या कडू असतात चवीने, काही तुरट असतात, किंवा तेरी सारखी भाजी असेल तर त्याच्यामध्ये खवखवण्याचं प्रमाण अधिक असतं. अशा वेळेला गूळ, चिंच किंवा आमसुलाचा वापर आणि योग्य प्रमाणात उकळवणं, वाफवणं किंवा फोडणी देऊन शिजवणं हे अधिक सुरक्षित आणि चविष्ट ठरतं.
1: बरं, शहरी भागामध्ये भाज्या साठवून ठेवणं खूप गरजेचं असतं, तर या रानभाज्यांचं संकलन कसं करायला हवं?
0: साठवण सुद्धा गरजेचे आहे. तर आपण रानभाज्या ज्या म्हणतो त्या ठराविक हंगामामध्येच उपलब्ध होत असतात, पावसाळ्यात उपलब्ध होत असतात, त्यामुळे त्या ताज्या असताना लगेच वापरणं हे सर्वोत्तम असतं. मात्र कधी कधी त्या अल्पजीवी असून कधी एकाच वेळेला मोठ्या प्रमाणात त्या मिळतात. अशा वेळेला त्यांचे योग्य व्यवस्थापन करणं हे गरजेचं आहे. म्हणजे साठवण करताना आपण काय केलं पाहिजे? तर भाज्या धुवून कोरड्या करणं आवश्यक आहे. ओलसरपणा त्याच्यामध्ये राहू देऊ नये. हवाबंद डब्यात किंवा कापडी पिशवीत ठेवाव्यात. फ्रीजमध्ये जर साठवायचे असेल तर कागदात गुंडाळून ठेवायचे आहेत. आणि 2 दिवसापेक्षा जास्त साठवण टाळावी, कारण रानभाज्या ह्या लवकर खराब होतात. तर ही काळजी आपल्याला रानभाज्यांची साठवण करताना घेणं गरजेचं आहे. काय काय भाज्या ज्या आहेत ह्या उन्हात वाळवून नंतर सुद्धा वापरता येतात. काही ठिकाणी रानभाज्यांचे वाळवलेले प्रकार, पावडर किंवा मिश्रण तयार केले जाते, यामुळे त्या जास्त काळ टिकतात आणि पुढे आपल्याला हिवाळ्यामध्ये सुद्धा वापरता येतात.
1: बरं, स्वयंपाकात याचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे?
0: रानभाज्या शिजवताना त्यांचा नैसर्गिक स्वाद आणि पोषण टिकवून ठेवणं महत्वाचं असतं. फार जास्त वेळ त्यांना आपण जर उकळलं तर त्यांच्या जीवनसत्वांचं प्रमाण कमी होऊ शकतं. त्यामुळे ते शिजवताना मध्यम आचेवर आणि आवश्यक तेवढ्याच वेळेत ते शिजवणं गरजेचं आहे. परंपरागत आपल्याला पद्धतींमध्ये त्याची पातळ भाजी किंवा साधी भाजी बनवली जाते. भाकरी सोबत झुणका म्हणून ते वापरलं जातं. डाळीत किंवा वरणात त्यांचा वापर केला जातो. किंवा कधी कधी साधी कांदा आणि लसणाची फोडणी देऊन ते शिजवल्या जातात. किंवा मग ताकात किंवा शेंगदाण्याच्या कोटासोबत त्या वापरल्या जातात. अशा प्रकारे आपण त्यांचा वापर हा करू शकतो. मात्र ही गोष्ट लक्षात ठेवायची की काही भाज्या ज्या आहेत ह्या कडू, तुरट किंवा खवखवणाऱ्या असल्यामुळं त्या भाज्यांमध्ये मीठ, लसूण, कांदा किंवा हलकी मसालेदार फोडणी जर आपण दिली तर त्यांची चव वाढते. मात्र अति मसाला त्या ठिकाणी टाळणं गरजेचं आहे. कारण आपला उद्देश जो आहे हा नैसर्गिक पौष्टिकता जपण्याचा असल्यामुळं ते साध्या पद्धतीने शिजवणं हे गरजेचं आहे.
1: बरं, आरोग्याच्या दृष्टीने रानभाज्यांचे कसे फायदे आहेत काय सांगाल?
0: पावसाळ्यामध्ये रानभाज्या खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्या शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवण्याला मदत करतात. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये तंतुमय पदार्थ जास्त असल्यामुळे पचन सुधारण्यासाठी सुद्धा मदत होते. काही रानभाज्यांमध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि विविध अँटीऑक्सिडंट्सनी ते समृद्ध असतात. त्याच्यामुळं या भाज्यांचा समावेश आपल्या आहारामध्ये जर केला तर शरीराला ताजेपणा मिळायला मदत होते, पचनक्रिया सुधारते, भूक वाढते, शरीरातील कमकुवतपणा कमी होतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्थानिक अन्न संस्कृती ही जपली जाते. ज्या वेळेला आपण त्यांचं सेवन करत असतो त्यावेळेला कोणतीही नवीन भाजी रानभाजी म्हणून खाताना मोठ्या प्रमाणात खाण्यापूर्वी ती सहन होईल का नाही हे पाहणं सुद्धा गरजेचं असतं. विशेषतः लहान मुलं असतील, गरोदर महिला असतील, वृद्ध व्यक्ती असतील किंवा पचन संस्थेचे त्रास असलेल्या लोकांनी रानभाज्यांचं सेवन करताना काळजी घेणं गरजेचं आहे.
1: रानभाज्या ज्या आहेत त्यांचा वापर करताना कशी खबरदारी घ्यायला हवी?
0: रानभाज्या जशा उपयुक्त आहेत तशाच त्या अयोग्यरित्या वापरल्यास धोकादायक सुद्धा ठरू शकतो. त्यामुळे आपल्याला काही गोष्टी पाळणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ अनोळखी भाजी ही कधीही खाऊ नये. त्याचबरोबर पावसाच्या पाण्यात सडलेल्या किंवा कुजलेल्या भाज्या ह्या टाळणं गरजेच्या आहेत. कीटकनाशकांच्या संपर्कात आलेल्या भागातून भाज्या ह्या कधीही वापरू नयेत. स्वच्छ पाणी वापरावं. शिजवताना अर्धवट

0: च्या भाज्या ह्या टाळणं सुद्धा गरजेचं आहे. काही वेळा रानभाज्या ह्या औषध समजून अतिप्रमाणात घेतल्या जातात, तर ते टाळणं गरजेचं आहे. कारण की कोणत्याही अन्न पदार्थाचे वापर हा संतुलित प्रमाणातच असणं ही शरीरासाठी आवश्यक असतं. त्यामुळे विषारी रानभाज्या आपल्या खाण्यात गेल्या तर आपल्याला क्वचित प्रसंगी आपल्याला त्याच्या शरीराला धोके संभवू शकतात. मग त्याच्यामध्ये आपल्याला चक्कर येणे, मळमळणे किंवा डोकं जड होणे, डोकं दुखी असे आपल्याला वेगवेगळे धोके सुद्धा संभवू शकतात. त्याच्यामुळे आपल्याला रानभाज्या खाताना काळजी घेणे गरजेचं आहे.
1: रानभाज्यांचं संवर्धन करण्यासाठी आपण काय करू शकतो?
0: रानभाज्यांचं संवर्धन करायचं असेल किंवा त्याचं आपल्याला चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करायचं असेल तर आपलं रानभाजी हे फक्त घरच्या खाण्यापुरतं किंवा स्वयंपाकापुरतं नाही तर ते पर्यावरणाशी सुद्धा निगडीत गोष्ट आहे ही आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपण जर रानभाज्या ज्या आहेत ह्या जास्त प्रमाणातून निसर्गातून आपण जर ओरबाडून घेतल्या तर त्या पुढच्या काळात कमी होऊ शकतात. त्यामुळं शाश्वत पद्धतीने त्यांचं संकलन करणं आणि उपयोग करणं हे गरजेचं आहे. आपल्याला त्याच्याविषयी लोकांमध्ये जाणीव जागृती करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर रानभाज्या ह्या कशा पद्धतीने ओळखायच्या, कोणत्या भाज्या ह्या खाण्यालायक आहेत, कोणत्या भाज्या विषारी आहेत ह्याचं ज्ञान सर्वसामान्यांना असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याच्यासाठी आपल्याला ज्या ग्रामीण भागातील महिला आहेत, तरुण आहेत, त्यांना प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ह्या भाज्या ज्या आहेत ह्यांचं जे आपण आरोग्य संपन्न आपण जे म्हणतो जीवनसत्वाचा खजिना असल्यामुळं त्यांच्या बाजारपेठेत सुद्धा योग्य विक्री व्यवस्थापन जर जमलं तर त्याच्यामध्ये स्थानिकांना सुद्धा रोजगाराची वेगळी संधी मिळू शकेल. त्याचबरोबर याच्यातून जैवविविधतेचं संरक्षण सुद्धा आपल्याला त्याच्यातून करता येईल. या प्रकारे ह्या रानभाज्या ह्या फक्त अन्न न राहता ग्रामीण अर्थव्यवस्था, परंपरा आणि आरोग्य यांचा एक महत्वाचा भाग बनलेले आहेत.
1: बरं, ग्रामीण भागामध्ये रानभाज्यांचा सर्रास वापर होतो पण शहरी भागामध्ये मात्र याचा तुटवडा आहे किंवा कदाचित लोकांना याची तेवढी माहिती नाहीये. तर तरुणांमध्ये या रानभाज्यांचं महत्व पटवून देण्यासाठी किंवा खाण्यास त्यांना उद्युक्त करण्यासाठी काय करता येईल?
0: आज आपण बघितलं तर शहरात सुद्धा जे काही जुनी जाणती माणसं आहेत ते आवर्जून रानभाज्या खाताना दिसतात. आज शहरात सुद्धा या भाज्यांना मागणी वाढताना दिसते. करटोलीसारखी भाजी जी आहे ही आपल्याला पावसाळ्यात दिसत असते किंवा पावसाळ्यामध्ये आपण जर बघितलं तर आषाढ महिन्याच्या शेवटी शेवटी आपल्याला अळंबी दिसायला लागतात. ते शहरात सुद्धा या भाज्यांना वाढती मागणी आहे. आरोग्याबद्दल जागरूक लोक हे नैसर्गिक, स्थानिक आणि कमी प्रक्रियायुक्त अन्नाला अधिक महत्व देतात. मग त्यामुळं रानभाज्या हे केवळ जुन्या परंपरेचा भाग नाही तर भविष्यातील आरोग्यपूर्ण आहाराचा सुद्धा ते भाग बनू शकतात. त्याच्यामुळे आपण जर बघितलं तर ज्यांच्यामध्ये आरोग्याविषयीची जाणीव आहे तर अशी लोक निश्चितच रानभाज्यांना ही पहिली पसंती देत असतात. आणि प्रत्येक भाजी ही कुठल्या तरी कुठल्या हंगामात खाणं हे गरजेचं असतं कारण की त्याच्यापासून शरीराला आपल्याला अनेक फायदे मिळत असतात. त्यामुळं आपण जर बघितलं तर हल्ली रानभाज्या खाण्याकडे लोकांचा कल वाढत चाललेला दिसतो.
1: कोणकोणत्या भाज्यांचा रानभाज्यांमध्ये समावेश होतो आणि कोणत्या रानभाज्यांचे कोणते अवयव खाल्ले जातात तर त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती सांगा.
0: आपण जर बघितलं तर पावसाळ्यामध्ये ह्या ज्या काही रानभाज्या उपलब्ध होतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने करटोली जी असते तर करटोलीची कोळी फळं ही खाल्ली जातात. त्याचबरोबर आपण जर सुरण बघितलं तर सुरण जे असतं हे पावसाळ्यामध्ये जमिनीतून उगवून येतं. जरी आपण लागवड केलेली असली तरी सुद्धा ते येतं किंवा परस बागेत जर असेल तर त्यावेळेला त्याची कोळी पानं किंवा कंद हे सुद्धा आहारामध्ये रानभाजी म्हणून खाल्ली जाते. त्याबरोबर टाकळा असेल तर टाकळ्याची कोळी पानं ही खाल्ली जातात. दिंडा म्हणून वनस्पती आपल्याकडे कोकणात सापडते तर तिची कोळी पानं किंवा खोड हे खाल्लं जातं. आळंबी आपल्याकडे रानामध्ये सापडते ते खाल्लं जातं. पिंपळाची जी असतात ही कोळी पानं ही रानभाज्या म्हणून खाल्ली जातात. त्याचबरोबर मायाळू जी आहे तर त्याची कोळी पानं ही खाल्ली जातात. घोळ वनस्पती आपल्याकडे सापडते त्याची कोळी पानं खाल्ली जातात. आंबुशी म्हणून जे आपण तनवर्गीय ज्याला आपण समजतो त्याची कोळी पानं खाल्ली जातात. पाथरी म्हणून वनस्पती आहेत, अळू आहे किंवा तेरी आहेत, केना नावाची वनस्पती आपल्याकडे आढळते त्याची कोळी पानं खाल्ली जातात. भुई आवळा आहे, कपाळ फोडी आहे त्याची सुद्धा कोळी पानं ही रानभाजी म्हणून खाल्ली जाते. भारंगी आहे, कुरडू असेल, आघाडा आहे, आघाड्याची सुद्धा कोळी पानं खाल्ली जातात. कुडा असेल तर कुड्याची कोळी पानं, शेंगा, फुलं ही रानभाजी म्हणून खाल्ली जाते. काठेमाठमध्ये कोळी पानं ही खाल्ली जातात. तांदूळ ज्या वनस्पती आहे त्याची कोळी पानं खाल्ली जातात. जसं आपल्याकडे शेवगा आहे तर शेवग्याच्या शेंगा तर आपण खातो पण रानभाजी म्हणून शेवग्याची कोवळा पाला असेल किंवा शेवग्याची फुलं आहेत यांचा सुद्धा आपल्या आहारात समावेश करता येतो. भोकरं असतील तर भोकराची कोळी फळं जी असतात ही रानभाजी म्हणून त्याचा समावेश केला जातो. शतावरी असेल तर

0: छतावरीची कोवळी पानं जी असतील तर ती रानभाजी म्हणून वापरली जाते. बांबूचे कोंब असतात ते कोवळे कोंब जे असतात हे सुद्धा रानभाजी म्हणून वापरले जाते. त्याचबरोबर वाघाटी म्हणून वनस्पती असते त्याची कोवळी फळं ही रानभाजी म्हणून वापरली जाते. त्याचबरोबर करांद्याचा कंद हा रानभाजी म्हणून वापरला जातो. खाचकुहिरी म्हणून आपण वनस्पती जंगलामध्ये पाहतो त्या खाचकुहिरीच्या कोवळ्या शेंगा ह्या सुद्धा रानभाज्या म्हणून त्या ठिकाणी खाल्ल्या जातात. आपण जसं भोपळा जो म्हणतो ते भोपळ्याची वेलीची कोवळी पानं असतील फुलं असतील ही सुद्धा रानभाजी म्हणून खाल्ली जाते. त्याचबरोबर हादगा म्हणून आहे ते हादग्याची फुलं असतील कोवळी पानं असतील ती सुद्धा रानभाज्या म्हणून खाल्ली जातात. पानांचा ओवा असेल तर त्याची कोवळी पानं जी असतात ती रानभाज्या म्हणून खाल्ली जातात. कवळा किंवा चिगूर असतील फोडशी असेल तर त्याची कोवळी पानं ही अशा वेगवेगळ्या रानभाज्या ह्या आपल्याकडे खाल्ल्या जातात.
1: बरं, खूप वेगवेगळ्या भाज्यांची माहिती आज आपल्याला सरांनी करून दिली आणि मुख्य म्हणजे या भाज्या आपल्या आहारात कशा पद्धतीने वापरायच्या याबद्दलची सुद्धा माहिती दिली. तर सर्व श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण रानभाज्यांचं व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा जिल्हा रायगड येथील विषय विशेषज्ञ डॉक्टर राजेश मांजरेकर यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.
3: अरे अरे अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का.
4: पुतला बोल रहे?
3: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
4: मतलब?
3: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. माटी भी तंदुरुस्त और लोग भी. पहली वाली बात कहाँ,
4: परम तो सभी डाले हैं.
3: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
4: सच है?
3: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं.
4: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा.
5: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
6: शेतकरी बांधवांनो, आता आपण A1 A2 दूध आणि मानवी आरोग्य याविषयी डॉक्टर राहुल देशमुख यांची मंगला चव्हाण यांनी घेतलेली मुलाखत ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आपल्याकडे दुधाला पोषक अन्न समजलं जातं, त्यातही म्हशीपेक्षा गाईच्या दुधाला खूप महत्व दिलं जातं. या दुधामध्ये A1 आणि A2 हे दोन प्रकार असतात. तर आज आपण हे A1 आणि A2 काय आहे आणि याचा मानवी आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो या संदर्भातली सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत. मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय परळ येथील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर राहुल देशमुख यांच्याकडून. नमस्कार डॉक्टर.
7: नमस्कार
1: डॉक्टर. A1 आणि A2 दूध म्हणजे नेमकं काय?
7: गाईच्या दुधाचा दर्जा हा शास्त्रीय पद्धतीने दोन प्रकारात विभागला जातो, A1 दूध आणि A2 दूध. गाईच्या किंवा म्हशीच्या दुधामध्ये बीटा केसिन नावाची प्रथिने असतात. दुधातील प्रथिनांपैकी 80% भाग हा बीटा केसिन प्रथिनांचा बनलेला असतो. या बीटा केसिनचे वेगवेगळे 13 ते 15 प्रकार दुधामध्ये आढळून येतात. त्यातील A1 व A2 बीटा केसिन हे दोन प्रकारचे बीटा केसिन मानवी आरोग्यासाठी जाणून घेणे महत्वाचे आहे. ज्या गायींपासून आपल्याला A1 बीटा केसिन असलेले दूध मिळते त्या दुधास A1 दूध म्हणतात, तर ज्या गायीपासून A2 बीटा केसिन असलेले दूध मिळते त्या दुधास आपण A2 दूध असे म्हणतो. काही संकरित गायी A1 A2 असे मिक्स प्रकारचे दूध पण देतात.
1: डॉक्टर, हे बीटा केसिन मानवी आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि त्यातही A1 आणि A2 या दोन्ही दुधामध्ये हा बीटा केसिनचा प्रकार आहे आणि याचं सेवन आपण केल्यावर त्याचा नेमका परिणाम असा मानवी आरोग्यावर काय होतो?
7: A1 दूध हे मानवी आरोग्यास हानिकारक आहे असे समजले जाते, तर A2 दूध हे फायदेशीर समजले जाते. या अनुषंगाने दुधातील बीटा केसिन ही प्रथिने 209 अमायनो ऍसिड्सच्या साखळीने बनलेली असतात. A1 आणि A2 बीटा केसिन मधील महत्वाचा फरक म्हणजे 209 अमायनो ऍसिड्स पैकी 67 नंबरचे जे अमायनो ऍसिड आहे ते A1 दुधामध्ये हिस्टिडिन या नावाचं आहे आणि A2 दुधामध्ये ते प्रोलिन या नावाचं आहे. त्यामुळे A1 मधील हिस्टिडिन हे अमायनो ऍसिडची साखळी तोडून BCM7 नावाचा एक घटक तयार करतं किंवा ही पण प्रथिने

0: आहेत. आणि हा BCM7 नावाचा घटक मानवी आरोग्यास घातक व धोकादायक आहे असे अनेक शोध निबंधाद्वारे सिद्ध झालेलं आहे. BCM7 ह्या घटकामुळे मानवी शरीरावर किंवा पचन संस्थेमध्ये बिघाड होण्यास सुरुवात होते व ती पटकन आपल्या लक्षात येत नाही. पचन संस्थेमध्ये बिघाड होतो म्हणजे काही आजार उद्भवू लागतात, जसे की टाइप 1 डायबिटीस, तसेच न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स आहेत, ऑटिझम आहे, मेंटल डिसऑर्डर्स आहे, आणि लहान मुलांमध्ये विशेष करून डिलेड सायकोमोटर डेव्हलपमेंट म्हणून एक डिसऑर्डर आहे, ज्यामध्ये ब्रेन टू मसल कोऑर्डिनेशन वर परिणाम झालेला असतो. यासारखे आजार ह्या BCM7 मुळे उद्भवतात. ह्याशिवाय कोरोनरी हार्ट डिसीज, स्किझोफ्रेनिया सारखे आजारही उद्भवू शकतात असे वेगवेगळ्या संशोधनामार्फत सिद्ध झालंय. त्याच पद्धतीने A2 दुधामुळे मानवी शरीरास फायदा होतो, कारण ह्यामध्ये BCM7 नावाचा घटक नसतो. आणि A2 दुधाचा फायदा समजणारे आणि साध्या भाषेत सांगायचे म्हणजे निसर्गाने गाई म्हशी मार्फत आपणास दिलेले हे एक मूल्यवर्धित दूध आहे.
1: सर्वच प्रकारच्या गाई आणि म्हशीमध्ये A2 प्रकारचं दूध असतं.
0: न्यूझीलंडचे एक रायटर आहेत, यांचं एक पुस्तक आहे. त्यांच्या

0: डिसऑर्डर्स आहेत, ऑटिझम आहे, मेंटल डिसऑर्डर्स आहे, आणि लहान मुलांमध्ये विशेष करून डिलेड सायकोमोटर डेव्हलपमेंट म्हणून एक डिसऑर्डर आहे, ज्यामध्ये ब्रेन टू मसल कोऑर्डिनेशन वर परिणाम झालेला असतो. यासारखे आजार ह्या BCM7 मुळे उद्भवतात. ह्याशिवाय करोनरी हार्ट डिसीज, स्किझोफ्रेनिया सारखे आजारही उद्भवू शकतात, असे वेगवेगळ्या संशोधनामार्फत सिद्ध झाले आहे. त्याच पद्धतीने A2 दुधामुळे मानवी शरीरास फायदा होतो, कारण ह्यामध्ये BCM7 नावाचा घटक नसतो. आणि A2 दुधाचा फायदा समजणाऱ्या आणि साध्या भाषेत सांगायचे म्हणजे, निसर्गाने गाई म्हशींमार्फत आपणास दिलेले हे एक मूल्यवर्धित दूध आहे.
1: सर्वच प्रकारच्या गाई आणि म्हशीमध्ये A2 प्रकारचं दूध असतं.
0: न्यूझीलंडचे एक रायटर आहेत, यांचं एक पुस्तक आहे. त्यांच्या पुस्तकानुसार जगातील सर्वच गाई किंवा आपल्याकडच्या म्हशी हे A2 टाईपचं दूध देत होत्या. परंतु 1000 वर्षापूर्वी पाश्चिमात्य देशातल्या ज्या गाई आहेत त्यांच्यामध्ये हा जनुकीय बदल घडून आला आणि त्यांच्यामध्ये A1 दुधाचं प्रोडक्शन वाढलं. तर ज्या गायींची काही ठराविक ब्रीड्स आहेत, जसं की होल्स्टन, फ्रिजन, आयरशायर, ह्या पाश्चिमात्य देशातल्या गायी आहेत, त्या A1 प्रकारचं दूध देतात, आणि भारतीय वंशाच्या गायी किंवा म्हशी ह्या A2 प्रकारचं दूध देतात असं समजलं जातं. सध्याच्या संशोधनावरून हा निकष पुढे आलेला आहे.
1: बरं.
0: आणि आपल्याकडे देशी गायींचं उत्पादन वाढवण्यासाठी आपण पाश्चिमात्य देशातून गायी आणून देशी आणि विदेशी गायींचा संकर जो घडवून आणलेला आहे त्यामध्ये पण A2 प्रकारचं दूध मिळू शकतं.
1: तर जेव्हा आपण दूध खरेदी करतो तेव्हा कसं माहिती पडणार?
0: सध्या तरी तसं माहित होणं म्हणजे फक्त ज्या कंपनीज मार्केटिंग करतात की आम्ही A2 प्रकारचं दूध विकतो, अशा कंपनीजना कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडून दूध घेणे हाच एक पर्याय आहे. अदरवाइज आपल्याला असं समजत नाही की कुठलं दूध A1 आहे, कुठलं दूध A2 आहे. भारतीय वंशाच्या ज्या गायी आहेत, गीर आहे, साहिवाल आहे, देवनी आहे, अशा गायींमध्ये A2 प्रकारचं दूध आपल्याला मिळतं.
1: डॉक्टर, आपण ज्या संकरित गाई दूध उत्पादनासाठी वाढवतो त्या सर्वच A1 दूध देतात?
0: नाही, ह्यामध्ये बऱ्याच गायी A1 A2 हे मिक्स प्रकारचे दूध देतात, बऱ्याच गायी A1 प्रकारचे दूध देतात, आणि क्वचित A2 प्रकारचे दूध आपल्याला ह्यामध्ये मिळू शकतं.
1: जर A1 आणि A2 असे मिक्स प्रकारचं दूध देणाऱ्या गायी असतील तर त्या गायीपासून आपण A2 दूध देणाऱ्या गायींची पैदास करू शकतो?
0: करू शकतो. ह्यामध्ये आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने वळू व गायींची निवड केली आणि त्यांच्या पैदासीचे शास्त्रशुद्ध तंत्र वापरले तर आपण निश्चितच A2 दूध देणाऱ्या गायींची पैदास करू शकतो. पण त्यासाठी प्रथम सर्व पशूंची जनुकीय तपासणी करून ते A1 आहेत, A2 आहेत की A1 A2 आहेत हे सिद्ध करण्याची गरज आहे.
1: डॉक्टर, आताच आपण म्हटलं की अशी पशूंची तपासणी करणं गरजेचं आहे, तर A1 आणि A2 दूध देणाऱ्या पशूंची तपासणी करण्याकरता कशाचे आणि काय नमुने आवश्यक आहेत?
0: A1 व A2 दूध देणाऱ्या पशूंची तपासणी सर्वत्र होणे शक्य नाही, कारण त्याकरिता अत्याधुनिक उपकरणे व तज्ज्ञांची आवश्यकता असते. ही तपासणी जनुकीय आहे, त्यामुळे महाराष्ट्रात खासगी प्रयोगशाळा येथे उपलब्ध आहे. तपासणीकरिता त्या गायीचे रक्त किंवा दूध निर्जंतुकीकरण केलेल्या ट्यूबमध्ये पशुवैद्यकामार्फत शास्त्रशुद्ध पद्धतीने गोळा करून बर्फामध्ये प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठवावे. साधारण 6-7 दिवसामध्ये ह्याचा रिझल्ट त्यांना मिळू शकतो.
1: आणि शेतकऱ्यांना सल्ला द्यायचा असेल तर आपण या संदर्भात काय सांगू शकाल?
0: आज शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या पशुधनातून A2 पद्धतीचे दूध उत्पादन करावे व कमी खर्चात जास्तीत जास्त अर्थार्जन करून स्वतःची, राज्याची व देशाची प्रगती करावी. तसेच देशी गायींचे व म्हशींचे संवर्धन करून त्याची उत्पादन क्षमता वाढवण्यावर भर द्यावा.
1: A1 A2 दूध आणि मानवी आरोग्य या संदर्भात आताच आपण डॉक्टर राहुल देशमुख यांच्याकडून माहिती करून घेतली. आकाशवाणी तर्फे आणि आमच्या सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते.
2: शेतकरी बांधवांनो, आताच आपण A1 A2 दूध आणि मानवी आरोग्य याविषयी डॉक्टर राहुल देशमुख यांची मंगला चव्हाण यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.
3: सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य.
4: माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता.
3: ते कसं?
4: बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर. 1800180551
5: हा कोणाचा नंबर आहे भाऊ?
4: शेतकरी कॉल सेंटर का, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच।
3: आओ भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे।
4: नक्की मिळेल हो भाऊ, वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत।
5: पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील।
4: अजिबात पैसे नाहीत, मोबाईल न किंवा दुसऱ्या फोन न शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा।

0: सल्ल्याचेही पैसे नाहीत. सोळा आणि खरं.
1: शेतकरी बंधूनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800 180 155 1 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या किसान वाणी या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. बरं तर श्रोते हो, आज आपण इथेच थांबतोय. किसान वाणी कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं सुवर्णा कुलकर्णी आणि रोशन जाधव यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी मुंबई केंद्राची.
3: किसानवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय, भारत सरकार.

0: आठ वाजून पाच मिनिटांनी राष्ट्रीय मराठी बातम्या
1: आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असणारा कायदा देशभरात लागू. काँग्रेस जनता पार्टीसह इतर संघटनांना मिळत असलेल्या परदेशी निधीच्या उपयोगाची ईडी आणि महाराष्ट्र सरकारकडून चौकशी. करांचा अग्रिम हिस्सा म्हणून केंद्राकडून राज्याला 7,000 कोटी, पूरनियंत्रणासाठीही 500 कोटी रुपये अग्रिम. आणि जैस्मिन लंबोरिया, प्रीती पवार आणि सोमन राणा यांना आज राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर स्वाक्षरी केली. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये गैरप्रकार रोखून परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणं हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. या नवीन कायद्यात दोषींना 10 वर्षांपर्यंतची कैद, 10 कोटी रुपयापर्यंतचा दंड आणि मालमत्ता जप्ती यांसारख्या कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात विशेष जलदगती न्यायालय स्थापन केली जातील. पोलिसांना FIR नोंदवल्यापासून 2 महिन्यात तपास पूर्ण करावा लागेल, तर आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यात खटल्याचा निकाल देणं बंधनकारक असेल. काँग्रेस जनता पार्टीसह इतर संघटनांना परदेशातून मिळत असलेल्या निधीची चौकशी राज्य सरकारनं सुरू केली आहे. या निधीचा वापर कशासाठी होतोय हे तपासलं जात असल्याचं गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज वार्ताहरांना सांगितलं. केंद्र सरकारकडून ईडी याची चौकशी करत आहे. चुकीच्या गोष्टींसाठी या निधीचा वापर होत असेल तर कारवाई केली जाईल, असं ते म्हणाले.
2: JPSO किंवा इतर कार्यरत असलेल्या संस्था संघटना ज्यांना फॉरेन फंडिंग त्या ठिकाणी मिळते, ह्या प्राप्त झालेल्या फॉरेन फंडिंगचा वापर ह्या संघटना संस्था कुठल्या कामाकरिता वापरतात, निश्चितच त्या जर का सकारात्मक कामाकरिता वापरत असतील तर ही बाब स्वागतार्ह आहे. परंतु देश किंवा राज्य समाज अस्थिर करण्याकरिता काही संघटना संस्था जर का याचा वापर करत असतील तर निश्चितपणे याची चौकशी करण्यात येईल.
1: देशातील युवकांनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. म्हैसूर इथं स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र विवेक स्मारकाचं उद्घाटन केल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. युवकांना योग्य संधी आणि दिशा मिळाल्यास त्यांची क्षमता राष्ट्राच्या प्रगतीची प्रेरक शक्ती बनते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
3: स्वामी विवेकानंद युवाओं की शिक्षा को राष्ट्र निर्माण का मजबूत आधार मानते थे. उन्होंने स्वयं ये देखा था कि कैसे दुनिया के देश अपने युवाओं को शिक्षित बना रहे हैं, लेकिन दुर्भाग्य से तब भारत गुलाम था. उस दौर से लेकर अब तक भारत के युवा ने एक लंबी यात्रा तय की. आज युवा दुनिया के विकास को गति दे रहा है. आज भारत की अर्थव्यवस्था सबसे तेजी से आगे बढ़ रही है. भारत के युवाओं के सामर्थ्य से.
1: युवकांच्या सामर्थ्यामुळे भारतानं सेमीकंडक्टर उत्पादन, नवोन्मेष आणि खासगी क्षेत्रातील अंतराळ मोहिमांमध्ये मोठी झेप घेतल्याकडे प्रधानमंत्र्यांनी लक्ष वेधलं. या कार्यक्रमाला कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, मुख्यमंत्री DK शिवकुमार तसंच रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी गौतमानंदजी महाराज उपस्थित होते. आंध्र प्रदेशात भोगापुरम इथं अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजारिपू राममोहन नायडू, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि इतर मान्यवर

0: कार्यक्रमाला उपस्थित होते. 5,000 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या विमानतळावरून येत्या 17 ऑगस्ट पासून विमान वाहतूक सुरू होईल. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 18,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी यावेळी झाली. कर वितरणाचा अतिरिक्त अग्रिम हप्ता म्हणून केंद्र सरकारनं राज्यांना 1,09,000 कोटी रुपयांचं वितरण केलं आहे. त्यात महाराष्ट्राच्या वाट्याला 7,022 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी प्राप्त झाला आहे. 10 ऑगस्ट रोजी होणाऱ्या नियमित मासिक कर हस्तांतरणाव्यतिरिक्त ही रक्कम आहे. पूरनिवारणाच्या उपाययोजनांकरता केंद्रानं विविध राज्यांना 2,117 कोटी रुपये दिले आहेत. त्यात महाराष्ट्राला 500 कोटी रुपयांचा निधी अग्रिम पहिला हप्ता म्हणून मिळणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे बांधकाम साहित्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे विकासकांना प्रकल्प पूर्ततेसाठी 4 महिन्यांची मुदतवाढ देण्याच्या सूचना केंद्र सरकारनं सर्व राज्यातल्या रेरा अर्थात रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणांना केल्या आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयाचं बांधकाम क्षेत्रातल्या संघटना क्रेडाई आणि नारेडोक यांनी स्वागत केलं आहे. देशातल्या सर्व राज्य रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणांनी या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करावी अशी विनंतीही या संघटनांनी केली आहे. देशासमोर आजही अंतर्गत आणि बाह्य स्वरूपाची अनेक आव्हानं आहेत. त्यामुळे सर्वांनी एकजुटीनं राष्ट्रसेवेसाठी योगदान द्यावं असं आवाहन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी आज पुण्यात केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. 1,00,000 रुपये मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. स्वातंत्र्य म्हणजे केवळ मनाप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य नसून राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची जबाबदारी असल्याचं ते यावेळी म्हणाले.
1: भारत का विकास से सभी लोग बहुत आनंदित हों ऐसा नहीं. भारत का विकास कई लोगों के लिए, कई देशों के लिए, कई इंटरेस्ट के लिए, उनके लिए ये घातक है और हमें उसका मुकाबला करना. उसके लिए हमारे को एक दृढ़ता के साथ संशय को हटाकर, वो संशय आत्मा विनाशाय, संशय में मत पड़िए. एक बार एक ही चीज को सोचिए, देश के इंटरेस्ट को सोचिए, देश के इंटरेस्ट में काम करिए.
0: भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला अधिक सक्षम आणि अभेद्य बनवण्यात अजित डोभाल यांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे. अनेक महत्वपूर्ण निर्णयांच्या अंमलबजावणीत डोभाल यांनी प्रभावी भूमिका बजावल्यानं भारताची सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट झाल्याचे गौरवोद्गार अमित शहा यांनी यावेळी काढले.
2: हमारी सेना की सुरक्षा क्षमता और आक्रमक क्षमता को आमूल चूर परिवर्तित करने का काम ये 12 साल में नरेंद्र मोदी जी ने किया है और इसमें डोभाल साहब का बहुत बड़ा योगदान है.
0: कुठल्याही लेखकाला आपल्या देशातून हद्दपार व्हावं लागू नये हे आपलं स्वप्न आहे असं प्रतिपादन लेखिका तस्लिमा नसरीन यांनी आज केलं. कोलकाता इथं झालेल्या सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. 19 वर्षानंतर तस्लिमा नसरीन यांचं काल कोलकात्यात आगमन झालं. कोणत्याही राजकीय पक्षाच्या बाजूने किंवा विरोधात बोलण्यासाठी नाही तर महिलांच्या अधिकारांसाठी बोलायला आपण आलो आहोत असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. भारतात राहणाऱ्या एखाद्या परदेशी नागरिकाच्या मूळ देशानं त्याचं राष्ट्रीयत्व निश्चित करून त्याला स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याशिवाय त्याला देशाबाहेर पाठवता येणार नाही असं निवेदन केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात दिलं. आसाममध्ये परदेशी म्हणून घोषित केलेल्या नागरिकांना मायदेशी परत पाठवण्याची कोणतीही शक्यता नसतानाही अनिश्चित काळासाठी स्थानबद्ध करून ठेवल्याप्रकरणी दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रात आपलं म्हणणं मांडलं. संबंधित व्यक्तीला हद्दपार करण्यापूर्वी त्याच्या राष्ट्रीयत्वाची पडताळणी करून त्या देशाच्या दूतावासाकडून किंवा उच्चायुक्तालयाकडून आवश्यक दस्तावेज मिळवणं गरजेचं आहे असं यात म्हटलं आहे. सिक्कीम मधल्या नथुला पास मार्गानं होणाऱ्या भारत आणि चीन यांच्यातल्या व्यापाराला आज सुमारे 6 वर्षानंतर पुन्हा सुरुवात झाली. दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांसाठी हे एक सकारात्मक चिन्ह आहे. 1962 मध्ये झालेल्या युद्धानंतर थांबलेला व्यापार 2002 मध्ये पुन्हा सुरू झाला होता. मात्र 2020 मधल्या कोविड महामारीमुळे त्याला खीळ बसली होती. नथुला खिंडीतील सीमापार व्यापारासाठीचे विद्यमान नियम, मंजूर वस्तूंची यादी आणि दैनंदिन व्यापार मर्यादा पूर्वीप्रमाणेच कायम राहतील. ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंनी 3 सुवर्ण पदकं

पटकावली. प्रीती पवार हिनं बॉक्सिंगमध्ये महिलांच्या 54 किलो वजनी गटात तर विद्यमान विश्वविजेती बॉक्सर जैस्मिन लंबेरिया हिनं 57 किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवलं. गोळाफेकीत दिव्यांग खेळाडू सोमन राणा यानं सुवर्ण आणि शुभम जुयाल यानं रौप्य पदक पटकावलं. पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात बॉक्सर जदुमनी सिंह यानं रौप्य पदकावर नाव कोरलं. तिहेरी उडीत स्पर्धेत प्रवीण चैत्रवेलनं रौप्य तर सेल्व प्रभू यानं कांस्य पदक जिंकलं. स्पर्धेच्या पदक तालिकेत भारत सध्या 8 सुवर्ण 15 रौप्य आणि 7 कांस्य पदकासह 39 पदकं मिळून 8व्या स्थानी आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्यासह इतरांनी पदक विजेत्यांचं अभिनंदन केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असणारा कायदा देशभरात लागू. काँग्रेस जनता पार्टीसह इतर संघटनांना मिळत असलेल्या परदेशी निधीच्या उपयोगाची ED आणि महाराष्ट्र सरकारकडून चौकशी. करांचा अग्रिम हिस्सा म्हणून केंद्राकडून राज्याला 7000 कोटी, पूरनियंत्रणासाठीही 500 कोटी रुपये अग्रिम. आणि जैस्मिन लंबोरिया, प्रीती पवार आणि सोमन राणा यांना आज राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

Joseph.

0: बड़े बदलाव किए हैं।
1: पिछले 12 वर्षों में 650